बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. संतवाणी भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 FM कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा. श्रोते हो आजच्या संतवाणी या भागामध्ये आपण ऐकणार आहोत अमोल महाराज सातपुते यांच्या आवाजातील कीर्तन सेवा. ऐकूया हरिभक्त परायण अमोल महाराज सातपुते यांना.

दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं वानरयुथ मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम

राम ची होई जे, राम म्हणता राम ची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, चिंतन सेवे करिता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी ज्ञानेश प्राणप्रिय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ असणारे भक्त, संप्रदायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संप्रदायाचं कलस्थान भूषवणारे महान साधू वैराग्यस्य परम मूर्ती जगद्गुरु तुकोबारायांचा रामनामाचं महत्व नाम महिमा प्रतिपादन करणारा गोड अभंग चिंतन सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काही चिंतन विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार. आपल्या दरेवाडी अंतर्गत येणारी ही वाडी म्हणजे तुक्कडवढा. या तुक्कडवढ्याला गेले 8 वर्ष परिपूर्ण होऊन 9व्या वर्षामध्ये पदार्पण होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या आशीर्वादानं, तसेच ब्रह्मभूत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु बाळकृष्ण महाराज भोंदे उर्फ अण्णांच्या गोड त्या ठिकाणी कृपाश्वादन हा उत्सव चालू आहे. या उत्सवातील तृतीय दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अल्पज्ञानाकडं आपल्या सर्वांच्याच या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आलेलं आहे. या सप्ताहाकरिता मला वाटतंय सप्ताहाला अलंकृत करण्याकरता किंवा कीर्तनालाही अलंकृत करण्याकरता सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रातील फार विद्वत असणारी मंडळी उपस्थित आहे. गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, अजूनही त्या ठिकाणी शिकतायत असे आदरणीय परमश्रद्धेय पूजनीय असणारे आमच्या ज्ञानई वारकरी शिक्षण संस्थेतले आदरणीय फार गोड विद्यार्थी आमचे गुरुबंधू आदरणीय ठिकाणी ओम महाराज असतील, फार गोड ज्यांचं गायन आहे. तसेच हरिभक्तीपरायण परम पूजनीय आमचे परम मित्र असणारे अतिशय त्या ठिकाणी गोड गायन, तसा स्वभावही त्यांचा अतिशय गोड आहे असे आदरणीय आमचे प्रशांतजी महाराज निमशे आहेत. कीर्तन साथी करता टाळकरी रुंद आपल्याला लाभलेले आमचे परमश्रद्धेय पूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू मच्छिंद्रजी महाराज गायकवाड वेदमूर्ती महाराज, त्यांची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था केडगाव, त्यातील सगळीही त्या ठिकाणी गुरुबंधू मंडळी आहेत. मृदुंगावरती अतिशय गोड ज्यांचा हात आहे अशा आदरणीय त्या ठिकाणी परमश्रद्धेय पूजनीय, ज्याचा जसा हात आहे तसा स्वभावही गोड आहे अशा आदरणीय आमचे भरत महाराज ससानी असतील, विनयकरी असतील, आदरणीय चोपदार, आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये मला वाटते आपल्या परिसरामध्ये अत्यंत मोठमोठ्या कीर्तनकारांच्या सेवेमध्ये ज्यांनी चोपदारकी केली फार मोठं त्यांचं कार्य आहे. महाराज आमचे चव्हाण महाराज असतील, महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे मुंडे महाराज आहे, गायन अतिशय मुंडे महाराजांचं गोड आहे, मुंडे महाराज आहे. आपले आदरणीय मृदुंगाचार्य फार गोड ज्यांचा मृदुंग सुद्धा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे आमचे मगर महाराज अतिशय गोड ज्यांची सिस्टीम आहे, फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये त्यांचं आहे, मगर महाराजही उपस्थित आहे. आमचे बाल गोपाळ गावातीलही काही विद्यार्थी विद्यार्थिनी टाळ घेऊन उभ्या आहेत, त्यांचे त्या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो. आमच्या माता भगिनी आहे, आपण मोठ्या संख्येने श्रोतृवर्ग माझ्या समोर उपस्थित आहात, अतिशय मला वाटते मोठ्या भावयुक्त अंतकरणाने आपण या धर्म मंडपामध्ये येऊन बसलात. आपल्याही चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. आपल्या माझ्या समोर ज्या ठिकाणी हे चॅनल चालू आहे, मला वाटते माझा विठ्ठल माझा 09 फक्त 9 विठ्ठल माझा 9 म्हणजे पुढे 9 नंबर आहे असे आदरणीय आमचे शिवराजजी गोरे पाटील, अतिशय गोड त्यांचं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांचं चॅनलचं नाव होतंय, तेही उपस्थित आहे. सर्वच त्या ठिकाणी पडद्या पुढील पडद्या पाठीमागील सर्वच त्या ठिकाणी कार्य करते, सर्व तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. बरोबर बरोबर 9 वाजून म्हणजे 9 वाजायच्या आतच त्या ठिकाणी चिंतन सेवा थांबवण्याचा प्रयत्न करतो. आज कीर्तनाकरता विशेषत्वानं उपस्थिती लाभलेले आदरणीय आपल्या कोयाळचं भूषण आमच्या आदरणीय फार गोड भजनी आहेत अशा आदरणीय मुरुमकर अण्णाही उपस्थित आहे, त्यांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेला मार्गक्रमण करतो.

तुम्हाला विनंती राहील, तुम्ही काय अशी लक्ष्मण रेषा आखली काय तिथूनच माग बसायचं, थोडं पुढं आले तर बरं राहील. या ना पुढे या ना, तुम्ही पण तुम्ही तर फार लांबच बसले. या ना असे जवळ आले तर बरं राहील, फार लांब बसले. या या जवळ या, का चटया उडा त्यात, उडू द्या चटया त्या, पुढच्या नाही उडा. या ना या बाबा, या पुढे या, अहो या या चोपदार बाबा. नाही नाही त्यांना ते येतील ते. या या या पुढे या, या रे या पुढे या ना असं, पुढे या ना या, पुढं पुढं या, पुढे या. वक्त्याच्या समोर श्रोता असावा, पुढे या ना. तुम्ही फार लांब बसले हो. या या पुढे या, या पाटील या पुढे या, या इथे या, इथे या.

अभंग अतिशय गोड आहे. रामनामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. रामाच्या नामाचं का अभंग निवडला? कारण हनुमंतर आहे, आजही ज्यांचं नाव घेत आहेत ते रामाचंच घेत आहेत महाराज. म्हणून रामनामाचं महत्व, नाम महिमा प्रतिपादन करणारा अभंग निवडलेला आहे. पर नामाचा अतिशय अलौकिक महिमा आपल्याला पाहायला मिळेल. फार प्रस्तावनेमधून अभंगाच्या दिशेनं जातो. अलौकिक महिमा आहे, नाम साधनेसारखं महिमा आपल्याला पाहायला मिळणार नाही. पहा, व्यवहारामध्ये काही गोष्टी सहशक्यातील शक्य असतात, म्हणजे सहशक्यातील शक्य असतात. काही गोष्टी अशक्य असतात, पण अभ्यास केला की त्या शक्य होतात. आणि काही गोष्टी सहशक्य असतात, पण त्या अशक्य होऊन बसतात. आणि काही गोष्टी अशक्यातील अशक्यच असतात, पण नाम साधनेचा महिमा आहे. ज्या अशक्यातील अशक्यही गोष्टी असतील असतील, त्या नाम साधनेनं शक्य होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला पटपट सांगायचंय, प्रस्तावनेतून अभंगाकडे यायचंय. काही गोष्टी सहज शक्यातील शक्य आहे. गाईला वासरू होणं सहज शक्यातील शक्य आहे. अजून काय महाराज? झाडाला, आंब्याच्या झाडाला आंबाच येणं सहज शक्यातील शक्य आहे. जांभळीला जांभूळच येणं, मग या सगळ्या गोष्टी शक्यतील शक्य आहे. काही गोष्टी त्या ठिकाणी व्यवहारामध्ये अशक्य असतात, पण अभ्यास केला की त्या शक्य होतात महाराज. विढल विढल विढल. अशक्य गोष्टी आहेत, पण अभ्यास केला की त्या शक्य होतात. बाराव्या अध्याय याकरता फार गोड आहे महाराज. बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानोबरेने इतका गोड ओव्या दिला. ज्ञानोबरे म्हणतात, विषके आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. ज्ञानोबरेने सांगावं, जर विष पचवणं अशक्य आहे, पण आता ऐका, जर जर रोज थोडं थोडं खाल्ला, अभ्यास केला, तिथे काय होतं? शक्य होतं. विषके आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. समुद्रावरून पायी चालत जाणं अशक्य आहे, पण अभ्यास केला की ते सुद्धा शक्य होईल. एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. काय ज्ञानोबरे अजून पुढे गोड बोलले? म्हणले, त्या ठिकाणी अभ्यासाशी काही काय पुढे, सर्वथा दुष्कर नाही. म्हणले, अभ्यास केला तर काही दुष्कर नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्व, म्हणून या लागी माझ्या ठाई अभ्यासे मीख. फार गोड त्या ठिकाणी ज्ञानोबरे म्हणतात, अभ्यास केला की अशक्यातील गोष्ट शक्य होतात महाराज. अशक्यातील, पहा बर, वाघ साप, तुम्ही वाघ पाहिला असेल. आपण बिबट्या जरी सुटला तर घाबरतो महाराज, पण पूर्वीचा सर्कस पहा, त्या सर्कसीमध्ये वाघ सिंह होते. अहो, वाघ सिंह त्यांना ते प्रयोग करून दाखवायचे, उड्या मारायला लावले का उड्या मारायचे. हे कसं शक्य होतं? म्हणजे अभ्यास केला की काहीही त्या ठिकाणी अशक्य होत नाही, ते शक्य होतं. तुकोबऱ्यांचं

म्हणतात असाध्य जे असेल ते जर साध्य करून घ्यायचं असेल तर कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. अभ्यासानं काही सुद्धा शक्य होतं मुंडे महाराज, काही सुद्धा. अभ्यासाचे बळे गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले काही एक केले एकी. हा पै अभ्यासाचे बळे पै ज्ञानोबऱ्यांची उभे पै अभ्यासाचे बळे म्हणजे एक एक एक गती अंतराळे ज्ञानोबऱ्या म्हणतात व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. हा याच अध्यायाची मला वाटते पहिली ओवी असेल म्हणतो. हा म्हणून त्या

सण मुलगी झाली, नऊ सण, नऊ सण, फार नवस केले आणि फार वयोवृद्ध काळात त्याला मुलगी झाली. अतिशय लाडानं वाढू लागली. लाडानं वाढू लागल्याबरोबर त्या ठिकाणी ती थोडीशी मोठी व्हायला लागली आणि ती पुढे म्हशींचा गोठा होता पुढे त्या राजदरबाराच्या पुढे. मग त्या म्हशीच्या गोठ्यात खेळायला जायची. काय योगा योग झाला, तिथे एक म्हशीचं रेडकू, त्या ठिकाणी म्हशीला रेडकू झालं. मग हिला कशा बरोबर खेळावं तर ती रेडकू बरोबर खेळायची. कशावर ते रेडकू बरोबर, इकडे रेडकूच म्हणतात का रेडा म्हणतात, दोन्ही म्हणतात. महाराज काही म्हणा पण नऊला थांबा, काय करायचं आम्हाला, असं नाही ना, काही ऐकत राहा, ऐका ऐका. रेडकू म्हणतात ते रेडकू झालं. मग तिचा काय मुंडे महाराज, ती काय करायची असं त्या रेडकूला असं पाठीवरती घ्यायची, खांद्यावरती वरती चढायची, त्या जिन्यानं पुन्हा खाली उतरायची. रोज ती 10-15 वेळा तिचा नित्यक्रम चालू झाला. रोज अभ्यास करायची, रोज माडीवर चढायचं, रोज खाली उतरायचं, रोज चालू झालं. आता पहा ते रेडाही मोठा मोठा होऊ लागला, वाढू लागला. आणि राणीची ती कन्या सुद्धा राजकुमारी मोठी मोठी होऊ लागली. दोघही मोठे झाले. परिणाम आता ते रेडाचं वजन किती मोठं झालं, रोजचा अभ्यास होता त्याचं, रोज अलगत उचलायची, वर न्यायची, खाली यायची. त्यानं एवढा मोठा रेडा झाला पण ती हळूच उचलायची ना, अशी वर न्यायची, खाली आणायची. तिच्या बापानं पाहिलं एवढा मोठा रेडा ही अशी उचलते. आता हिचा विवाह जो रेडा उचलीन त्याच्याच बरोबर करावा लागेल. मग काय केलं, मग ते प्रण ठेवला, दवंडी पिटवली. दवंडी पिटवल्यानंतर सांगितलं राजकुमार देशोधडीचे जे येतील त्यांना सांगायचं स्वयंवर आहे आणि या स्वयंवरामध्ये जो रेडा उचलेल त्याच्या गळ्यामध्ये ही राजकुमारी वरमाला घालेल. सांगितलं महाराज. राजकुमार त्या ठिकाणी गोळा झाले. राजकुमाराला सांगितलं ऐका, हा समोर दिसतोय तो रेडा आहे, तो रेडा उचलायचा आणि त्या माडीवरती चढायचं, खाली उतरायचं, लगेच त्यात तुमचा विवाह जो उचलेन राजकुमारी बरोबर होईल. एक धिप्पाड राजकुमार आला, त्याला वाटलं काय अवघड आहे, आत्ताच येईन आणि आत्ता उचलेल. त्यानं रेड्यापाशी गेला आणि रेड्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागला. आता ती रेडा आहे ते काय साध आहे का, 400-500 किलोच्या पुढंच आहे. त्याला कशाचं जागचा हलाना. आता काय करावं, फार प्रयत्न केले पण आता तो राजांना म्हणू लागला, राजे सरकार त्या मुलीच्या बापाला हे अशक्य आहे, होऊ शकत नाही, कोणताच राजकुमार त्या ठिकाणी उचलू शकत नाही. हे काय सोपं आहे का, त्याला काय बोलता, तुमच्या देखत उचलता, उचलून दाखवतो. कोण उचलेल, म्हणजे ही राजकुमारी आहे तीच उचलेल. अतिशय कोमल राजकुमारी. फारच राजाने सांगितलं उचल. ती जवळ गेली. जवळ गेल्याबरोबर काय केलं, जवळ गेल्याबरोबर त्या ठिकाणी रेड्याला असं अलगत उचललं, माडीवर चढली, खाली उतरली, बाकीच्यानं तोंडात बोट घातले. म्हणजे कसं शक्य आहे, म्हणजे शक्य आहे पण काय केलं तिनं, अभ्यास केला. अभ्यासानं काय अशक्य आहे महाराज, जर अभ्यास केला तर काही सुद्धा शक्य आहे. उदाहरण बरीच आहेत व्यवहारातली, ती MPSC UPSC परीक्षा देणं फार कठीण आहे, अशक्य आहे, अशक्य आहे पण कधी शक्य होईल, जर अभ्यास केला. काही काही मंडळी 22-22 तास अभ्यास करतात आणि ते

अशक्य गोष्टी आहेत पण त्या शक्य होतात, त्याचं कारण आहे अभ्यास आहे. मी दोन मुद्दे सांगितले, माझा तिसरा मुद्दा आहे ऐका. म्हणजे काही गोष्टी शक्य राहतात पण त्या अशक्य होऊन बसतात. काय गोड प्रमाण दिलंय, माकडे मुठीसी काय, माकडे माकडे मुठीसी धरिले फुटाने आणि नेने ते गुंतले हात तेथे. म्हणजे किती गोड प्रमाण दिलंय महाराज. म्हणजे माकड पकडण्याकरता तो चव्हाण भाऊ तो काय करतो, मदारी. मदारी काय करतो, माकडाला पाहतो आणि त्या माकडाला पाहून आता याला पकडायचंय. मग ती योजना आखतो, काय करतो, एक खड्ड खाणतो आणि त्या खड्ड्यामध्ये बारीक तोंडाची घागर काय करतो, पुरून टाकतो. पुरल्याबरोबर हातामध्ये फुटाने शेंगदाणे घेतून काय करतो, त्या घागरीच्या तोंडात टाकतो. ते माकडात एक खड टाकतो, त्याला दाखवलं त्याला कसं कळेल, ते पाहत याच्यात काय आहे फुटाने. ते माकड मग आमदारी लपून बसतो. ते माकड लगेच पुढे येतं, लगेच भाई माग करतं. करतं ना, हा मना ना करतं, तुम्हाला तरी काय, भाई माग करतं, त्याच्यामध्ये हात घालतं आणि ते असं फुटाने पकडतं. पकडल्याबरोबर काय होतं, अहो ते काय त्याला किती प्रयत्न करत ते ओढताच येत नाही. आता तिथं गुतून बसत. सुटायचं किती शक्य आहे बरं, फक्त काय करायचं, फुटाने सोडायचं आणि हात बाहेर काढायचा. पण सुट ते थोडं काय, सुटानाच फुटाने काय करावं आता, हे फुटाने फक्त घ्या.

सगळं पा सुटत नाही, जाईपर्यंत काहींना सुटत नाही. आमचे महाराज म्हणतात काहींना अजिबात सुटलं नाही शेवटपर्यंत, मग कधी सुटत? म्हणजे कापून घ्यावं लागतं. हे काही सुटत नाही महाराज, दिलं पाहिजे मोकळ्या मनानं महाराज, सोडलं पाहिजे. कधी कधी तुम्ही विचार करा, प्रपंचामध्ये सोडायला शिका महाराज. का बरं शिका? याच कारण सांगतो, कारण एक दिवस सर्व सोडून जायचंय एवढं डोळ्यासमोर ठेवा. मग सगळं सोडून जाण्याकरता फार दुःख होईल, वेदना होतील. मग काय करा? हळूहळू सोडायला शिका, थोडं थोडं टप्प्यानं सोडायला शिका. एक खटी नका सोडू, पण हळूहळू सोडा. मग आपल्याला जाताना त्रास होणार नाही म्हणून सोडायला शिका. ते माकड सोडत नाही, परिणाम गुंतून बसत. म्हणजे काय माकडे मुठीशी धरले फुटाने, आणि नेने ते गुंतले हात, ते हात गुंतून बसतात. म्हणजे पहा बरं, शक्य होतं पण अशक्य झालं. आता मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे. काही गोष्टी अशक्यातल्या अशक्यच आहेत, त्या शक्यच वाटू शकत नाही. तुम्हाला बोलतो रेडा बोलणं शक्यातलं का शक्य का अशक्यातलं अशक्य? अहो अशक्यातलं अशक्य. भिंत चालवणं शक्यातलं शक्य का अशक्यातलं अशक्य? म्हणजे अशक्यातलं अशक्यच आहे. पहा बरं, तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यावर तरंगणं अशक्यातलं अशक्यच आहे. ज्ञानोबऱ्यांच्या जीवनचरित्रामध्ये एक अशक्यातली अशक्य गोष्ट आली. जयसिंगपूरचा राजा आहे, त्या राजाला फार दिवस झाले प्रयत्न, पण मुलगा होत नव्हता, साऱ्या मुलीच व्हायच्या. त्याची पत्नी गर्भवती राहिली, आवडती पत्नी. त्या राजानं सांगितलं, राणी सरकार यावेळेस मला त्या ठिकाणी मुलगा पाहिजे. काय पाहिजे? मुलगा पाहिजे. आता मुलगा पाहिजे म्हटल्यानंतर राणीनं सांगितलं, राजा सरकार हे थोडं आपल्या हातातलं आहे. नाही नाही, जर यावेळेस जर मुलगी झाली तर तुलाही मारीन आणि तिलाही मारीन. राणी घाबरली. राणी घाबरल्याबरोबर त्या ठिकाणी आता राजे निघून गेलेत. राणी रडते, दासीनं पाहिलं, दासी जवळ येते आणि राणी सरकारला सांगते, राणी सरकार रडू नका, काय होईल ते होऊ द्या, काय पुढे काय होईल ते. पण या अवस्थेमध्ये बाळ गर्भात आहे, आणि या अवस्थेमध्ये जर तुम्ही रडल्या वेगळंच त्या ठिकाणी कृत्य केलं तर त्याच्यावर हे संस्कार पडतील. हे कोण सांगते? दासी सांगते. ऐकताय ना आई तुम्ही? तुम्ही ऐकताय ना? त्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपल्या बाळ गर्भात असेल ना, त्या बाळावरती योग्य संस्कार करणं गरजेचं आहे महाराज. पाप बोलून जातो, आलेला आलाय प्रसंग म्हणून बोलतो. काय मला वाटतंय, आपण गर्भामध्ये आईनं जर योग्य संस्कार केले तर मुलगा तेजस्वी जन्माला येईल. आत्ता घडलेला प्रसंग आहे मागे. आळंदीमध्ये एका आईनं ज्यावेळेस बाळ गर्भात होत, त्यावेळेस त्या माईनं त्या अजान वृक्षाखाली 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. किती? 108. तुम्ही बोलत नाही था का? हा बाबा 9 वाजून घे भाऊ, आम्हाला काही सांगू नको, विचारू नको. अरे बोला ना राव, तुम्ही बोलल्या शिवाय त्याला कसं जमेल? किती पारायण केले? बोला आई, बोला बोला, किती? 108 पारायण केले. परिणाम ऐका, ते दिव्य बाळ जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर काय प्रताप झाला, वयाच्या 7व्या वर्षी त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. हे महाराज गर्भावस्थेतील संस्कार आहेत महाराज. जर या माईनं त्या काळामध्ये जर गब्बरचा शोले पाहिलं तर मग गब्बरच आहे. हे कधी कधी कळालं पाहिजे, मला वाटते फार महत्वाचं आहे. त्या भागवतामध्ये पहा, ज्यावेळेस त्या हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू आहे, तिला घेऊन त्या ठिकाणी इंद्र चाललेला होता. नारदानं सांगितलं, इंद्रा घेऊन जाऊ नको, ही पतिव्रता आहे. कारण पतिव्रता इतकी तेजस्वी असते, पहा बरं, हिची देवावर सुद्धा काय राहते.

आवाज रिटर्न कमी येतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पहा बर. म्हणून त्यावेळी तुकोबऱ्या सुद्धा सांगताय, तुका म्हणे पतिव्रत तिची देवावरी सत्ता. म्हणजे पद पाव पतिशिया मता अनुसरणीया पतिव्रता. म्हणून त्या ठिकाणी ती पतिव्रत आहे, तिला त्या ठिकाणी घेऊ जाऊ नको. शाप जर दिला तर तुझं इंद्रपद सुद्धा जाईल असं म्हटल्याबरोबर त्या कयादूला नारदांच्या आश्रमामध्ये ठेवलं. परिणाम ऐका, कयादूला त्या नारदांच्या आश्रमामध्ये ठेवलं आणि नारदांच्या आश्रमामध्ये सारखं भजन चालायचं. नारायण नारायण नारायण नारायण नारायण भजनाचा परिणाम पहा. त्या गर्भावस्थेमध्ये असलेल्या त्यांना प्रल्हादावरती तो परिणाम झाला, त्या गर्भामध्ये परिणाम झाला आणि दिव्य बाळ जन्माला आलं. प्रल्हादाने नारायण नारायणच म्हणायला लागलं. म्हणून आपण त्या अवस्थेमध्ये योग्य खाल्लं पाहिजे, योग्य पिलं पाहिजे, चांगले संस्कार आपल्या मुलावरती झाले असं जर वाटत असेल तर आईचं पुण्य फार गरजेचं आहे. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्थ धार्मिक वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. सभाग्यता किंवा भाग्यवान दोन्ही शब्द चालतात, पण निश्चित महत्वाचं आहे. आईचं पुण्य महत्वाचंच आहे, आईनं ते मानलं पाहिजे. तुम्ही पहा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग डोळ्यासमोर घ्या. ज्यावेळेस आई साहेबांच्या उदरामध्ये बाळा जे वाढत होते ना, त्यावेळेस लक्ष्मीबाई ज्यावेळेस आऊसाहेबांकडे येत आहे आणि आल्यानंतर आऊसाहेबांना विचारत आहेत, लक्ष्मीबाई आऊसाहेब तुम्हाला या काळामध्ये काही खावं वाटत असेल, काही प्यावं वाटत असेल तर निसंकोच मनानं मला सांगा. सांगा म्हटल्याबरोबर आऊसाहेब जागेवरती उठल्या, एक पाय पुढे एक पाय मागे आला, डोक्याचे केस मोकळ्या सोडले गेले, कमरेला पदर खोसला गेला, बांगड्या माग सारल्या गेल्या आणि आता त्या लक्ष्मीबाईला बोलू लागल्या. लक्ष्मीबाई मला वाटतंय एका हातामध्ये तलवार धारण करावी, एका हातामध्ये ढाल घ्यावी, घोड्यावरती आरूढ व्हावं आणि ज्या काफरांना आपल्यावरती आक्रमण केले त्यांचा एकेकाचा शिरच्छेद करावा. हे डोहाळेत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे, हे मान्य केलं पाहिजे. अलीकडे काय झाले, जर युट्यूब आणि ते फेसबुक आणि रील पाहायला लागलं तर ते नाचतच बाहेर येतंय. विठ्ठल विठ्ठल काय होईल, दासीनं सांगितलं गर्भावरती परिणाम येईल. तुम्ही चांगलं खा चांगलं प्या. ती राणी आता चांगलं खाऊ पिऊ लागली. 9 महिने 9 दिवस झाले राणी प्रसूत झाली. राणी प्रसूत झाली, मुलाची अपेक्षा होती पण काय झाली, मुलगी झाली. दाईला त्या दासीला त्या ठिकाणी वाईट वाटला तर मुलगीच झाली, पण दासीनं राणी सरकारला सांगितलं मुलगी झालेले. रडायला लागले, रडायला लागल्यावर काळजी करू नका मी आहे ना. त्या बाळाला अतिशय स्वच्छ त्या ठिकाणी वस्त्रामध्ये गुंडळलं आणि ती दासी राजांकडे घेऊन आली. राजे सरकार काय झाले, अहो राजे सरकार तुम्हाला मुलगा झाला मुलगा. खरं काय झालं होतं, मुलगी झाली, पण तिनं सांगितलं मुलगा झाला. इतका आनंद राजाला झाला, द्या तो माझा मुलगा. मुलगा हातावरती घेतला, वा वा वा हाच माझा राजकुमार आहे, हाच उद्या देशाचा राजा आहे, हाच काही दिवसाने मला पोत्यात घालून हाणणार आहे, हे माझं आहे बरं, हाच आहे, दुसरं कोण हानत महाराज, घरातलेच हानते, हाच आहे. असा आनंदाने त्या ठिकाणी म्हणत होता. म्हणत असताना गळ्यातील सुवर्णाचा अलंकार दासीला काढून दिला. दिल्याबरोबर त्या बाळाच्या अंगावरलं वस्त्र बाजूला करायला लागला. लागल्याबरोबर तेवढ्या मध्ये दासीनं सांगितलं, राजे सरकार एका ज्योतिषानं सांगितलंय, भविष्यकारानं सांगितलंय, जर तुम्ही त्याच्या अंगावरती तुमच्या बापाची नजर पडली तर ते गतप्राण होईल. त्याला वाटलं झालंय कुठं घेऊन जावो, कुठं नादी लागतात, झालंय ना, दिलं महा. ते बाळ त्या ठिकाणी घेतलं, दासी त्या ठिकाणी राणींकडे आली, सांगितलं राणी सरकार या बाळाला तुम्ही आता मुलगा म्हणून याचं संगोपन करा. मुलाचेच कपडे, मुलाचंच बोलणं, सगळं मुलाप्रमाणे शस्त्रविद्या सगळं मुलाप्रमाणे शिकवा. आणि मुलाप्रमाणे शिकवलं. हळूहळू त्या ठिकाणी काय झाली, ते मुलगाच त्या ठिकाणी म्हणा मोठा झाला. राजकुमार आता उपवर म्हणजे लग्नाच्या वयात आला. राजाला वाटलं आपल्या मुलीचं त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, विवाह झाला पाहिजे. विवाह त्या ठिकाणी विवाह करण्याकरता मुली पाहू लागले. अलीकडे फार मोठी पंचायत आहे. सगळ्याच आई वडिलाला वाटतं आपल्या मुलाचं लग्न योग्य वयात व्हावं, सगळ्याच आई वडिलाला वाटतंय. पण अलीकडे फार परिस्थिती बिकट आहे. आज मुलींच्या आई वडिलाची कॉलर टाईट आहे महाराज, हा त्यांना काहीच घेणं नाही.
तिचं फक्त शिक्षण झालं आणि एखाद्याने विचारलं काव आता करायचं की यंदा लग्न, अजिबात नाही अजिबात नाही, हे इतकं त्या ठिकाणी त्यांचं अवघड. जरी सोयरी का आणायची म्हणलं ना ते म्हणतात ऐका सोयरी का ना, पण ते एकटाच पाहिजे, त्याला आई बाप नकोय, पुण्याला फ्लॅट पाहिजे. बघा आता ऑफर बघा, हे आई वडील त्यांना म्हणजे सासू सासरे नको कोणीच नको, हे एकटाच महाराज. मग अलीकडं तसंच आहे महाराज, हम दो हमारे दो, पहिले दो फेक दो, पहिले दोघाची काय गरजच. मला वाटतं ते अवघड आहे, म्हणून अलीकडे मुलींची फार त्या ठिकाणी तुटवडे. प्रत्येक गावागावामध्ये मोठाले गाव पा 500-500, 600-600 पोरं बिगर लग्नाचे आहेत महाराज. इतकं अवघड आहे, इतकी भयानकता आहे. याचं कधी कधी उत्तर असं मिळतं, अलीकडे मुलीच्या शिक्षणामध्ये फार मोठा फरक आहे. मुली फार मोठ्या उच्च पदस्थ झाल्यात आणि मुलं त्या ठिकाणी आज कमी पदस्थ, म्हणजे फार त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलंय. एमपीएससी यूपीएससीचे तुम्ही निकाल पहा, सगळ्यात जास्त मुली आहेत महाराज, टॉपर मुली पर गेल्यात. नोकरी क्षेत्रामध्ये मुली आल्या आणि म्हणून मुलांचं फार त्या ठिकाणी काय झालंय, मुलांचं मुलांकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष मुलांनी केलं शिक्षणाकडे आणि परिणाम झाला म्हणून लग्न होत नाही. ऐका ऐका, व्यसनाधीनता मुलांची वाढलेली, मला तिकडे बोलायचं नाही पण विषय आला म्हणून सांगून जातोय. लग्नाचं वय, लग्नाची चिंता वाटू लागली. एक त्या ठिकाणी राजकुमारी पाहिली राजानं आणि आपल्या मुलाला सांगितलं तुझा विवाह ठरलाय. ठरलाय बरोबर म्हटल्यानंतर त्या मुलानं विचार केला, मी कोण आहे, मी एक मुलगीच आहे आणि माझा विवाह एका मुलीच बरोबर होईल. पण आता काय केलं पाहिजे, आता त्या ठिकाणी जर ही बातमी लग्न झाल्यानंतर फुटली आपल्या परकीय चक्र आक्रमण येईल, त्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली बरी. आणि आत्महत्याला त्या ठिकाणी निघाले महा तो राजकुमार, म्हणजे राजकुमाराचे वस्त्र आहे, घोड्यावरती आरूढ आहे आणि आत्महत्येला निघाला. निघाल्याबरोबर ज्या मार्गाने चाललाय त्या मार्गावरती ज्ञानोबऱ्यांचा पायदिंडी सोहळा चाललेला होता. जे तीर्थावळ प्रकरण पहा, चालू असताना त्या मार्गाने जात असताना तेवढ्यामध्ये ज्ञानोबऱ्यांना चिते दिंडीचा आवाज त्या राजकुमाराच्या कानावरती पडला आणि विचार केला, अरे आपण तर आत्महत्येला चाललोय पण आपण सुद्धा काय करू, यांचं दर्शन घेऊन आपला प्राण देऊन टाकू. मला वाटते हाही विचार येण्याकरता अनेक जन्माचं पुण्यच लागतं महाराज. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी लागलो. अनेक जन्माची पुण्याही गाठी लागते महाराज, अनेक जन्माची, तसं अजिबात होत नाही. मी बोलू का एक वाक्य, फार महत्वाचं आहे. आपण या धर्म मंडपामध्ये बसलात हे याच्याही पाठीमागे आपलं पुण्य आहे महाराज, खरंच पुण्य आहे महाराज. नाही तर आपण हे सगळं कळतंय पाणी पुण्य, कीर्तनाला येण्याचंही काहींना कळतंय पण त्यांना काय इकडं पर्यंत येता येत नाही, फक्त पाप आडवं येतंय त्यांचं, पाप चाडवं येतंय. पहा, पाप ठाके हिता आड, म्हणजे पाप काय करतं हिताला आडवं येतं महाराज, येतं. उदाहरण द्या मुंडे महाराज, तुम्ही आता पंढरपूर वरून आषाढीला जाऊन आले आणि एक जण गावामध्ये तुम्हाला जुना वारकरी भेटला आणि तुम्ही त्या वारकऱ्याकडे गेले आणि विचारलं का वारकरी दादा, सगळे पंढरपूरला होते पण तुम्ही नाही दिसले, काय कारण बरं, काही पैशाची अडचण होती का, दिली असते ना मी, त्याने तसंही काही नव्हतं. मग म्हणले काय पोरं नातवंड शाळेत सोडायचे होते, ते म्हणले तसंही काही नव्हतं. मग काय मशी हातवर, ते म्हणले तसंही काही नव्हतं. मग तसंही काही नव्हतं, तसंही काय का आले नाही, ते दिलेलं उत्तर फार गोड राहतं. त्याला काही वेदांत नका येऊ द्या काही नाही, पण ते सहज म्हणतो राव मला वाटतं नक्कीच गेल्या जन्मातलं पाप आडवं आलं असेल. काही अडचण नव्हती पण काय आडवं आलं, पापच आडवं आलं. म्हणून परमार्थाला जर पहिली गोष्ट काय आडवं येत असेल तर आपलं पाप आडवं येतं महाराज, पापच आडवं येतं. जोपर्यंत पाप आडवंय तोपर्यंत आपला परमार्थ नाही पथगामी आपण नाही जाऊ शकत, येऊ शकत नाही. आपल्या मुखारविंदा सुद्धा भगवंताचं नाव येऊ शकत नाही, कारण पाप आडवंय. पहा, त्याचं पुण्य फळलं असेल तो ज्ञानोबऱ्यांच्या शरणागतीला निघाला, नक्कीच पुण्य फळाला आलं आणि ज्ञानोबऱ्याला शीर्षाष्टांग दंडवत घातला. ज्ञानोबऱ्यांच्या मुखातून शब्द गेले, राजकुमार उठा. आता होती कोण, मुलगीच होती पण फक्त वस्त्र, राजकुमार उठा. राजकुमाराच्या डोळ्यातून आश्रय येऊ लागले, सांगितलं माऊली तुमच्या मुखातून गेलेले शब्द खोटे आहेत. ज्ञानोबऱ्यांनी सांगितलं खोटे अजिबात होऊ शकत नाही, खोटे तुम्ही म्हणतात राजकुमार, म्हणजे मी पुरुष आहे पण मी तुमच्या समोर जे उभा आहे ती स्त्री आहे, मी मुलगी आहे, म्हणजे आता तुमचे शब्द खोटे आहेत. आता ऐका, संत जे बोलताय ते कधी खरंच बोलत नाही, संत जे बोलताय ते कधी खरंच बोलत नाही. मग
संत जे बोलले ते देवाला खरच करावं लागतं. ज्ञानोबाने सांगितलं अजिबात खोट होणार नाही. ज्ञानोबाने डोळ्याची पापणी एवढ्या क्षणामध्ये त्या त्या ठिकाणी मुलीकडे पाहिलं आणि परिणाम झाला.

जिही निमिष मात्रे देहपाल टिला श्रीचा तो केला पुरुष उभा कशामुळे कारणच एक आहे म्हणजे नाम साधनाच्या त्या महिमेमुळे ज्ञानोबऱ्यांचं सामर्थ्य आहे नाम साधनेचा महिमा आहे का श्रीचा पुरुष सुद्धा होऊ शकतो म्हणजे या गोष्टी अशक्यातील अशक्य आहे पण कशामुळे शक्य झाल्या फक्त नामाचा महिमेमुळं सगळ्या गोष्टी शक्य झाल्या बरोबर तुकोबर आहे मग तुम्ही आम्हाला कळालं नाम साधनेचा एवढा महिमा आहे नामाचा एवढा महिमा आहे मग आम्हाला एखादा महिमा सांगा ना तुकोबऱ्याला विचारल्याबरोबर तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या

विचारलं का हो तू को बरं एखादा महिमा सांगा तू को बरं म्हटलं हो राम म्हटल्यावर राम होतोय हा नामाचा महिमाच आहे काय राम म्हटलं की रामच होतय राम म्हणता रामची होई जय आता माझी शंका आहे तू को बरं आहे तुम्ही म्हणताय राम म्हटलं की राम होतय पण आता माझी शंका आहे मी आतापर्यंत दोन चार वेळा राम म्हटलंय मी राम झालो का हो मी झालो सरपंच साहेब मी झालो मी तर तुमच्या समोर अमोल महाराज दिसतोय मग बदल काय आणि तू को बरं तुम्ही म्हणताय तर राम म्हटलं की राम होतय हे कसं पटेल अजून पटवून देतो तुकोबऱ्यांचं मत आहे राम म्हटलं की राम होतय पण आता ऐका आपण थोडस त्याला काय करू प्रयत्न करू तुकोबऱ्या याचा विचार करू की राम म्हटलं की राम होत नाही आपल्याला पाहावे लागतील दृष्टांत पाहो तो रत्नाकर नावाचा डाकू आहे त्या रत्नाकरण त्यानं एखादा व्यक्ती मारला का तो एवढा एवढा मोहरी एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा असे किती रांजणं भरले होते बरं त्याने लोक मारून किती भरले होते बोला बोला किती सात किती सात किती सात बोलत जा किती सात भरले होते सात रांजण भरेल एवढं पाप केलं आणि एकदा नारदांची भेट झाली नारदानं विचारलं तू काय करतोय पाप करतोय हे म्हणजे मारतोय लोकांकडून पैसे लुपाडतोय हे तू पापच करतोय म्हणले हो म्हणले मग तुझ्या या पापामध्ये घरचे सहभागी म्हणले 100% त्याच्यात काय वाव काय 100% म्हणले विचारू नये ते विचारून आलं तर घरचे अजिबात सहभागी नव्हते पश्चाताप झाला नारदांच्या चरणावरती डोकं टेकवलं सांगितलं मी एवढं पाप केले पण माझ्या परिवारातील एकही सदस्य माझ्या पापात सहभागी नाही मला आता पापाची निवृत्ती करायची काय करू म्हटल्यावर नारदाने सांगितलं काळजी करू नको मी तुला एक नाम समजे नाम त्या ठिकाणी देतो तू त्याचं चिंतन कर म्हटले बरं बरं द्या ना आणि मग त्याने राम म्हणायला लावलं काय म्हणायला लावलं राम म्हणायला लावलं पण याला राम येतच नव्हतं हे म्हणायचं मार म्हणजे मारा हे एवढंच येत होत पण संत आहेत महाराज सहज बोलणे हित उपदेश

श्रोते हो संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो संतांची शिकवण अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो आज आपण इथेच थांबूया संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे आपण सगळेजण जाणून आहोत. आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील जंतर मंतर इथे आंदोलन चालू आहे, कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि नीट सारखे अनेक पेपर फुटत आहेत आणि त्याचमुळे विद्यार्थी चिंतेत आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारांसाठी, शिक्षणासाठी ते हे आंदोलन करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्या नगरमध्ये काल म्हणजे 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वाडिया पार्क इथे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन केलं आणि अनेक नागरिकांचा याला पाठिंबा मिळाला. ऐकूयात या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
1: नमस्कार,
2: आपलं नाव?
1: नरेंद्र बोठे.
2: सर, आता सध्या आपण देशाचं वातावरण पाहतो आहोत, देशात काय चाललं ते पाहतो आहोत, विद्यार्थ्यांसोबत काय चाललं हे पाहतो आहोत, तर याबद्दल तुमचं काय मत?
1: हे सगळं बघून ऍक्च्युली म्हणजे थोडस वाईट वाटतंय की आजही आपल्याला साध्या म्हणजे एज्युकेशन सारख्या विषयावरती एवढा आपल्याला संघर्ष करावा लागतोय आणि मग कधी आपण डेव्हलप कंट्रीमध्ये आपण कन्व्हर्ट होणार हा एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि इतका संघर्ष करावा लागतोय युवकांना, मुलांना, की आपली पण आमची पण मुलं आहेत आणि उद्या ती जेव्हा मोठी होतील आणि अशा प्रकारच्या जर व्यवस्था आता ते जर बघत असतील तर त्यांच्यापुढे आपण काय आदर्श ठेवणार? शिक्षण व्यवस्था ही फार महत्वाची.

0: पाहिजे आणि योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. कसं आहे, कुठलंही मोठं आंदोलन असलं की त्याला वेगवेगळे पैलू वेगवेगळे व्यापक दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि आजकालच्या या सगळ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये अशा काही रुमर्स पसरणे हा एक स्वाभाविक आहे. पण तरी सुद्धा अत्यंत मोठा काळ याला गेलेला आहे. जवळजवळ महिनाभर हे आंदोलन चाललेलं आहे आणि सरकारला बराच अवधी सगळ्या आंदोलकांनी दिलेला आहे. सरकारने सुद्धा प्रश्न अजूनही वेळ संपलेली नाही, अजूनही चर्चेतून प्रश्न सुटतात. हा एक चांगला मार्ग आपल्याला आदरणीय गांधीजींनी दिलेला आहे की चर्चेतून नेहमीच प्रश्न सुटत आलेले आहेत या देशाचे आणि अजूनही विद्यार्थ्यांशी चर्चा करून योग्य ते मार्ग काढून समन्वय घडून आणला पाहिजे. आणि एवढी मोठी जी आपण ज्याच्याकडे बघितलं जातं की भारत हा युवकांचा देश आहे या दृष्टीने आपण बघतो, युवकांना आता महत्व दिलं पाहिजे, त्यांच्या विचारांना महत्व दिलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या असतील आणि मूलभूत मागणी आहे की शिक्षण व्यवस्था ही भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे, ही खूप रास्त मागणी आहे, ती पूर्ण करायला सरकारने कटिबद्ध राहिलं पाहिजे.
1: श्रोते हो, सध्या दिल्ली येथील जंतरमंतर इथे विद्यार्थी आंदोलन करत आहे. कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि असं पुन्हा होऊ नये यासाठी हे आंदोलन चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगरमध्ये काल म्हणजे 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते 2:01 या वेळेत आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा देखील पाठिंबा मिळाला. मौन धरणे आंदोलन त्यांनी यावेळी केलं आणि म्हणजे या आंदोलनात अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला. त्याच नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आहे. ठळक बातम्या. पेपर विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या 20 सामन्यात भारत स्पर्धांना आरंभ आणि हे मुसळधार पावसामुळे इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा यांचं

0: न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष्य आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी संजय आगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे आपण सगळेजण जाणून आहोत. आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील जंतर मंतर इथे आंदोलन चालू आहे, कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि नीट सारखे अनेक पेपर फुटत आहेत आणि त्याचमुळे विद्यार्थी चिंतेत आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारांसाठी, शिक्षणासाठी ते हे आंदोलन करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्या नगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वाडिया पार्क इथे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन केलं आणि अनेक नागरिकांचा याला पाठिंबा मिळाला. ऐकूयात या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
3: माझं नाव हर्ष आहे.
4: माझं नाव आदित्य आहे.
5: माझं नाव इरफान शेख.
6: माझं ओजस.
7: सो आता जे चालू आहे किंवा विद्यार्थी जे करत आहेत आंदोलन, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
3: विद्यार्थी जे करतात एकदम बरोबर आहे, कारण आमच्या हक्कासाठी आम्हाला लढावं तर लागेल, सरकार ऐकत नाही. तिथं 40 दिवस झाले दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, पण तरी पण तुमच्याकडून एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा येऊन बोलत नसेल तर मग डेमोक्रेसीचा हा फायदा नाही आहे. जर का म्हणजे समोर कन्व्हर्सेशन टू वे असते ना, समोरच्या काही मागणी आहे तर समोरचा जर का आलाच नाही बोलायला तर मग फायदा नाही आहे डिस्कशनचा.
8: देशांच्या मुलांना तुम्ही देशद्रोही म्हणताय, ते काय मागते? रेझिग्नेशन द्या. तुम्हाला कोण बसवले तिथं? यांनीच वोट दिलेला आहे ना, यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून तुम्ही रेझिग्नेशन द्या. तुम्ही अकाउंटेबिलिटी नाही घेताय.
3: एक्झाम्पल देऊन सांगतो, तुम्ही एका जॉबमध्ये ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही जर तुमच्या कामला फेल झाले तुमचा बॉस तुम्हालाच काढणार ना.
8: वारंवार 2024 दिला आम्ही, तिथं पण लीकच होता पण तिथं रिनीट झाली नाही.
3: 2 महिने कोर्टात खेळवलंय आम्हाला आणि एंड मध्ये काय बोलले की एक क्वेश्चन तर चूक झाली आणि फक्त कोर्टाने स्वतः मान्य केलं की पेपर फेल, पेपर लीक झाला पण ना तो छोट्या लेवलवर झाला. माझं 1 मार्काने सिलेक्शन राहिलंय तर 2 पोरांचं पण जर का लीक नाही पेपर झालं ना तर माझं सीट गायब झाली तिथून.
4: तर मग इथं लॉस तुम्ही चुकी पनिशमेंटच नाही. ठीक आहे, एकदा नाही भेटली, हे 2 दरवर्षी होते ना, पनिशमेंटच नाही भेटली मग बाकी जे येणार ते घाबरणार नाही ना, का पनिशमेंटच भेटत नाही आपल्याला? ठीक आहे, करा.
3: मला विचारायचं एज्युकेशन मिनिस्टर, मी या देशाचं आहे, एज्युकेशन माझं आहे, एज्युकेशन मिनिस्टर माझ्याच देशाचं आहे, मी त्यालाच अकाउंटेबल ठेवणार? मग त्याला मी विचारू शकत नाही, तो इतका सिक्युअर्ड का
4: काय येतात? आम्ही देशद्रोही काय केलं आम्ही?
3: नाही, तो इतका म्हणजे जो पण आहे कोणचे पण मिनिस्टर असो ते इतके गार्डेड का बरं आहे? इथं डायरेक्ट ओपन पाहिजे ना की आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागणार.
7: तर आता विद्यार्थी युथ जे आहे त्यांची मागणी काय, जी मुख्य मागणी आहे?
3: अकाउंटेबिलिटी ठेवा तुमच्या कारण तुमच्या जॉबची. आणि 1 वर्ष आम्हाला रूम मध्ये कोंडून अभ्यास करावा लागतो, सोपं नाही.
4: 1 वर्ष नाही, आम्ही खूप वर्ष,
3: आम्ही तर 4 वर्ष एक्झाम दिलेली आहे, 3 अटेम्प्ट झालेले आहेत. कसं तरी
4: आम्हालाच माहिती आहे,
3: घरच्यांचे किती सॅक्रिफाईसेस आहे ते आम्हाला माहिती आहे.
7: म्हणजे तुम्ही स्वतः नीट दिलेली आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता त्या विद्यार्थ्यांवर.
3: आम्ही स्वतः म्हणजे 16-16 तासाचा रोजचा अभ्यास असतो, तो बी 2-2 वर्ष लगातार करावा लागतो. आणि 4-3 सब्जेक्ट्स आहेत, सोपं नाही आहे. त्यांना बसवा अभ्यासाला, एकच दिवस बसवा त्यांना समजा.
4: पेपर लीक होतो तर जे जेन्युइन अभ्यास करणार त्यांच्यावर.
3: मिनिस्टर्सचे पेपर काय नाही आहे त्यांच्या, म्हणजे तुम्ही डॉक्टर घेतात, इंजिनियर घेतात, लॉयर घेतात, सगळे एक्झाम थ्रू. मिनिस्टर्सचे एक्झाम्स कुठे आहेत? लढत राहा जोपर्यंत अकाउंटेबिलिटी नाही भेटत. आणि हे जोपर्यंत अकाउंटेबिलिटी हरेक कोणचा पण टॉपिक तुम्ही घ्या, हरेक पोल्युशन काही पण घ्या, हरेक मिनिस्ट्रीकडून अकाउंटेबिलिटी पाहिजे. फक्त एज्युकेशन नाही, एज्युकेशन हा फक्त स्टार्टिंग आहे. अकाउंटेबिलिटी पीएम कडून पण पाहिजे.
4: डेमोक्रेसी आमचा हक्क आहे प्रोटेस्ट करणे.
3: अकाउंटेबिलिटी पीएम कडून पण पाहिजे, हरेक मिनिस्ट्रीकडून पाहिजे.
2: श्रोते हो, सध्या दिल्ली येथील जंतरमंतर इथे विद्यार्थी आंदोलन करत आहे, कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि असं पुन्हा होऊ नये यासाठी हे आंदोलन चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा देखील पाठिंबा मिळाला. मौन धरणे आंदोलन त्यांनी यावेळी केलं आणि मंडळी या आंदोलनात अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला. त्याच नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
9: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
9: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव शोभित आणि
1: कोमला सोबत. आणि मंडळी, सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे आपण सगळेजण जाणून आहोत. आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील जंतर मंतर इथे आंदोलन चालू आहे, कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि नीट सारखे अनेक पेपर फुटत आहेत आणि त्याचमुळे विद्यार्थी चिंतेत आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारांसाठी, शिक्षणासाठी ते हे आंदोलन करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वाडिया पार्क इथे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन केलं आणि अनेक नागरिकांचा याला पाठिंबा मिळाला. ऐकूयात या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी, मी मानसोपचार तज्ञ आहे आणि या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मी भाग आहे. तर मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी हे सांगायचं आहे की मुलांचं जे मानसिक आरोग्य आहे आणि त्यांना नीट किंवा अशा महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या पेपर जो लीक होतो त्यानंतर त्यांच्या मनावर जो परिणाम होतो त्यासाठी मी प्रोटेस्ट त्यांचा पुढे नेत आहेत आणि त्यांचं म्हणणं मांडू पाहत आहेत. पण जर तिथे त्यांचा आवाज दाबण्यात आला तर कुठलाही व्यक्ती जर तुम्ही त्याचं नाक आणि तोंड दाबलं तर तो त्याच्या प्राणासाठी किंवा त्याला व्यक्त होता येत नसेल तर तो थोडंफार तरी रेबेल होणार. आणि मला असं वाटतं सरकारने जर पीसफुली त्यांचं ऐकून घेतलं तर याने नक्कीच मुलांना एक दिलासा मिळू शकतो. आपलं म्हणणं व्यक्त करणं जर हे देशद्रोहीचं लक्षण असेल तर आय थिंक थोडे डेफिनेशन्स क्लिअर झाले पाहिजे. त्यांचं फक्त एवढंच मत म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने अकाउंटेबिलिटी घ्यायला हवी ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर, जिथे महत्त्वाचे पेपर लीक होत आहेत. मी स्वतः नीट दिलेली आहे 2 वेळा, तर मी समजू शकते की तो स्ट्रेस आणि त्याच्यावर लागणारे जे आपली इन्व्हेस्टमेंट असते, मग आर्थिक इन्व्हेस्टमेंट, भावनिक इन्व्हेस्टमेंट, ती फार जास्त लेवलची असते. आणि त्यासाठी जर ते स्टँड घेत आहेत, मुलं स्टँड घेत आहेत आणि त्यांना त्याची अकाउंटेबिलिटी हवी आहे थ्रू रेझिग्नेशन ऑफ आवर एज्युकेशन मिनिस्टर, तर मला वाटतं हा डिमांड अतिशय योग्य आहे.
1: आपल्या अहिल्यानगरमध्ये म्हणजे 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा देखील पाठिंबा मिळाला. मौन धरणे आंदोलन त्यांनी यावेळी केलं आणि मंडळ या आंदोलनात अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला. त्याच नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या आपल्या देशामध्ये काय चालू आहे आपण सगळेजण जाणून आहोत. आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील जंतर मंतर इथे आंदोलन चालू आहे, कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि नीट सारखे अनेक पेपर फुटत आहेत आणि त्याचमुळे विद्यार्थी चिंतेत आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी, अधिकारांसाठी, शिक्षणासाठी ते हे आंदोलन करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्या नगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वाडिया पार्क इथे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन केलं आणि अनेक नागरिकांचा याला पाठिंबा मिळाला. ऐकूयात या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
1: माझं नाव नितीन साळुंके आहे, मी BMS फर्स्ट इयरचा स्टुडंट असून आज एक मेडिकल स्टुडंट म्हणून मला खूप खेद होतो, दुःख वाटते की देशामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, जवळजवळ 22 लाख विद्यार्थी नीटचा पेपर देतात आणि 2, 3, 4 किंबहुना 5 वर्षापेक्षा अधिक काळ ते नीट परीक्षेसाठी. माझं स्वप्न आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही केवळ धन धलाढ्य अशा माणसाचे पेपर झाला असून याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसा आणि पॉवर आहे तेच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतात अशी परिस्थिती उद्भवली आहे. 2 वर्षाला पेपर लीक होतात, कोणी अकाउंटेबिलिटी घेत नाही, फक्त एक ट्विट केलं जातं की नीट पेपर रद्द झाला आणि तुमचा पेपर परत होईल, परंतु त्या ॲस्पिरंटच्या मेंटल हेल्थवरती काय परिणाम होत असेल, त्याच्या परिवारावरती कोणती परिस्थिती येत असेल याचं सरकारला अजिबात भान दिसत नाहीये. सोनम वांगचुक सर यांनी 22 दिवस फास्ट केला, परंतु सरकारनं थोडीशी नैतिक जबाबदारी देखील बाळगली नाही, त्यांच्याशी संवाद देखील साधला नाही, उलट त्यांच्यावरती चायनाचा एजंट असल्याचे आरोप करण्यात आले, त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळजी देखील सरकारनं घेऊ शकली नाही, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होत आहे, संवादा जडपशाही एक प्रकारे लोकतंत्र आमची हीच ती जी 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.
0: श्रोते हो, सध्या दिल्ली येथील जंतरमंतर इथे विद्यार्थी आंदोलन करत आहे, कारण नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा. संतवाणी या संतांची शिकवण अधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा ऐकायला विसरू नका. सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा ऐकत रहा.

0: दिल्लीतील अधिकारांसाठी शिक्षणासाठी ते हे आंदोलन करत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत वाडिया पार्क इथे आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन केलं आणि अनेक नागरिकांचा याला पाठिंबा मिळाला. ऐकूयात या नागरिकांच्या प्रतिक्रिया.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार. मी तुलसीराम पालीवाल. मी एक व्यावसायिक आहे आणि हे दिल्लीमध्ये जे आंदोलन झाले त्याच्या विरोधात आम्ही सर्व लोक अण्णांबरोबर इथे उपोषणाला बसलो होतो. मौन आंदोलनाकरता आमचा सहभाग आहे आणि जोपर्यंत ते निर्णायक होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. धन्यवाद.
0: श्रोते हो, सध्या दिल्ली येथील जंतरमंतर इथे विद्यार्थी आंदोलन करत आहे. कारण काय तर नीटचा पेपर फुटला आणि असं पुन्हा होऊ नये यासाठी हे आंदोलन चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावला, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगरमध्ये काल म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आंदोलन करण्यात आलं. आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा देखील पाठिंबा मिळाला. मौन धरणे आंदोलन त्यांनी यावेळी केलं आणि मंड या आंदोलनात अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला. त्याच नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार, तुम्ही अशा पण सगळे जे

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार, तुम्ही अशा पण
2: सगळे होतेलो आहे कारण 90 वर्षांच्या अण्णा हजारे आज पुन्हा एकदा तरुणांच्या मनामध्ये प्रेरणा जागी
1: 11 ते दुपारी या वेळेत आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा देखील पाठिंबा मिळाला। मौन धरणे आंदोलन त्यांनी यावेळी केलं आणि मंडई या आंदोलनात अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला। त्याच नागरिकांनी साधलेला संवाद आपण ऐकत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी दंगल या चित्रपटातलं नयन आहे. छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहेत. सकाळचे 10:17 झालेले आहेत आणि मंडळी खरं म्हणजे खूप दिवसापासून आपण पाहतो आहोत दिल्ली इथे जे चालू आहे. नीटचा पेपर फुटला त्या कारणानं विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी. आणि इतक्या दिवस सरकार बोलत नव्हतं काहीच, पण काल फायनली प्रधान म्हणजेच पंतप्रधान यांनी बोललेलं आहे. आणि त्यावेळी पंतप्रधान म्हणालेत की पेपर फुटी ही लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत वेदनादायी बाब असून विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकारनं विक्रमी वेळेत सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली आणि निकालही जाहीर केलाय. याचबरोबर पेपर फुटीच्या प्रकरणांचा जलद निकाल लागावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी देखील फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक शिक्षेची तरतूद असलेले विधेयक आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असून संसदेमध्ये ते लवकरात लवकर मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलंय. याच दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरातील विद्यार्थ्यांनी गेल्या काही आठवड्यापासून आंदोलन छेडलं असून परीक्षेची पारदर्शकता आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जातीये. सरकारच्या या घोषणेनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे खरं म्हणजे सगळ्यांचंच लक्ष आहे. पण जे वाट पाहत होते विद्यार्थी किंवा सगळ्यात जनता जी वाट पाहत होती की कधी सरकार बोलेल, कधी पंतप्रधान बोलतील, त्यांनी बोललेलं आहे. फायनली काहीतरी कम्युनिकेशन झालेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आणि नीट पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित करणं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यांसोबतच इतर मागण्यांसाठी ते मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. तर मंडळी, अशा प्रकारे आता सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलेलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगात शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ होताना आवश्यक ती आणि सुश्रुषा संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 06 44 55 किंवा 74 99 98 45. एक वेळ अवंचलित स्नेहदीप डॉक्टर आंबेडकर पुतळ्या अंबिका मागे अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्यंत जीवन आपण
1: प्रसंगी तत्पर कर्तव्य 18 वर्षांच्या आतील मुलीचा जर
0: झाली असेल, एखाद बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: काळ आमच्याशी संपर्क साधा.
0: स्नेह बाल आधार
2: नगर 90.4 FM तुमचा नगर आहे. जाणून घेऊया काल म्हणजे 23 रोजी घडलेल्या पूर्ण घडामोडी. 20 जुलै पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलाय. बीजेपीनं 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे पूर्ण छायाचित्र दालनाच आज म्हणजेच काल म्हणजेच गुरुवारी 23 तारखेला बारामतीत लोकार्पण करण्यात आले. न्यायालयाला कबूतर कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण कॉक्रोचकडे बघायला वेळ नाही, असं वक्तव्य बंधूंनी सेवर जोरदार पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नगरमध्ये मौन आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाले. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 23 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकालीचा प्रोगेस्ट डार्कनेस या मेधा देशमुख इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सोरकर यांनी. काळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरच्या अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, मात्र ना आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. खरं म्हणजे अजून खूप खूप तुमच्याशी बोलायचं असतं, जाण्याची इच्छाच होत नाही. आणि कसे हे 4 तास निघून जातात हेच कळत नाही. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत कसा वेळ जातो ना हेच कळत नाही. पण काय करणार, निरोप घ्यावा लागतो कारण पुन्हा आपल्याला भेटायचं असतं. सो उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आणि मंडळी आता सध्या वारीचे दिवस आहेत, सगळे पंढरपूरकडे निघालेले आहेत, कारण विठुरायांना भेटण्याची आस सगळ्यांच्याच डोळ्यात दिसतेय. आणि येत्या 25 तारखेला सगळेच विठुरायांना भेटतील, त्या सगळ्या वारकऱ्यांना देखील खूप खूप मंडळी थोड्याच वेळात म्हणजे येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. त्यामुळे हा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज

आताल विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपला गोष्टी तुमच्या आमचा हा शो सुरू झालाय आणि तुम्हाला भेटायला नवनवीन अशा गोष्टींसोबत। मंडळी, आजचा शो सुरू करताना मला एक ज्ञानेश्वर माऊलींची खूप सुंदर ओळ आठवते बरं का, जे जे भेटे भूत ते मानावे भगवंत। म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यामध्ये भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्रसंगाला प्रेमानं आणि आदरानं सामोरं जाणं हाच खरा भक्तीचा मार्ग आहे। आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली आहे, म्हणजे उद्याच आहे आषाढी एकादशी। चहूकडे विठू माऊलीचा गजर सुरू आहे, पण विचार करा, वारीमध्ये चालणारा तो वारकरी, हातामध्ये टाळ, डोक्यावरती तुळशी वृंदावन आणि पाऊल चालतंय पंढरपूरच्या दिशेनं। मैलोन मैल चालताना रस्त्यात ऊन असतं, पाऊस असतो, पायाला खडे टोस, पण त्यांच्या तोंडावरती तक्रार असते का हो, त्यांच्या चेहऱ्यावरती नैराश्य असतं का? अजिबात नाही, उलट त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच असं तेज असतं। आता हे तेज येतं कुठून माहितीये का? ते येतं त्यांच्या मनातल्या सकारात्मकतेकडून। त्यांना ठाऊक असतं की पुढचा रस्ता कठीण जरी असला तरी शेवटी उभा असलेला माझा पांडुरंग मला कडेवर घ्यायला तयार आहे। आपलं आयुष्य सुद्धा एका वारीसारखंच आहे बरं का मंडळी। इथे रोज नवे रस्ते आहेत, रोज नवी आव्हानं आहेत, पण जर आपण प्रत्येक संकटाकडं हा विठ्ठलाचा प्रसाद आहे म्हणून सकारात्मकतेनं पाहिलं ना, तर कुठलीच अडचण मोठी वाटणार नाही। आणि म्हणूनच आजचा विचार अगदी सोपा ठेवूयात की जशी वारकऱ्याची निष्ठा असते तशीच आपल्या स्वप्नांवरती निष्ठा ठेवूयात। मनातली नकारात्मकता, राग, संताप विठ्ठलाच्या चरणी अर्पण करूयात आणि प्रेमाची आनंदाची वारी आजपासून स्वतःच्या मनामध्ये सुरू करूयात। तर मंडळी, याच सुंदर विचारासह ऐकूयात हे सुंदर असं गाणं।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे भाव चांगलेच बदललेत. गृहिणींसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे टोमॅटो चांगलाच स्वस्त झालंय. कालपर्यंत 60 रुपये किलो असणारा टोमॅटो आता थेट 40 रुपये किलोवरती आलेला आहे, म्हणजेच 20 रुपयांची घसरण झालेली आहे. त्याचसोबत मेथीची जुडी 10 रुपयांनी स्वस्त होऊन 30 रुपयांवरती तर शेपू 25 रुपयांवरती आलाय. मात्र दुसरीकडे कोथिंबीरेनं मात्र भाव खाल्लाय. कोथिंबीरीच्या जुडीमध्ये 10 रुपयांची वाढ झालेली असून आता 30 रुपयांवरती ती पोहोचली. पालकाची जुडी मात्र 40 रुपयांवरती स्थिर आहे. आता इतर भाज्यांचे दर कसे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पटकन सांगते. कांदा आणि बटाटा 25 रुपये किलो आहे, फ्लॉवर आणि वांगी 50 रुपये किलो, तर गावरान लसूण 160 रुपये किलो आणि हायब्रिड लसूण 150 रुपये किलोवरती आहे. आणि हो, उद्या आषाढी एकादशी आहे तर उपवासासाठी लागणाऱ्या रताळ्यांचे भाव मात्र स्थिर आहेत. बाजारामध्ये रताळे 50 रुपये किलोने मिळत आहेत, ज्यामुळे भाविकांना

0: मोठा दिलासा मिळालाय. केडगाव, सावेडी, प्रोफेसर कॉलनी, बोल्हेगाव आणि बालिकाश्रम रोड या सर्व भागांतील आठवडे बाजारात हीच नवीन दरांची घसरण आणि वाढ पाहायला मिळते. तर सखींनो, आज बाजारामध्ये जाताना या नवीन दरांचा अंदाज नक्की लक्षात ठेवा. पहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुन्हा भेटूया एका नवीन अशा अपडेट्ससह, नवीन अशा मनोरंजक विषयांसह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून.
1: प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज विश्वपती गजपती गो प्रतिपाती श्री छत्रपती महाराज की जय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या बजावणीसाठी
1: करणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सकाळी उठल्यापासून शेतात राबणारी, बियाणं पेरण्यापासून ते पीक हाती येईपर्यंत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणारी महिला शेतकरी आपल्या सर्वांच्याच ओळखीची आहे. पण सखी नोकरी सासऱ्यांच्या नावावर, पद पुरवठा पुरुषांच्या नावावर, आणि आपली महिला शेतकरी मात्र फक्त मदतनीस म्हणून राहायची. पण आता चित्र बदलणार आहे. महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 जाहीर केलंय. हा आपल्या राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा कायदा आहे. या कायद्यामुळे नक्की काय बदलणार आहे, तर हे पटकन अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगते तुम्हाला. अधिकृत ओळख आता महिलांना केवळ मदतनीस नाही तर महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे. हक्क आणि अधिकार सुद्धा, शेतजमिनीमध्ये हक्क, किसान क्रेडिट कार्ड, कृषी योजनांचा थेट लाभ आणि थेट आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. राज्यातील कृषी आणि ग्रामीण विकासाच्या एकूण खर्चापैकी कमीत कमी 25-30% निधी फक्त महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. एक खिडकी योजना ही सुद्धा महत्वाची योजना आहे. योजनांचे अर्ज भरण्यासाठी किंवा मदतीसाठी महिलांना कुठेही भटकावं लागणार नाहीये, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. तर मंडळी, एकदावरचा शब्द नाहीये तर शेतकरी बहिणी अस्तित्वाचा सन्मुख आणि अध्वाज. मंडळी, अशाच सह भेटूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊन काय करवाज तुम्ही.
1: स्नेहाधार विधवा कौटुंबस्थ महिला या सर्व काम करणारा स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, एका आईसाठी आपल्या मुलांचं शिक्षण हे तिचं महत्वाचं आणि सर्वात मोठं स्वप्न असतं, पण कधी कधी कागदपत्रांच्या आणि तांत्रिक कारणांच्या कचट्यात हे स्वप्न अडकून पडतं. आज अशीच एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी मुंबई उच्च न्यायालयाकडून समोर आली. एका एकुलत्या एक आईनं म्हणजेच एकल महिलेनं आपल्या मुलीच्या मोफत शिक्षण हक्क म्हणजेच RTE अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला होता, पण तिच्याकडे वडिलांचं जात प्रमाणपत्र उपलब्ध नव्हतं. तर आईनं स्वतःच वैध जात प्रमाणपत्र ते दिलं होतं. केवळ वडिलांचं कागदपत्र नाही, या तांत्रिक आणि कागदपत्रीय कारणावरून शिक्षण विभागानं त्या चिमुकलीचा शाळा प्रवेश नाकारला होता. पण या आईनं अजिबात हार मानली नाही. तिनं न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयानं यावरती अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयानं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा घटनात्मक अधिकार हा कोणत्याही तांत्रिक प्रक्रियेपेक्षा आणि कागदपत्रांपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळं केवळ वडिलांचं प्रमाणपत्र नाही, या तांत्रिक कारणास्तव कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असं सांगत न्यायालयानं त्या चिमुकलीला तातडीनं शाळेमध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले. तर सखीनो, हा निर्णय म्हणजे आपल्या समाजातील प्रत्येक एकाकी आईच्या संघर्षाचा आणि तिच्या धैर्याचा खूप मोठा विजय. तांत्रिक अडचणी कितीही मोठ्या आल्या तरी सुद्धा विषय मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा असतो, तेव्हा न्यायाचा विजय नक्कीच होतो. शिक्षणाचा हा हक्क प्रत्येक चिमुकल्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला थोड्याच वेळात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

यात्रेच्या विरोधात अशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणारे भास्करन यांनी इंग्रजी पुस्तकाचा मराठी सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ नगर दर रविवारी रात्री 8 केलं आहे रिमा सत्य।

हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4

FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या सुरक्षेच्या बाबतीत सजग असणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या अधिकारांची माहिती असणं फार गरजेचं आहे. आज अशीच एक अत्यंत महत्वाची आणि आपल्या सुरक्षेशी जोडलेली माहिती मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे. तर मंडळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत एक खूप महत्वाचं आवाहन केलंय. त्या म्हणाल्या की महिलांच्या बाबतीत होणारे गंभीर गुन्हे हे बऱ्याचदा पाठलाग करणं किंवा डिजिटल सायबर पाठलाग करण्यापासून होत असतात. अशा वेळी महिलांनी घाबरून शांत न राहता न बसता 0 FIR नोंदवला पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल की 0 FIR म्हणजे काय. तर सखींनो, घटना कुठेही घडो आणि तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जरी असला तरी सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पोलीस ठाण्यातच जाण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. त्या पोलीस ठाण्याला ती तक्रार स्वीकारावीच लागते. यालाच 0 FIR असं म्हणतात. याच सोबत सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळनंतर महिलांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यावरती कायदेशीर मर्यादा आहे. तसंच महिलांचा जबाब हा महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोरच नोंदवला गेला पाहिजे असा नियम आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा कायद्यामध्ये कडक तरतुदी आहेत. राष्ट्रीय महिला आयोग कायम आपल्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. म्हणूनच कोणत्याही सायबर छळ किंवा पाठलाग करण्याचा प्रकार घडल्यास तुम्ही घाबरू नका, गप्प बसू नका, आपल्या अधिकारांचा वापर करा आणि अन्यायाविरोधात नक्कीच आवाज उठवा. अशाच नवनवीन गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओनगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपल्या अहिल्यानगरची एक मुलगी, तिची ही जिद्द आणि तिनं लावलेला एक असा शोध ज्याची दखल थेट अमेरिकेच्या नासा या आंतरराष्ट्रीय संस्थेनं घेतलीये। भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी अत्यंत नाविन्य हायड्रोजन स्टोव्ह प्रकल्प या उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पासाठी तिची नासाच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली आहे। ग्रामीण भागात अजून सुद्धा सरपणाचा वापर केला जातो, ज्यामुळे धूर होऊन महिलांच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होत असतो। दुसरीकडे शहरांमध्ये एलपीजी गॅसच्या किमती वाढत आहेत आणि यावरती उपाय म्हणून समृद्धीनं पारंपरिक एलपीजी आणि स्तंभ पर्याय म्हणून वरती आधारित स्टोव्ह, या स्टोव्हची सर्वात मोठी खास बाब म्हणजे यातून कार्बन डिप्लायर होते, म्हणजेच हा स्टोव्ह पूर्णपणे प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक आहे। एवढंच नाही तर वापरताना पूर्ण सुरक्षितता रहावी म्हणून यामध्ये गॅस गळती शोध शट ऑफ आणि विशेष सकिनो आपल्या नगरच्या हा शोध आणि यश खरंच खूप जास्त अभिमानास्पद आहे। जिद्द आणि योग्य विचार मातीतल्या मुली ते हे थेट नासा पर्यंत भरारी घेऊ शकतात हेच समृद्धीनं दाखवून दिलंय। समृद्धी आपल्या संपूर्ण रेडिओ नगर तर्फे स्नेहालय परिवारातर्फे तिला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

मंडळी गोष्टी आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या 90.4 मंडळी. शिक्षण नोकरीसाठी घर वरून दिसत आतून तिचे वांदे त्याला होणारची तारेवरची खावा लागतो. पण सखीनो या सगळ्या अडचणींतून एक मुलगी खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनत असते. घर सोडून दुसऱ्या शहरात करणाऱ्या तुम्हाला आपल्या संपूर्ण रेडिओ नगरानाचा सलाम बर का. कारण कसं आहे मंडळी, हे तुम्ही तुमची करत आहात, तुमच्या फ्युचर साठी करत असतात. त्यामुळे घाब तुम्ही छान पैकी काळजी घ्या आणि अशाच गोष्टी रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद विनोद आणि जीवन जाणून घेण्यासाठी दुपारी 2 वाजता फक्त आणि नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या शो

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, संध्याकाळच्या चहाचा वेळ असो किंवा अचानक

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, संध्याकाळच्या चहाचा वेळ असो किंवा अचानक

हे इकडे ब्रेड क्रम्स किंवा रव्यामध्ये घोळवून तेलामध्ये छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. गरमागरम चीज पोहा नगेट्स टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. रोजच्या पोह्याला एक अप्रतिम आणि युनिक ट्विस्ट द्या आणि नक्की हे ट्राय करा. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि मंडळी अशाच नवनवीन आणि युनिक गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा माझा आणि सर्वांचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: Z2
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि तुम्ही ऐकत तर 90.1 आवाज तुमचा किंवा घरामध्ये कानात घालून किंवा इयरबड्स बनलेली आहे किंवा कॉल तरी सगळं हेडफोन वापरण्यासाठी आणि आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दीर्घकाळ आणि मोठ्या आवाजामध्ये हेडफोन वापरल्यानं कानातील नाजूक पेशींना इजा पोहोचते, ज्यामुळं कमी वयातच ऐकू येण्याची जी क्षमता आहे ती कमी होऊ शकते. इतकंच नाही तर इयरबड्स कानामध्ये घट्ट बसले त्यामुळे कानात हवा खेळती राहत नाही आणि तिथे दमटपणा वाढून बॅक्टेरिया तयार होतात आणि कानात इन्फेक्शन, खाज किंवा वेदना सुरू होत असतात. अनेकदा सततच्या वापरामुळे डोकेदुखी होणं किंवा कानामध्ये शिट्टी वाजल्यासारखा सतत आवाज येणं असा सुद्धा त्रास होतो. रस्त्यानं चालताना किंवा गाडी चालवताना हेडफोन्स घातल्यास आजूबाजूच्या वाहनांचा अंदाज न आल्यानं अपघाताचा धोका सुद्धा वाढतो. म्हणूनच अखिनो हेडफोन वापरताना 60-60 नियम नक्की पाळा. म्हणजे आवाजाची पातळी 60% जास्त ठेवू नका आणि एका वेळी 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कानामध्ये हेडफोन ठेवू नका. अधून मधून कानाला विश्रांती द्या आणि आपले इयरबड्स नेहमी स्वच्छ ठेवा. मंडळी, आपले कान नाजूक आहेत, त्यांची योग्य काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे स्वानंद गिरगिरे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून गेला खरंच कळत नाही आणि मला हा टप्पा अजिबात आवडत नाही कारण खूप साऱ्या गोष्टी असतात तुमच्यासोबत बोलण्याच्या, खूप साऱ्या चर्चा तुमच्या सोबत करायच्या असतात, खूप सारी माहिती तुम्हाला द्यायची असते पण वेळेअभावी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता. उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम मी घेऊन येते तुमच्यासाठी आणि मंडळी आता थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात संपल्यानंतर स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, आपला स्नेहवार्ता हा शो स्नेहालयातील अनेक घडामोडींनी भरलेला असतो आणि मंडळी आपल्या शोमध्ये सुद्धा आपण अनेक महिलांशी संवाद साधत असतो. तर आता थोड्याच वेळात स्नेहवार्ता या शोमध्ये सुद्धा स्नेहालयामध्ये ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत, अनेक गोष्टी आहेत, तर त्यांची चर्चा करायला वैशाली तुम्हाला भेटायला येते. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींचा कार्यक्रम, अशाच नवनवीन गाण्यांचा कार्यक्रम आपल्या दिवसभरामध्ये असणार आहे. तर मंडळी, असंच अविरतपणे तुमचं प्रेम आपल्या रेडिओवरती असू द्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खास आहे, कारण आज रंजित थोरात पौर्णिमा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही अहिल्यानगर मधील एक सामाजिक सेवाभावी आणि नावाजलेली संस्था आहे. समाजातील विविध घटकांसह प्रकल्प राबवणाऱ्या या एक महत्वाचा प्रकल्प असून विद्यार्थ्यांच्या सर्वी स्नेहालय ही बालभवन मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक हे केवळ स्वातंत्र्य सैनिक तर जन्मसिद्ध हक्क आणि तो निर्धार आजही प्रज्ञाविरक यांच्याची माहिती जाणून घेतली, त्यांच्या विचार केले, आदर्शावर चालण्यास केला. चलतने टिळक यांच्या प्रेरणादायी विचारांनी भरले आपल्याशी शेअर करत आहे स्नेहालय संचलित मलाला बालभवन मधील विद्यार्थिनी बरीराज शेख. ऐकूया तिच्या शब्दात.
1: म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारीवाना, टिळक म्हणजे सिंह गर्जना. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव बरीरा आहे. मी मलाला बालभवनची विद्यार्थिनी आहे. आज मी लोकमान्य टिळकांविषयी चार शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा त्यांनी दिला. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. 9 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. तो आमचा प्रेरणास्थान आहे. माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.
0: मंडळी, आता आपल्या सोबत होती बरीरा शेख. ही मलाला बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. तिने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा वारसा तिने जपला आहे. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज देशभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीत संवाद, संविधानिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये गांधी स्मारक वाडिया पार्क अहिल्यानगर येथे मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं. आंदोलन स्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात नगरचे जंतर मंतर असे नाव देण्यात आलं होतं. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध घटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन अतिशय शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संयमी वातावरणात पार पडलं. या मौन धरण्यातून दडपशाही नव्हे, संवाद हवा, विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे रक्षण झाले पाहिजे असा ठाम आणि शांततामय महत्वाची जाग करून देण्यात आली. नव्हे आणि अधिक बळ प्रश्न ऐकले गेले पाहिजे, याची गरज आज अधिक आहे. अशा सकारात्मक घडामोडी आपण ऐकणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते. नगरकर, यानंतर इथे आपण ब्रेक घेणार तर आहोतच, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या शो मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका प्रगती रंजत थोरात यांचा. यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया. एकटी एकटी घाबरलीस नाही हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून. या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकणार असणार आहेत अर्जे आधी. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु नगरकर. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा
1: भैरी ऍडव्हेंचरचे यांची मुलाखाडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अजय धोपावकर.
0: मंडळी स्नेहवार्ता या शो नंतर चर्चा संपूर्ण. मंडळी इथल्या स्नेहवार्ता बर्थडे सेलिब्रेट होत तर दिवस आहे अर्तिताई तुमच्या पूर्ण आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. आणि अर्तिताई, तुमच्याच वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत तुम प्रेम तुम प्रीत हो. हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बैक नगर कर तुम्ही कदाहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मी अर्जी वैशिले तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिले नगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जात प्रकल्पामार्फत उजळणी संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साइड नर्सिंग असिस्टंट आहे ते केलेला आहे. शिक्षण सिस्टम इंजिनियर आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार असे. निवास आणि भोजन मोफत प्रशिक्षण 18 ते 25 सेवा करत आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालय नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या. ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90 11 26 483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90 11 26 483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
1: ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे, त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत चौधरी यांचे प्रमोद चौधरी. डॉक्टर
2: केलं आहे आजवर फारशा ठाऊक नसलेल्या अनेक घटना त्यामुळे उजेडात आले आहेत. नव्या पिढीपर्यंत आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा इतिहास, भूगोल, पर्यावरण यासाठी प्रयत्नशील असतात. या सहकार्यात ते हिरीरीनं सहभागी या सगळ्या विषयांवर बोलणार आहे. रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
3: आपण सुरुवात करूयात थोडस तुमच्या तालुक्याविषयी. हा जो संगमनेर भाग आहे, जोरवे संस्कृती जिथे नांदत होती प्रवरेकाठी, इसवी सनाच्या आधी 1500 वर्ष एक अतिशय उत्तम असं नागरी जीवन त्या काळातलं तिथे अनुभवायला मिळालं. तुमच्याकडे सगळ्यात मोठं जे आपलं वडाचं झाड आहे ते पेमगिरीला आहे. आदिवासी हजारो वर्षांपासून त्या भागात राहत आलेले आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टा किल्ला असेल, कळसुबाईचं सगळ्यात उंच महाराष्ट्रातलं शिखर असेल, अनेक गोष्टी सांगता येतात. या सगळ्यांची सुरुवात मला वाटतं बालपणात कधीतरी तुमच्या मनामध्ये ते बीज रोवलं गेलं असेल.
4: आमचा तालुका अकोले तालुका तसा, आणि अगस्तीचा आश्रम जो आहे त्याच्याजवळच जे टाकळी नावाचं गाव आहे ते माझं जन्मगाव आहे. इयत्ता 4वीपर्यंत शिक्षण माझं तिथं झालेलं आहे आणि एक शिक्षकी शाळेमध्ये ते झालेलं आहे. म्हणजे एकच शिक्षक 4 वर्गांना ते शिकवायचे, व्हॉलंटरी शिक्षक होते ते. परंतु आजही माझ्या आयुष्यामध्ये अगदी पहिलीपासून महाविद्यालयाच्या

जीवनापर्यंत जेवढे काही शिक्षक प्राध्यापक माझ्या आयुष्यामध्ये आले त्याच्यात मला ते जे एक शिक्षक ही शिक्षक कोण पाहिजो आणि आले की आम्हाला बोट धरून त्या पाण्यातून पलीकडे न्यायचे आणि एकूणच तो जो काही तिथं आत्मीयता नावाची जी गोष्ट होती डोंगरमध्ये जाणं तिथं उफाळून येतो आणि मग आम्ही कधी कळसुबाई

0: आमच्या वाट्यावर आला आणि त्याच्यामध्ये आम्ही लाल.
1: तुमच्याकडे सर हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, पट्टा किल्ला आहे, कुठले किल्ले तुम्हाला जास्त भावले किंवा जास्तीत जास्त वेळा किल्ला?
0: सगळेच चांगले आहेत बरं का, लहान मोठे सगळेच
1: प्रत्येकाचं वेगळेपण काय,
0: पण तरी देखील त्यातल्या त्यात हरिश्चंद्रगडाबद्दल सांगायला पाहिजे. कारण हरिश्चंद्रगड हा असा गड आहे की जिथं म्हणजे आतापर्यंत 100 वेळा आम्ही आता तिथं जाऊन आलेलो असू, पण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन तिथं आपल्याला पाहायला मिळतं. ते नाविन्य जे आहे हरिश्चंद्रगडाचं ते कधीही कमी होत नाही. आणि तिथं भूगोलाचा माणूस असेल त्याला काहीतरी, भूगोलाच्या अभ्यासकांना हरिश्चंद्रगड जवळचा वाटतो, भाषेच्या अभ्यासकांना तो जवळचा वाटतो, कारण तिथं शिलालेख आहेत 800-900 वर्षापूर्वीचे. वनस्पतीशास्त्र असेल, भूशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, अध्ययन या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हरिशन आहे. आणि आता तर नव्या जी तरुण पिढी आहे ट्रेकिंग किंवा हायकिंग वगैरे
1: वैशिष्ट्य तुमच्या पाहण्याच्या
0: दुर्दैवाने मला ते दिसलं नाही. एक मुलांनी असं ते पाहिलेलं आहे, पण त्याला एक विशिष्ट वेळ पाहिजे, म्हणजे तशा पद्धतीची सगळी संधी जर चालून आली दिसू शकेल. तू ते तसं दुर्मिळ आहे. त्यानंतर जो म्हणजे आलंग मदनच्या बाजूला कळसुबाईची रांगच आहे ती, पण ते कुलंग आहे किल्ला आहे, पण ते झालंय काय, पायवाटा होत्या म्हणजे जे पायऱ्या केलेल्या होत्या, त्या पायऱ्या 1918 मध्ये आणि त्याचे म्हणजे मँकट जे अधिकारी होते मराठ्यांचं, त्याच्यामुळे किल्ले उद्ध्वस्त केले की मराठे उद्ध्वस्त होतील म्हणून त्यानं त्या पायऱ्या सुरुंगानं तोडून टाकलेल्या आहेत. आजही त्या सुरुंगाच्या तिथं खुणा दिसत आहेत. आणि विशेषतः जी पाण्याची टाकी होती माथ्यावर असणारी, तर तीही फोडून टाकलेली, कारण पाणी हा महत्वाचा भाग होता. तर कुलंग हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चढावं लागतं ते कुलंग किल्ल्यावर. आणि सगळ्यात अवघड किल्ला जो आहे की जिथं दोराशिवाय जाताच येत नाही तो म्हणजे मदन आहे. बाकी मग रतनगड वगैरे जे आहे पट्टा किल्ला हा फार सोपा आहे कुणालाही जाता येईल असा, पण मदनगड आणि कुलंग
1: अवघड असे
0: हे अवघड किल्ले.
1: आणि पट्टा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य काही काळ तिथे होतं.
0: हो म्हणजे 1679 मध्ये जेव्हा जालन्याची लूट घेऊन शिवाजी महाराज परत येत होते त्यावेळेला केसर सिंग जो एक त्या रणमस्त खानाच्या म्हणजे
1: मोगलांचा
0: सरदार होता, तर केसर सिंग त्याच्या पदरीच होता, पण तो रजपूत असल्यामुळे त्याला असं वाटलं की बा आता शिवाजी पळालेला आहे आणि रणमस्त खान त्याच्या पाठीमागे लागलेला आहे, त्यानं शिवाजीला आपण सांगितलं पाहिजे म्हणून त्यानं गुप्तपणानं निरोप दिला केसर सिंगानं. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही आता जरा तुमचा रस्ता त्या बरोबर तहेर शिवाजी महाराजांचा बहिर्जी तो भाग असावा कट जो आहे नाशिकला पासून जवळ, तर तिथून मग त्यांना किल्ल्यावर सुरक्षित असं नेलं. आता पट्टा किल्ला नव्हता निश्चित होता, 14 दिवस तिथं त्यांचं वास्तव्य राहत, कारण धकाधकीच्या याच्यामध्ये ते थकलेले होते, जरा विश्रांती मिळाली त्याच्यामुळे असं पट्टा किल्ल्याचं नाव त्यांनी रामगड असं ठेवलेलं आहे. त्यापैकी वास्तू तिथं काही तिथं वावर नक्कीच लोकांचा असला पाहिजे, कारण
1: आता शिवसृष्टी
0: झालेली. मागे मधुकराव पिचड असताना त्यांनी किल्ल्यामध्ये एक पर्यटनाचं अशा पद्धतीची तिथं व्यवस्था त्यांनी केली आहे, पण तिथं झाडं आणखी प्रॉब्लेम असं आहे की तिथं ती एक लाल रंगाची कीड असतात, ते जगू देत नाही म्हणजे मुळे खातात, ते
1: पोखरतात
0: ते, आणि त्यामुळे तरी देखील वन खात्यानं आता तिथं बऱ्यापैकी वर झाडी केलेली आहे. पण अनेकांना पट्टा किल्ल्याचं जे काही हे महत्व आहे हे अजूनपर्यंत नीटपणानं गेलेलं नाही लोकांपर्यंत, आम्ही त्याच्यावर एक अंक
1: हे सगळं प्रकाशात आणण्यासाठीच तुमचे प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहेत.
0: हो हो.
1: सर कळसुबाई हे आपल्या नगर जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर सह्याद्रीतलं फार महत्वाचं आहे. कळसुबाईवर पूर्वी अगदी सुरुवातीला पहिल्यांदा कधी गेला होता आणि तेव्हा कसं होतं हा शिखराचा?
0: मॉडर्न हायस्कूल अकोला या ठिकाणी हायस्कूलला शिकत होतो त्यावेळेला, येता नववीला आमची सहल कळसुबाईला, कारण तिकडच्या सहली बहुधा त्या डोंगरांमध्ये जायच्या, मग तिथं आमची सहल गेलेली होती. म्हणजे ते साधारणतः 60 आसपास असं काहीतरी साल असेल, त्यावेळेला मी पहिल्यांदा गेलो. कळसुबाई तसं फक्त उंच म्हणून त्याला महत्व आहे, झाडी वगैरे तिथं काय म्हणजे जी माझ्या रतनगडला येते, जी हरिश्चंद्रगडावर येते, आलंगकुलंगला जी येते माझ्या, ती कळसुबाईला फक्त उंच शिखराहून जाऊन आल्याचं 1646 मीटर एवढी त्याची उंची आहे. आहे ते उंचच, वर गेल्यानंतर जणू काय आपण विमानात आहोत,
1: परिसर
0: सगळा आजूबाजूचा परिसर चारही बाजूचा 25

0: 30 किलोमीटरच्या टप्प्यातला तिथून दिसतो.
1: हो
0: म्हणजे एका बाजूला तुम्ही पूर्वेच्या बाजूला थोडं डावीकडे पाहिलं तर पट्टा औंढा वगैरे बितनगड हे किल्ले दिसतात. एका बाजूला रतनगड हरिश्चंद्रगड वगैरे ते दिसतात. मागं जे आलंग मलंग ते त्यांचंही दर्शन तिथून होतं. म्हणजे बराचसा मोठा टापू कळसुबाईवर
1: आणि
0: आपल्या
1: हा सगळा परिसर वन्यजीवसृष्टीसाठी पण फार महत्वाचा आहे.
0: बरोबर,
1: अभयारण्य म्हणून तर जाहीर केलंच. सध्या कुठले कुठले पशु पक्षी किंवा झाडं वनस्पती
0: भक्ष्य मिळालं म्हणजे
1: तिथे
0: इथं इकडं ऊसाच्या बाहेर गेले का लगेच काहीतरी कोंबडी बकरी वगैरे मिळून जाते.
1: बरोबर,
0: विना सायला 20-25 एवढं शिकारीसाठी
1: अभयारण्य
0: कमी प्रमाणात आता अलीकडे वाढलेले आणि हे प्रमाणात करतात. त्यामुळे चिंतेत त्यांची त्यात आता विभागणी झाल्यामुळे तुकडे झालेले. हायदूस झाला तरीकच ते नष्ट करू. हरिश्चंद्र पूर्वेच्या डोंगर जो आहे तिथे आहे, त्या वनराईमध्ये दिसतात. तर आता भीमाशंकरला जाण्याची फारशी गरज नाही. तिथं सुद्धा तुम्हाला शिकरू त्या खिंडीमध्ये तोलार खिंड म्हणून आहे, तिथंही आपल्याला पाहायला मिळते. आणि वन खात्यानं ती जी वनराई आहे कोथळ्याची ती चांगल्यापैकी डेव्हलप केलेली आहे.
1: आणि फुलं पण अनेक प्रकारची या भागात, म्हणजे आता गणेशोत्सवानंतर तर खूप छान सगळे डोंगर पिवळ्या सोनकेली असेल.
0: म्हणजे साताऱ्याकडं कास जे पठार आहे ते त्याच्या बाबत फुलांची
1: प्रसिद्ध आहे, लोक खूप जातात तिकडे.
0: परंतु हरिश्चंद्रगडावरचं जे पठार आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं वाहन जात नाही. वाहन न गेल्यामुळं अजून तो भाग
1: निसर्गदूषण
0: हा मुक्त आहे प्रदूषणापासून. आणि जे जातील ते फक्त ज्यांच्या पायामध्ये बळ असेल तेच लोक जातील. त्यामुळे मानवी हस्तक्षेप जो आहे तो हरिश्चंद्रगडावर तसा कमी आहे. आताही मोठ्या प्रमाणात तिथे टुरिस्ट येतात. आता वन खात्याची डोकेदुखी फार मोठी वाढलेली आहे, कारण सुट्टीच्या दिवशी सलग सुट्ट्या आल्या तर एका एका दिवशी 4-5 हजार पर्यटक येतात. आणि 5 हजार पर्यटकांची सगळी सोय
1: होण्याची,
0: खाण्यापिण्याची जाऊ द्या, पण त्यांचं ते प्रातविधी वगैरे हे ते तो फार लोड येतो. तर ते लोक चिंतेत आहे की आता यांना कंट्रोल कशा पद्धतीचं करायचं. त्यांना आम्ही सुचवलं की तुम्ही परवानगी देऊ नका किंवा ऑनलाईन काय 200-300 लोकांना काय जेवढी तुमच्याकडे क्षमता असेल तेवढीच लोकांना द्या. परंतु 4-5 वाटा असल्यामुळं आणि त्यांनाही मर्यादा येतात. पण फुलांच्या बाबतीत आता सुरू झालेलं आहे.
1: आता सोनकी तर फार मोठ्या प्रमाणात पिवळे गालीचे दिसतात, पण आणखीन कुठली फुलं आहेत?
0: आता कारवी जी आहे, जांभळी फुलं जी येतात कारवीला, पूर्वी टोमॅटोच्या पिकासाठी त्याच्या काठ्यांचा वापर व्हायचा म्हणून तोड व्हायची मोठ्या प्रमाणात. पण आता कारवीवर बंदी घातलेली, तोडण्यावर बंदी घातलेली. त्यामुळे दर 7 वर्षांनी ती फुलते कारवी. आणि असं सगळा माळ जो आहे किंवा सगळं जे पडत्या जांभळ्या फुलांनी फुलून गेले, म्हणजे एक अशी वेगवेगळ्या प्रकारची तिथं वगैरे आमच्या घेऊन वामन त्याच्यावर संशोधन PhD केलेली आहेत.
1: त्याच्यावर त्यांना मदत होईल.
0: हो हो,
1: त्यांना मद असेल किंवा बाकीची फळ असेल.
0: मद आता पूर्वी कड्यावर मोठमोठी ती आग्यामळ्याची हे असायचे, अलीकडे ते कमी झालेले. त्याचं कारण आता खरं म्हणजे ते संशोधन करण्याचाच विषय. परंतु आदिवासींच्या दृष्टीनं त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा मध जर चांगला विकसित तिथं केलं, म्हणजे मध पेट्या त्यांना ट्रेनिंग दिलं, मध पेट्या ठेवल्या, तिथं चांगलं एक त्यांना रोजगाराची संधी ती उपलब्ध होऊ शकते. खरं म्हणजे त्यांना त्यांचं जीवन फारच हलाखीचं आहे. आता ते पावसाळा संपला की उरलेल्या दिवसात जुन्नर वगैरे या भागामध्ये येऊन टोमॅटोची शेती वाट्यानं करणं असे हे करतात, कारण रोजगाराच्या संधी तिथं नंतर उपलब्धच नाही. पर्यटन हा व्यवसाय अलीकडे जरा बऱ्यापैकी वाढलेला आहे, तर तो त्यांना एक दिलासा त्याच्यातून मिळालेला आहे.
1: आणि जर पावसाळा म्हणलं की पर्यटकांना आठवतो कोकणकडा किंवा घाटघर असेल किंवा भंडारदऱ्याचा जलाशय असेल, अम्ब्रेला फॉल असेल किंवा नेकलेस सारखे धबधबे असतील. खूप छान धबधबे तर दिसतात, पण अजून फारसं लोकांना माहिती नसलेलं कुठलं ठिकाण आहे का? म्हणजे रंधा फॉल आपण बघतो बऱ्याचदा, पण हे सगळी गर्दीची ठिकाणं झाली. पण तुम्ही लहानपणापासून हे सगळं बघत आलात, आणखी कुठे कुठे काय काय बघण्यासारखं आहे?
0: सांदणदरी जी आहे साम्राज्य म्हणजे भंडारदऱ्याच्या बॅकवॉटरला, साधारणतः भंडारदऱ्यापासून म्हणजे धरणाच्या भिंतीपासून 20 किलोमीटर अंतरावर मागच्या बाजूला, खरं तर भंडारदरा ज्या वेळेला व्हायचं धरण त्याच्या अगोदर म्हाळादेवीचं सर्वेक्षण झालेलं हे ब्रिटिशांच्या काळात. परंतु तिथं काही प्रॉब्लेम आल्यामुळं, म्हणजे तिथले जे पाया होता तो कच्चा असल्यामुळं ते नंतर बदललं गेलं.

0: बर
1: पुन्हा सर्वेक्षण झालं,
0: हां
1: तर एक सर्वेक्षण त्या साम्रदला सुद्धा झालेलं आहे.
0: बर बर.
1: पण साम्रदला जे पाण्याचा येवा जो आहे, येणारं पाणी
0: बरोबर,
1: ते फार कमी असल्यामुळे आणि छोट छोट धरण ते
0: गळत,
1: मग ते शेवटी इकडे ईश्वरदा नावाची जी टेकडी आहे, आता ती अनेकांना माहिती आहे ना, विषय असं ते धरण आहे.
0: बरोबर.
1: तर त्याच्या बॅकवॉटरला तिथं साम्रजवळ सुद्धा एक भिंत बांधलेली आहे. ती भिंत या की बॅकवॉटरचं पाणी पुन्हा कोकणामध्ये उभे असे कडे, म्हणजे एखादी भेग पडावी अशी मोठीच्या मोठी भेग 3 ते 4 किलोमीटर तिथं काही धबधबे.
0: अरे वा. बरोबर.
1: आणि त्या अतिशय दुर्मिळ, म्हणजे त्या गळईमधून जर आपण त्या तोंडापर्यंत गेलो तर आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकतं. त्या साम्रजच्या बाजूला काय असे, म्हणजे ज्याला रिव्हर्स फॉल म्हणतात, की खालच्या वाऱ्याच्या वेगामुळे पुन्हा पाणी तळात न जाता ते पुन्हा वर येतं,
0: हे कोकण कड्यावर बघायला मिळतं.
1: हो. किंवा माळशेज घाटात जे मिळतं ते इकडे सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला.
0: आणि सांदणदरी पण म्हणजे एक भौगोलिक वैशिष्ट्य आहे.
1: वैशिष्ट्य आहे.
0: ती कशी तयार झाली असेल, किती लांब,
1: ते बहुतेक भ्रंश ज्याला म्हटलं जातं जिओग्राफीमध्ये, ती भ्रंश
0: फॉल्ट लाईन आपण,
1: किंवा हा फॉल्ट लाईन
0: बरोबर,
1: किंवा मग डाईक, जर डाईक म्हणजे ज्या भेगेतून लावावर येतो नंतर कालांतरानं,
0: बरोबर,
1: तर तो जो लावा आहे त्याच्यामध्ये जी खनिजे आहेत त्याच्यातून त्याची रचना ठरत असते
0: बरोबर
1: त्या खडकाची. तर ते जे मृदू जर तो खडक असेल तर ते शेजारचे कठीण खडक असतील तर मधला मृदू खडक हा लवकर झिजतो आणि कदाचित त्या झिजण्यामुळे सुद्धा ती दरी, डाईच्या झिजण्यामुळे ती दरी तयार झाली असावी. दोन कारण असं वाटतात खरं, म्हणजे ते भूशास्त्राचे लोक त्याच्याबद्दल सांगू शकतील. मी चौकशी केली अनेक भूशास्त्रज्ञांकडे, पण ते बरेच जण त्यांनी अजून पाहिलेलीच नाही ती, पण ते जास्त सांगू.
0: प्रवरा नदीच्या उगमाबद्दल पण सर तुमच्याच त्रैमासिकामध्ये उल्लेख केला की प्रवरा नदी तिकडे वाहते आपल्या गोदावरीच्या
1: बरोबर,
0: पण पूर्वी ती समुद्र किनाऱ्यावर म्हणजे कोकणाच्या बाजूने जात होती.
1: ते आपलं गॅझेट जे आता नवीन मराठीमध्ये आलेले प्रवरा खोरे, पाठक मला वाटतं त्याचे संपादक आहे, तर त्याच्यामध्ये जे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ती मांडणी केली की हा जो सह्याद्रीचा पर्वत आहे याची निर्मितीच झालेली नव्हती त्याच्या अगोदरच्या काळामध्ये. कारण सह्याद्री पर्वत हा तसा हिमालय जरी अलीकडचा असला सह्याद्रीच्या तुलनेत, पण सह्याद्री दक्षिणच्या पठाराच्या तुलनेमध्ये नंतरचाच आहे. म्हणजे ज्यावेळेला हे सगळं सपाटच पठार होतं पण बेसॉल्टचं होतं, आणि त्याच्यानंतर जे काही हालचाली झाल्या भूगर्भामध्ये आणि सह्याद्रीची निर्मिती झाली त्याच्या अगोदर प्रवरा जी आहे ती त्याच्या अगोदरची आहे आणि सह्याद्रीची निर्मिती नंतरची झाली, आणि तो वर आल्यानंतर मग ती अशी इकडं पूर्ववाहिनी
0: प्रवाह बदलला
1: पूर्ववाहिनी झाली, तिचा उगम मग सह्याद्रीमध्ये झालेला आहे अशी मांडणी त्याच्यामध्ये त्यांनी केली.
0: टेकणं असं शिव मंदिर आहे, ते मंदिर पण सर फार म्हणजे एवढ्या निबिड अरण्या
1: पुढे श्रीच्या रांगेमधले नद्या आहेत जेवढ्या, त्याच्या उगमस्थळावर आपण मंदिर बांधायचे शिव मंदिर. तो शिवभक्त असल्यामुळं त्यानं सांगितलं जाला रांच्या झंज मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याला तुन्याचा वापर केलेला
0: नाही,
1: दगड एकमेकांपासून ते बसवलेले. त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक शिलालेख सुद्धा आहे, त्याच्यावर एक गधेगळाचं शिल्प आहे गधेगळ, आणि खाली काहीतरी लिहिलेलं आहे पण ते आता सध्या वाचता येत नाही. आम्ही डेक्कन कॉलेजला तिथं फोटो पाठवले, त्यांनाही आमंत्रित केलं का बा जर तो वाचता आला तर त्याचा कालखंड जो आहे तो समजू शकेल. जसं हरिश्चंद्राचं मंदिर आहे ती थोडीशी वेगळी शैली आहे, आणि अमृतेश्वराचं जे आहे ती एक वेगळी शैली आहे. त्याच्यावर समुद्र मंथनाचे काही दृश्य आहे, आणि आमच्या मते म्हणजे आमचा होरा असा आहे की आमच्या अकोले तालुक्यामध्ये जी 4 मध्ययुगीन मंदिर आहे, एक टहाकारीला जगदंबा मंदिर आहे, अकोल्याला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, अमृतेश्वरला हे अमृतेश्वराचं म्हणजे रतनवाडीला अमृतेश्वर, आणि हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. याचे कालखंड साधारणपणे हे 10व 11व शतक असावेत असा एक प्रकारचा अंदाज आहे. परंतु हे सगळे तांत्रिक मंदिरे असावेत, तांत्रिक यासाठी की टहाकारीला जी मंदिर आहेत त्याच्या बाहेर जी शिल्प आहेत
0: कामशिल्प
1: ती कामशिल्प मोठ्या प्रमाणात, आणि आसाममध्ये जी कामाख्या देवी आहे तिथं जे शिल्प आहे तिचं युनिपूजा जी केली जाते. टहाकारीमध्ये 2 ठिकाणी युनिपूजेची शिल्प आहेत. अमृतेश्वरला सुद्धा पश्चिमेच्या बाजूला जो दरवाजा आहे
0: मैथून शिल्प
1: दोन्ही बाजूला आहे, आणि हरिश्चंद्रावर जो गणेश आहे तो दिगंबर अवस्थेतला आहे.
0: बरोबर.
1: मग दिगंबर गणेश हे सर्वस्वी तांत्रिकांचं

0: होते.
1: बरोबर.
0: म्हणून आणि चांगदेव महाराज हे पुंतांब्याहून तिथं गेलेने एक वर्षभर तिथं तत्वासार नावाच्या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे. आपल्या शिष्य परिवारासह म्हणजे जवळ 4-5 शिष्य होते त्यांचे, तर ती जी साधना त्यांनी केलेली आहे ते तांत्रिकच होते ना. मग चांगदेवांना हरिश्चंद्राचं आकर्षण वाटणं म्हणजे ते नक्की तांत्रिक मंदिर असलं पाहिजे. तसं अमृतेश्वराचं सुद्धा तांत्रिकच मंदिर आहे.
1: भंडारदरा धरणात 1926 ला ते पूर्ण झालं, म्हणजे आता त्याला 100 वर्ष होतील. हे पण जेव्हा झालं तेव्हा देशातलं सगळ्यात उंचावरचं.
0: बरोबर.
1: आणि खरं म्हणजे तिथे वाळू मिळत नाही, वाळूशिवाय दगडी चुरा वापरून बांधलेलं धरण आहे आणि ब्रिटिशांच्या स्थापत्याचं एक अजरामर असा नमुना आहे. या धरणाचा काय इतिहास आहे सर?
0: खरं म्हणजे ब्रिटिशांना काय भारताच्या लोकांचं फार कल्याण करायचं होतं अशातला काही भाग नव्हता. परंतु विशेषतः जे वारंवार दुष्काळ पडायचे पूर्वेच्या बाजूला, तर त्या दुष्काळामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था होणं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणं त्यांच्या दृष्टीनं त्यांना गरजेचं वाटलं. त्याच्यातून त्यांनी काही नद्या अडवण्याचा प्रयत्न केला. ओझरला म्हणजे त्याच्या भंडारदरा धरणाच्या अगोदर ओझरचं क्या शेवटी पाऊसच पडला नस पडला तर मग काही उपयोग नाही. मग त्यांनी सर्वे 1876-1877 अशा दरम्यान तो सर्वे केला. मग तो सर्वे 3 ठिकाणी झाला, महाळादेवीला झाला, सामरदला झाला, नंतर आत्ताचं जे भंडारदरा आहे तिथं झाला. महाळादेवीला अगोदर काम मग सुरू केलं, त्यांना ते महाळादेवी सुईचं वाटलं. परंतु बरंच काम एक वर्षभर काम चालल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की वाघाड सारखी जी नाशिक जिल्ह्यातली धरणं आहे ती मातीची धरणं होती, हे मातीचंच करायचं होतं.
1: बरोबर.
0: पण त्या मातीची धरणं ही फार सुरक्षित नाही, त्याला तडे गेले होते वाघाड. त्यामुळे मग त्यांनी निर्णय बदलला की हे मातीचं धरण करणं उपयोगाचं नाही, त्यामुळे हे बदलूया. आणि इथं जो खाली खडक लागलेला आहे तो काही पक्का खडक नाही आहे, काही डाई काही होत्या तिथं. मग त्यांनी ती जागा बदलून मग परत शोध सामरद योग्य नाही वाटलं, कमी साठा होता म्हणून भंडारदरा या ठिकाणी ते धरण त्यांनी बांधलं. 1910 साली त्याची सुरुवात झाली आणि 1926 ला ते संपलं. त्याची निमंत्रण पत्रिका आम्ही छापली होती ती 1926 ला. विल्सन
1: डॅम म्हणून
0: विल्सन त्यावेळेला मुंबई राज्याचे
1: गव्हर्नर
0: होते आणि ते उद्घाटनाला आलेले होते. त्यांचं नाव त्या धरणाला दिलं. बॅक वॉटर जे आहे मागचं सगळं जलाशय त्याला आर्थर हिल नाव दिलं. तो इंजिनियर होता. ब्रिटिशांचं एक कौतुक असं करायला पाहिजे की जे अधिकारी होते कल्पक अधिकारी किंवा अगदी उत्साही आणि

0: मध्ये
1: आणि
0: तो
1: स्थापत्य ज्याला आपण एक अतिशय धरणामध्ये सुद्धा सौंदर्य आणायचा प्रयत्न,
0: अम्ब्रेला फॉल असेल धरणाच्या भिंती शेजारी,
1: म्हणजे ते नैसर्गिक जे आहे, नैसर्गिक ज्या बाजू होत्या भौगोलिक बाजू, त्याचा त्यांनी अतिशय,
0: राज कपूरचं अतिशय आवडतं ठिकाण होतं अनेक सिनेमांमध्ये,
1: बऱ्याच
0: आपल्याला तो धबधबा बघायला मिळतो
1: सिनेमांमध्ये त्याचं हे केलेलं आहे. आणि पूर्वी मला आठवतंय मी एकदा इष्टीतून त्या धरणाच्या भिंतीवरून पलीकडे गेलो,
0: अरे बर,
1: त्यावेळेला वरून गाडी जात असेल,
0: पूल नव्हता वेगळा, त्यामुळे
1: पूल नव्हता, पण कोयनेचा भूकंप झाला त्याच्यानंतर सगळ्या धरणांचं ऑडिट झालं, त्याच्यात मग भंडारदाऱ्यालाही काही धोका आहे काय तज्ञांकडून पाहणी झाली, आणि मग फारसं काही त्याला धोका झाला नाही, पण तरी देखील मजबूती त्याची केली, म्हणजे ते वायर रोप जे आहे ते तळामध्ये त्याचे हे करून ते रोप वर आणून केलेले, आणि मध्यभागी ज्या अशा चौकोनी भिंती तर ते रोप फिट केलेले, मग ती भंडारदऱ्याला आणली, जवळचाच दगड काढला, त्या दगडाचा वापर केला. आणखी वैशिष्ट्य असं आहे की वरच्या बाजूला एक टिकडी आहे पश्चिमेला, तो पाण्याचा सगळा दाब जो आहे आधी येतो, पाण्यावर दाब कमी,
0: बरोबर,
1: म्हणजे ते सगळं कौशल्य
0: आणि नदी वापरला
1: ते आता ब्रिटिशांनी, परंतु जवळजवळ आणखी 50-60 वर्ष जवळजवळ तेच कायदे त्याच पद्धतीचे अंमलबजावणी, त्यामुळे राखोला हे भाग पाण्यापासून बऱ्याच काळ वंचित राहिलेले,
0: आदिवासींना पण उशाशी पण होतं
1: औषधामध्ये, आजही आज निळवंडी ते आधी त्याचं पुनर्वसन महाराष्ट्रामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने, त्या आदिवासींना अजूनही कुठेही त्यांच्या नोंदी नाही, त्यांना कुठेही काही मदत केली आर्थिक किंवा जमिनी त्यांना मोबदल्याच्या स्वरूपात दिल्या अजूनही नाही, त्या लोकांना कधी वाटलं नाही काही त्याचं, परंतु हे मोठं विचित्र आहे, म्हणजे ब्रिटिशांचं ते समजू शकतो आपण, पण आता तरी आपल्या सरकारनं जे त्या काळात वंचित झालं,
0: न्याय मिळाला पाहिजे,
1: न्याय मिळालाच पाहिजे त्यांना.
0: सर, भंडारदरा बघायला खूप मोठमोठे लोक येतात, साहित्यिक येतात, आणि अनेकदा तुम्हाला पण त्यांचा सहवास लाभला असेल, म्हणजे मला आठवतं की मोरारजी देसाई येऊन गेल्याची नोंद एक आहे त्याच्यामध्ये, गोनी दांडेकर ते तर मला तुमच्या अकोल्याला,
1: ते पाटणकरांचे अगदी जवळचे मित्र होते.
0: कोण कोण तुम्हाला आठवतात अशा काही अविस्मरणीय भेटी?
1: मला फारसं त्याच्यात त्या साहित्यिकांमध्ये किंवा वरच्या राज्यकर्त्यांपैकी कोणाच्या सहवासात तिथं गेल्याचं मला काही आठवत नाही, पण मला एक आठवतं, मी त्यावेळेला फार लहान असेल, की कॉम्रेड दत्ता देशमुख 1962 ज्यावेळेला पराभूत झाले, आणि त्याच काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तिथं जवळीकडे लागलेले होते, आणि दत्तांनी तिथं ती बाग द्राक्षाची नवीन सुरू केलेली होती, तर वसंतराव नाईक आणि दत्ता देशमुख हे दोघं मिळून भंडारदऱ्याला गेले, त्यांनी बोटिंग केलं तिथं, मासे स्वतः त्यांनी मारले, आणि मग त्याचं जेवण केलं, त्यांच्या बऱ्याच राजकीय गप्पा तिथं आतमध्ये झालेल्या असतील, पण ते मला त्यावेळेचं लहानपणचं ते माझ्या स्मरणात आहे असं सांगलं.
0: सर, तुम्ही उज्ज्वल उद्यासाठी या त्रैमासिकामध्ये फार महत्वाचे विषय हाताळलेत, आदिवासींचा लढा असेल, कारण म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात आपण 1857 पहिलं स्वातंत्र्य युद्ध वगैरे म्हणतो, पण त्याच्या आधी पेशवाईचा अंत होण्याच्या आधीच खरं म्हणजे आपल्या भागातल्या अनेकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढायला सुरुवात केली होती, कुणाकुणाचा इतिहास तुम्ही या पुस्तकांमध्ये?
1: अलीकडे म्हणजे सुरुवातीला एकत्र करून एक अंक काढला होता, ज्यामध्ये राग एकूण जीवन पद्धतीनं म्हणूया असं केवळ गप्पा नाही किंवा नाही, तर डी नावाच्या एका इतिहासकारच बऱ्यापैकी समज, तर राघोजी भांगरे मला असं म्हणजे अलीकडे वाटायला लागलं की 1848 याला फासावर दिलेलं आहे ठाण्याच्या तुरुंगामध्ये, आणि त्याच्या अगोदर त्र्यंबकजी डेंगळे त्या तुरुंगामध्ये होते, ते तिथून पळून गेलेले होते. मी तो तुरुंग पाहिला, आमच्याकडचेच आमचे एक मित्र पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे त्यांच्या प्रयत्नामुळं आम्हाला तो तुरुंग पाहायला मिळाला, तो खरं म्हणजे किल्लाच आहे ब्रिटिश काळातला ठाणे, त्याचं तुरुंगात रुपांतर ब्रिटिशांनी केलं, तर तो आवाढव्य तुरुंग पाहिल्यानंतर तिथून त्र्यंबकजी डेंगळे कसा पळाला असेल, म्हणजे कोणाची तरी मदत असल्याशिवाय शक्यच नाही, त्यामुळे उत्सुकता होतीच आम्हाला, याशिवाय 1848 त्याच तुरुंगामध्ये राघोजीला फाशी दिलेलं होतं, त्यामुळे कुठं फाशी दिला असेल, त्यावेळेला त्याच्या भावना काय असतील, तुरुंग जर आज बोलायला लागला तर काय कुठल्या गोष्टी सांगेल, अशा एकूण त्या भूमिकेतून आम्ही तो तुरुंग पाहिला. तर 1818 मराठेशाही ही संपली आणि बाजीराव उत्तर भारतामध्ये त्याला ठेवलं तिथं,
0: दुसरे बाजीराव,
1: हा दुसरा बाजीराव साठी स्वतःचा जीव वारंवार धोक्यात घालणारा त्र्यंबकजी डेंगळे, तर सुनारच्या तुरुंगामध्ये 11 वर्ष खितपत पडावं लागलं, आणि त्याला त्याचं मुलं बाळ कुटुंब सगळ्यांपासून वंचित राहावं लागलं, त्याच्या कुठल्याही शेवटच्या ज्या काही इच्छा होत्या त्या ब्रिटिश सरकारनं, कारण तो

0: त्यांच्या दृष्टीने अतिशय धोकेबाज
1: बरं.
0: होता. तिथं त्याला मरण आलं. एक अतिशय सामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा दुष्काळी भागातल्या, तो थेट पुण्याला जातो, सगळ्या सरदारांना डावलून तो बाजीरावाच्या जवळचा आहे बनतो. बाजीरावाला तो सांगतो की आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध नेपाळच्या राजांना इतर लोकांना मदतीला आणून संघर्ष करू, आपलं राज्य स्थापन करू. त्या सरदारांनाही तो एकत्र करायचा प्रयत्न करतो. ही मोठी मोठी गोष्ट मला वाटली. त्यामुळं त्र्यंबकजी डेंगळे काय किंवा राघोजी भांगरे की एक साधा आदिवासी देवगाव नावाच्या गावातला, किती आताही तो तसा दुर्गमच भाग आहे जरी रस्ते झालेले असले, पण त्या काळामध्ये त्या माणसानं पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, ठाणे जिल्हा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणं, सावकारांना जरब बसवणं, सामान्य माणसांच्या गळ्यातला ताईत होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. बरं, त्याच्याबद्दल दंतकथा आणि लोकगीतं एवढी मोठ्या प्रमाणात आहे राघोजीबद्दल. लोकगीतं कुणाबद्दल होतात की जो हिरो असतो
1: प्राप्त होतो त्यांना,
0: आणि अजूनपर्यंत बाया लग्नाच्या वेळाला किंवा इतर वेळाला कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळाला त्याची गीतं गातात, म्हणून मला त्यांचं फार आकर्षण वाटलं. म्हणून मी राघोजीचा अभ्यास केला, त्र्यंबकजी डेंगळ्यांचा अभ्यास केला. त्र्यंबकजी डेंगळ्यांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की अरे त्याच्याच कुटुंबातला जो हा सुमित डेंगळे मुलगा आहे, इंजिनियर आहे, खूप अभ्यासू आहे, त्यानं त्र्यंबकजीवर खूप वाचलेलं आहे. मग त्याला म्हटलं अरे तूच लिही, मग त्यानंच ते त्र्यंबकजीवरचं सगळं लिहिलेलं.
1: निमगाव जाळी,
0: निमगाव जाळी हे त्यांचं गाव.
1: त्या गावात काय काय म्हणजे वाडा त्यांचा आहे?
0: त्यांचा एक वाडा आहे, त्या वाडा आता तो पडलेला आहे, पण त्याच्या दोन तीन खोल्या अजून सुस्थितीत आहे.
1: बरोबर.
0: त्या त्र्यंबकजीच्या मुलीकडची जे नातेवाईक आहे तो मुलीकडच्या लोकांच्या ताब्यात गेलेला आहे. तर जाधव म्हणून जे आहे नागपूरकडचे, ती मुलगी तिकडची आहे, तर ती तिथं एकटीच, आता तिचं वय 80-85 वर्षाचं आहे.
1: बरोबर.
0: तर त्या आजी तिथं राहतात, त्यांचा मुलगा तिकडं मुंबईलाच राहतो.
1: बरोबर.
0: तो वाडा मात्र त्याची बाहेरची दर्शनी बाजू वगैरे आणि ती भव्यता लक्षात येते. इलफिस्टन तो दोन तीन वेळाला जाळला असं म्हटलं जातं, आणि इलफिस्टन तिथे एक दोन वेळाला येऊनही गेले त्या वाड्यामध्ये, असे उल्लेख आहे पत्रामध्ये, उल्लेख आहे.
1: आणि त्यांच्यावर इनामदारांनी लिहिलेली,
0: इनामदारांचं एक मानावं लागेल की जरी कादंबरी असली तरी देखील पुन्हा एकदा त्र्यंबकजी लोकांपर्यंत नेण्याचं काम मासे इनामदारांमुळे झालेलं आहे, त्यांच्या झेपमुळे. हे नक्कीच त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. पण अजून त्र्यंबकजीवर खूप संशोधन होण्याची गरज आहे. पुण्याच्या पेशवे दप्तरात म्हणजे पुराभिलेख कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणात काही पत्रव्यवहार त्यांचा तिथे आपल्याला आजही पाहायला मिळतो, मुडी लिपीत आहे.
1: तुम्ही क्रांतिकारकांचा राजापूर नावाचा एक छान विशेषांक तो प्रकाशित केला होता. आता स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, देशात सगळीकडे मोठा अमृत महोत्सव साजरा झाला, पण यांची नावं पण मला वाटतं आजच्या पिढीला फारशी आता माहिती नसेल, जी काही माहिती तुमच्यामुळेच असेल.
0: 1918 जे पहिलं महायुद्ध झालं
1: हो,
0: त्यावेळेला ब्रिटिशांनी सक्तीची लष्कर भरती सुरू केली होती, आणि खोल्याला मामलेदार होते, त्यांनी ती गोष्ट फारच मनावर घेतली. म्हणजे ते गावोगावी जायचे, पाटलाला हाताशी धरायचे, गावात कोण तरुण मुलं आहे त्याची यादी करून त्यांना भरती सक्तीनं केली जायची, आणि हळूहळू त्या मामलेदार बद्दल एक असंतोष निर्माण झाला. शिवाय तो मुस्लिम असल्यामुळेही कदाचित त्याच्याबद्दल एक राग लोकांच्या मनामध्ये असावा, परंतु त्यानं अन्याय अत्याचार इतके केलेले होते, त्या सक्तीच्या लष्कर भरतीचं निमित्त होऊन तिथल्या आदिवासींनी गणेश जगन्नाथ जोशी नावाचे अकोल्याचे एक वजनदार ग्रस्त होते, प्रतिष्ठित ग्रस्त होते, त्यांच्या नेतृत्वाखाली धुमाळवाडी आणि नवलेवाडीचे काही क्रांतिकारक आणि आदिवासी भागातले जवळजवळ 1000 लोक एकत्र आले. 1918 गोष्ट आहे. आणि त्या दिवशी त्यांनी त्या कचेरीला घेराव घातला, पोलीस स्टेशनला घेराव घातला, त्याचा वाडा जो होता मोठा त्याला घेराव घातला, त्याला आवाहन केलं तू खाली ये, तो आत लपून बसला, आणि मग लोक म्हटले की तुझे वाडा पेटून देऊ. तो बंदूक घेऊन आला, परंतु एक गोळी उडाली, त्याच्यामध्ये एक जमावातला ठार झाला, लोक आणखी चिडले आणि त्यांनी तो वाडाच जाळून टाकला. तो खाली पळाला, पण त्याची खांडोळी केली, तिथं तांगा होता त्याचा, त्याच्यामध्ये त्याला घातलं, त्याला जिवंत जाळून टाकलं, आणि परत आले तसे एक तासाभरामध्ये सगळे पसार झाले लोक. परंतु नंतर ब्रिटिशांनी की तुमच्या गावातले कोण होते कोण होते, मग काहींनी आपले सूड जुने उगवले, आपले शत्रू असतील त्यांची नावं त्याच्यामध्ये घातली, आणि बरं जवळ 57 लोकांना अटक, त्यांच्यावर खटला दाखल झाला. परंतु म्हणजे काहींना 2-4 वर्षाच्या अशा शिक्षाही त्या काळामध्ये झाल्या. परंतु राव बहादूर नवले यांनी नंतर त्यांची ती वकिली घेतली,

0: त्या लोकांची,
1: बर
0: आणि जो खटला झाला त्याच्यामध्ये त्यांची परत निर्दोष मुक्तता
1: सुटका
0: झाली.
1: झाली.
0: म्हणजे हा बाबा उठाव होता, हा काही कट नव्हता,
1: वैयक्तिक काय
0: हा असं ते मांडणी त्यांनी केलेली होती. आणि त्याप्रमाणे मग पण त्यातले काही जण पुन्हा अंदमानात शिक्षा भोगून आलेले होते, तर ती एक चित्तधारक अशी गोष्ट होती. म्हणजे आम्ही मराठी शाळेत असताना ते लोक हयात होते, जे
1: अंदमानात
0: मॉडर्न हायस्कूल जे आहे, तर तिथं ती राख वगैरे निघायची त्यावेळेला. आम्ही ग्राउंड साफ करायला जायचो त्यावेळेला राख वगैरे निघायची. ती माणसंही होती, ती मोठी माणसं सांगायची हा होता त्या कटात हे मामले, पण आम्हाला काही त्यावेळेला कळायचं नाही. आणि ज्यांना समजत होतं त्यांनी काही त्यांच्या मुलाखती घेतल्या नाही किंवा लिहिलं नाही किंवा त्यांच्याही डोक्यामध्ये असं काही करावं असं नसेल. पण मध्ये एकदा मामलेदार कचेरीमध्ये जुने रेकॉर्ड पाहत असताना मग 1918 ची नोंद आम्हाला पाहायला मिळाली या मामलेदारची, की दंगेखोर लोकांनी मारला.
1: बरोबर,
0: पिरजादे मामलेदार दंगेखोर लोकांनी मारला, मृत्यूचे कारण असं ते. तर माझ्याकडे तो दाखला मी घेऊन ठेवलेला आहे, आणि ती मला त्याच्यातून मग हे आपण गाऊ त्यांना आरती हा अंक आम्ही काढला. आणि राजापूरचं म्हणाल तर ती 1950 ची घटना आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे किसान सभा कम्युनिस्टांवर बंदी घातलेली होती काँग्रेसचं
1: सरकार, बालेकिल्ला
0: आणि अकोला हा संगमनेर नगर जिल्हाच बालेकिल्ला. तर किसान सभेचं अधिवेशन होतं राजापूरला, त्याच्यासाठी लोक जमत होते, विशेषतः तरुण मुलं फार मोठ्या संख्येने येत होते. आणि ते येत असताना आदल्या दिवशीच पोलिसांनी त्याच्यावर बंदी घातल्याचं सांगितलं. बंदी आयत्या वेळेला घातल्यामुळं या नवीन लोकांना जे येणारे होते त्यांना काही कल्पना नव्हती. मग धरपकड सुरू झाली रात्रीच. धरपकड सुरू झाल्यानंतर मग लोकांनी, विशेषतः तिथल्या ज्या लेडीज महिला होत्या, त्या महिलांनी पोलिसांच्या समोर जाऊन त्यांच्या बंदुका हिसकायचा प्रयत्न केला. काही होमगार्ड आणलेले होते त्यांनी, मग त्या होमगार्डला जरा धक्काबुक्की त्या महिलांनी केली, महिला पुढे आल्या आणि त्या गदारोळामध्ये जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये तिघ जण, तीन मुलं जी होती ती बहुधा भाई सत्तांचं इथं जी रात्रीची शाळा होती, तर त्या तिथून काही मुलं त्यासाठी गेलेली होती.
1: बरोबर,
0: तर त्याच्यामधली काही मुलं त्या तीन मधली होती. तिथं आता स्मारकही उभारलेलं आहे. तर गंमत अशी आहे की मोरारजी भाईंनी त्या गोळीबाराचं समर्थन केलेलं होतं. आणि तिथं म्हणजे मुंबईच्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला भाई सत्ता ही जी सगळी आमदार मंडळी त्यावेळची होती, त्यांनी त्यांच्या इन्क्लाब, मला वाटतं
1: इन्क्लाब,
0: इन्क्लाब ते पेपरमध्ये आग्रलेख त्यांनी लिहिलेला होता. बऱ्याच इतर वर्तमानपत्रांमध्ये त्याच्यावर टीकेचा सूर आलेला होता त्या घटनेवर. पण मोरारजींनी मात्र त्याचं समर्थन केलं होतं. आपल्या या अंकामध्ये आपण मोरारजीचं संपूर्ण भाषणच इंग्रजीमधलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आम्ही अंक केला त्यावेळेला सुदैवानं आमच्या त्यातले बरेचसे लोक हयात होते जे त्या कटामध्ये पकडले गेले, त्यांच्या मुलाखती आम्ही त्यावेळेला घेतल्या. आणि तो एक जिवंत इतिहास त्या गावाचा जो आहे तो पुन्हा नव्या पिढीपर्यंत कसा जाईल या पद्धतीचे
1: फार मोठं काम असतं सर. कारण या गोष्टी तुमच्यासारख्यांनी लिहिल्या म्हणूनच त्या आज माहिती तरी लोकांना.
0: हा म्हणजे आपला उद्देशच आहे की डॉक्युमेंट एकतर झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं. कारण आपण मराठी माणसं जे आहे ही बोलतो जास्त, गप्पा जास्त मारतो, पण लिहित नाही.
1: तुमचं मला वाटतं शमशेदपूर नावाचं पण त्या भागातलं गाव वामनराव जोशी मला वाटतं तिथले होते, जे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनच्या
0: म्हणजे जॅक्सनच्या खून खटल्यामध्ये 1908 ला मला वाटतं 1908 का 1907 असं काहीतरी ती तारीख आहे. तर ते शमशेरपूरचेच, ते 1930 च्या जंगल सत्याग्रहीमध्ये होते. ते अंदमानात आजही त्यांचं नाव तिथं
1: काळ्या पाण्याची
0: शिक्षा झालेली होती. त्यांनी काही लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळं आता आम्ही आढळा नदी संवाद आहे त्या उपक्रमात आम्ही उगमापर्यंतातून आणि जिथं पाणी असेल त्या नदीच्या कडेनं असं जे गेलो त्यावेळेला शमशेरपूरला आम्ही गेलो. वाडा मुद्दा अतिशय दुरावस्था झालेली आहे. ही जी माणसं यांच्या घरामध्ये जर काही तेवढ्या योग्यतेची किंवा तेवढ्या माणसं मिळाली नाही तर कदाचित ते इतिहासातच त्यांचं नाव पुसलं जातं. पर खरं म्हणजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशी जी माणसं आहेत ज्यांनी समाजासाठी देशासाठी आपला जीव आणि कुटुंब वळवून टाकलं, त्यांचं उचित स्मारक निदान नाही तिथं घर बांधता आलं नाही इतर काही, पण लिखित स्वरूपात त्यांचं जे साहित्य वाङ्मय काय असेल ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि माझं आव्हान या निमित्तानं की आपापल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींनी शाळांच्या मदतीनं, तिथले हायस्कूल असतील कॉलेजेस असतील त्यांच्या मदतीनं तिथला इतिहास लिहावा, तो प्रकाशित करावा, निदान हस्तलिखित स्वरूपात तरी तो लिहावा.

0: आणि लोकांच्या मदतीनं आता फंड भरपूर येतात, लोक हे पुष्कळ बऱ्यापैकी सदन झालेले आहेत, तर त्यांची स्मारक सुद्धा झाली पाहिजेत, कारण पुढच्या पिढ्यांना हेच खऱ्या अर्थानं मार्ग,
1: शाळा महाविद्यालय आणि वाचनालयांनी ग्रंथालयांनी यात खरं
0: याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे,
1: आणि आमदारांनी आमदार निधी द्यायला हरकत
0: नाही, द्यायलाच पाहिजे द्यायला पाहिजे, आणि प्रत्येक तालुक्याचा असा एक
1: ठेवा जपला गेला
0: पाहिजे.
1: जंगल सत्याग्रह पण त्या काळी गाजला होता, म्हणजे दांडीला मिठाचा सत्याग्रह झाला, आपल्याकडे मीठ नाही तयार होत, मग जंगलात आपण आदिवासींसाठी लढा करू.
0: ज्या वेळेला बापूजी साबरमतीहून निघाले दांडीकडे येण्यासाठी आणि मिठाचा सत्याग्रह तो झाला, त्यावेळेला इकडचे काही भागातले लोक गेले, विशेषतः संगमनेरचे जे रामकृष्ण महाराज होते, एक त्या काळचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या बरोबर इतरही काही असे राष्ट्रप्रेमानं भारलेले तरुणच होते सगळे, 15 ते 25 या वयोगटातलीच मुलं होती सगळी. तर त्यांनी आम्ही काय करायचं, जेव्हा बापूजींना त्यांनी विचारलं, त्यावेळेला म्हणे तुम्हाला तिकडे जसं सुचेल तुमच्याकडे जंगल आहे, जंगल सत्याग्रह करा. आता खरं म्हणजे आज जर पाहिलं ना सर, की ब्रिटिशांनी काही गोष्टी चांगल्या केलेल्या होत्या, की जंगलामध्ये गुरु सोडायचे नाही, जंगल राहिलं पाहिजे, पण तो काळच वेगळा होता, त्यामुळे त्या काळाला अनुसरून त्यांनी ब्रिटिशांचे जे कायदे होते ते मोडायचे,
1: म्हणजे कर लावला होता चराईबंदी,
0: तर त्यासाठी मग त्यांनी संगमनेर आणि अकोला या दोन तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये आपले सेनापती दादा चौधरी हे प्रामुख्यानं होते, भाई सत्ता तिथे आलेले होते, अच्युतराव पटवर्धन तिथे आलेले होते, सरदेसाई आलेले होते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये जी अतिशय मान्यवर मंडळी होती ती या जंगल सत्याग्रहाच्या निमित्तानं आदिवासींचे पोशाख घालून ती ठिकठिकाणी तिथे गेली, जंगलामध्ये गेली आणि जंगल सत्याग्रह. त्यामुळे संगमनेर अकोला हा 1930 मध्येच देशाच्या नकाशावर आलेला होता जंगल सत्याग्रह.
1: सर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक किंवा अनेक नवीन पॅटर्न ज्यांनी निर्माण केला अशी माणसं तुमच्या संगमनेर अकोले तालुक्यात झालेली आहेत.
0: मी स्वतःला तसं या बाबतीत अतिशय श्रीमंत समजतो, कारण ज्यांनी अकोला संगमनेर आणि नगर जिल्हाच याच्यावर छाप, महाराष्ट्रावर छाप ज्यांची होती, असे म्हणजे कॉम्रेड दत्ताचे इंजिनियर आहेत ते, आणि सर्वदे त्यांनी शेतीच्यामध्ये, तर महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नावर त्यांचा फार मोठा अभ्यास होता. शेवटच्या काळामध्ये त्यांच्या मला त्यांचा सहवास मिळाला, महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर मी फिरलोही. त्यांचं 75 निमित्त संघर्ष नावाचा गौरवग्रंथ करण्याच्या निमित्तानं त्यांचे जे समकालीन आणि त्यांच्या अगोदर झालेले जे लोक होते त्यांच्या मुलाखती मी घेतल्या, त्यांचे लेख मी घेतले, त्यांचा परिचय या निमित्तानं मला झाला. त्याच्यानंतर त्यांचं मी 10 कॅसेट त्यांच्या केल्या त्यांच्या मुलाखतीच्या, त्याच्यावर त्यांचं आत्मचरित्र दत्तूचा दत्ता झालो त्याची गोष्ट प्रकाशित केलं गेलं. आणि मला वाटतं, म्हणजे मला अभिमान वाटतं का, जर ते मी केलं नसतं, म्हणजे हा माझा पाठ थोपडून घेत नाही, पण हे जर मी केलं नसतं तर दत्ता देशमुख फारशा लोकांना आज माहीत नसते असं मला आज वाटतं. त्यामुळं दत्ता देशमुखांशी अतिशय, म्हणजे हा किती मोठा माणूस होता हे आणि किती साधा होता, म्हणजे इतका मोठा असूनही भयंकर साध, म्हणजे त्यांच्या राहण्यामध्ये साधेपणा होता, वागण्यात साधेपणा होता, त्यांच्या जेवणामध्ये साधेपणा होता, विलक्षण साधेपणा, आणि माणूस तर आभाळा एवढा उंचीचा होता. त्यांचा मला सहवास मिळाला. भाऊसाहेब थोरात एक शिक्षणाच्या दृष्टीनं खताळ पाटील आणि दत्ता देशमुख यांच्यापेक्षा शिक्षण यांचं कमी होतं. खताळ पाटील त्यावेळेचे BA LLB होते आणि दत्तांचे ते समकालीन होते, दत्ता BE होते, आणि त्यांच्या समकालीन 2-3 वर्षांना अनासणारे भाऊसाहेब थोरात हे मॅट्रिक, परंतु तरी देखील त्यांचं सल्ल आणि दूरदृष्टी ही मला जवळून पाहता आली. त्याच्यामुळे वयानं वडिलांसारखे असून सुद्धा ते आम्ही गेल्यानंतर अतिशय आत्मीयतेनं जवळ बसून घ्यायचे, विचारायचे, कौतुक करायचे, आणि आमची पुस्तकं ते कायम जवळ ठेवायचे, कोणी आले का त्यांना ए अरे वाचा सरांनी काय लिहिलंय पहा असं कौतुक करायचे. खताळ पाटील शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष आम्ही त्यांच्या
1: 100 गाठली होती
0: त्यांचा, आणि आम्ही सत्कारही केला त्यांचा त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं. आमच्या शाळेतच सहवासातला गुरुजी मला त्यांच्या रूपानं पाहायला मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फादर हरमन बाखर, श्रीमंत तिकडचा, ते तिथला प्रदेशही इतकं स्वर्ग, मग त्या स्वर्गात आला आणि दुष्काळी भागातला लंबी व्हावा यासाठी जे काम केलं ते मला वाटतं केवळ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. देव दुसरा तिसरा काही नाही, तर ही सगळी कमी जास्त प्रमाणात देव असलेली माणसं होती. फादर बाखर फार मोठ्या उंचीचे योग्यतेचे, त्यांच्या 90 दरम्यान आम्ही त्यांच्यावर अंक केलेला होता. त्यामुळं आणि हे जे एक नामदेव जाधव म्हणून

0: व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला होता सर यांना,
1: एक महत्वाची व्यक्ती.
0: आता व्हिक्टोरिया क्रॉस त्यावेळेला महाराष्ट्रातल्या दोनच लोकांना मिळालेलं आहे, कोकणातले ग्रस्त होते आणि एक नामदेव जाधव हे निमगाव जाळीचे. पण आपल्याला एवढा लष्करातला सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे याचं त्यांच्या गावी नव्हतं. मग त्यांनाही त्याचं कधी
1: परमवीर चक्र ज्याला म्हणतो तसा तो सर्वोच्च सन्मान होता.
0: आणि लष्करात गेल्यानंतर पहिल्याच वर्षी म्हणजे लष्करात ते दोन वर्ष ट्रेनिंग झालं, इटलीला परत दोन वर्ष ट्रेनिंग नंतर त्यांची त्या पलटणीमध्ये रवानगी झाली आणि तिथं त्यांना तो एकाच वर्षात सन्मान मिळाला. तर यांना मी जवळून पाहिलेले, एकदम साधा माणूस, धोतर टोपी शर्ट घालून पत्त्या कुटीत बसणार गावामध्ये असं, म्हणजे त्यांना गर्व नव्हता त्याचा. म्हणजे मी तर असं ऐकलं का माउंट बॅटन ज्यावेळेला श्रामपूरला रेल्वेने जात होते त्यावेळेला यांना बोलून घेतलं त्यांनी तिथं आणि त्यांना सांगितलं का तुमच्या नावानं हे श्रामपूर जे आहे ते जाधव नगर असं आम्ही नाव देतो. यांनी सांगितलं साहेब तू माझं काही देऊ नका, नोकर देऊन टाका. म्हणजे सर येळगावला मराठा लाईट इन्फंट्री कार्यालय भारतातलं हेड ऑफिस आहे, ते हजाराचा तो एरिया आहे आणि तिथं त्यांच्या नावानं मोटिवेशन आलंय. तिथं त्यांचे दोन पुतळे आहेत आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांना ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला त्याचे म्युरल्स आहेत तिथं.
1: बरोबर,
0: म्हणजे त्यांनी मराठा लाईट इन्फंट्री एवढं त्याच्यावर केलं. पण आता त्यांचं गाव जे निमज आहे जन्मगाव, आताच त्या गावानी तिथं अकोला खोखरच एक समृद्ध परंपरा आहे तिथली, तर त्याचं

आपण ऐकत आहात रेडिओ नगर नावा तुमचा आवडता शो आर जे नो. त्या कुटुंबातील सदस्यांना प्रेम पाठवण्याचा हा योग्य दिवस. चुलत भाऊ बहीण हे आपले पहिले असतात आहेत ज्यांनी आनंदी बनविला. भाऊ जवळ की दूर ज्यांना बहीण आहेत ते आता काळानुसार काही चांगल्या वाईट, पण आजच्या दिवशी हा दिवस साजरा करावा जेणेकरून कुटुंबातली नाती आणखीन घट्ट होतील, लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. चुलत भावांनी भांडण वाद न करता एकमेकांशी प्रेमानं राहावं. भांडणं केली तर काय होतं हे आपल्याला सांगायला नको. चुलत भावात भांडणं झाली तर महाभारतातलं महायुद्ध घडतं आणि त्यात अनेक लोक, कुटुंब, वंश, राज्य, राजे उद्ध्वस्त होतात. उद्ध्वस्त झालेले उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा इतिहासातून आपण नक्कीच धडा घ्यायला पाहिजे, काहीतरी शिकायला पाहिजे. हल्ली कुटुंबातील सदस्य संख्या अत्यंत मर्यादित झाली आहे, अगदी 3 ते 4 पर्यंतच. पती पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी. काही कुटुंबात तर फक्त एकच अपत्य, मुलगा किंवा मुलगी.

अशी परिस्थिती असताना भावंडांना बंधुप्रेम कसं मिळणार? अशा वेळी चुलत भाऊच जवळचे बनायला पाहिजे. एखादा रुचला तर दुसऱ्यानं त्याची समजूत काढायची, मनधरणी करायची. दुसरा रुचला तर पहिल्यानं त्याला लाडीगोडी लावून पुन्हा प्रेमानं राहायचं. एकमेकांच्या चुका, दोष, कमतरतेसह एकमेकांना आहे तसं स्वीकारायचं, त्यांना समजून सांगायचं. बरोबर आहे की नाही?

वेल्क म्हणजे 50 दशकात सेल्फ केअरची कल्पना पुढे आली. नागरी हक्क चळवळीपासून ते वैद्यकीय समुदायातील मानसिक आरोग्याच्या प्रगतीपर्यंत आणि समाप्तीपर्यंत स्वतःची केअर फाउंडेशन म्हणजे आय स्वतःच घेऊन जीवन यशस्वी करायला पाहिजे.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांच्या भक्तीचा आणि ईश्वराच्या आराधनेचा एक संगीत प्रकार आहे. उगम 13व्या

कात भारतीय उपखंडात झाला, मुख्यतः हमद म्हणजे देवाची स्तुती, नात म्हणजे पैगंबराची स्तुती आणि मनकबत म्हणजे संतांची स्तुती गायली जाते. कव्वाली गाणाऱ्यांना कव्वाल असं म्हटलं जातं. कव्वाली हा गीत प्रकार आहे. कव्वाली म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वराकडे केलेली प्रार्थना आहे. 13व्या शतकात आमीर खुसरो यांनी भारतीय आणि पर्शियन संगीत शैली एकत्र करून कव्वालीची परंपरा सुरू केली. कव्वाली प्रामुख्यानं उर्दू, फारसी आणि हिंदी भाषेत सादर केली जाते. आणि मित्रांनो, मराठी भाषेत देखील कव्वालीचा प्रयोग अलीकडे होऊ लागलाय. अमर अकबर अँथोनी या चित्रपटातली ही कव्वाली त्या काळी खूप गाजली आणि आजही एक भक्तिगीत म्हणून

वेग वाढू लागतो. हिंदू धर्मात पूजा आराधनेसाठी भजन, कीर्तन आणि आरती केली जाते, तसं कव्वाली सुफी लोकांचे भजन कीर्तनच आहे. सुफी संत मोइनोद्दीन चिश्ती यांनी भारतात वास्तव्य केल्यानंतर हिंदूंचे भजन कीर्तन हे पाहून कुराणातील आयते डफावर म्हणण्याची प्रथा सुरू केली. नंतर 13व्या शतकात सुफी कवी अमीर खुसरो यांनी समासोबतच याच्यात थोडीशी भर घालत कव्वाली तयार केली. कव्वालीत ईश्वर आणि गुरुला वंदन केलं जातं. सुफी संत गुरु आणि संगीत दोघांनाही परमेश्वर प्राप्तीचे सर्वात सशक्त माध्यम मानतात. सुफी परमात्म्याला आपला महान स्वामी मानतात. ईश्वरच सुफी संतांचा सर्वात विश्वासू आणि प्रिय प्रियकर आहे आणि त्याच्या प्रेमप्राप्तीसाठी ते दरवेळी

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताण तणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, काल आपल्या नगर शहरामध्ये स्नेहालय या सामाजिक संस्थेच्या वतीनं एक जंतर मंतर आंदोलन झालं होतं. वाडिया पार्क या ठिकाणी गांधी स्मारक आहे, या ठिकाणी हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर अनेक समाजातील महत्त्वाचे घटक आणि त्याचबरोबर अनेक नगरकर सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये प्रत्येक व्यक्ती जी सहभागी झाली होती ती एकच सांगू पाहत होती आणि हेच आमच्या रेडिओ नगरच्या RJ ऋतू हिने कव्हर केलेलं आहे. तिने अनेक तरुणाईशी, अनेक विद्यार्थ्यांशी आणि अनेक नगरकरांशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
1: तर आपल्या नगरमध्ये सुद्धा जे जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्याचे पडसाद पडलेले आहेत आणि थोर समाजसेवक जे अण्णा हजारे आहेत तर त्यांनी इथे येऊन आपल्याला समर्थन केलं, आपल्या सोबत ते उभे राहिले. तर नेमकं तुमच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मुख्य मागण्या काय?
2: मुख्य मागणी एवढीच आहे की नीट पेपर मध्ये जे लीक मध्ये जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावी लवकरात लवकर आणि त्या सिस्टम मध्ये जे सरकार जे आहे तर त्यात जे जे दोषी आहेत, जसं आपण आपल्या घरात समजा बाय चान्स मुलगा जर चुकीचं करत झाला, आपण पॅरेंट्सला म्हणतो की पॅरेंट्समुळे झालं असेल, त्यांची काहीतरी चूक असेल, त्यांना पण दोषी देतो. त्याच मान आम्ही पण त्या हिशोबाने विचार करतोय की ही जे सिस्टम मध्ये जे चुका होऊ राहिल्यात, कोणीतरी म्हणजे तो हेड असेल त्याचा, त्याला म्हणजे त्याच्यावर गुन्हा किंवा त्याच्यावर आरोप येतात तर त्याला त्याचा राजीनामा द्यावा, बाकी काही अपेक्षा नाहीत शिक्षण अजून काही.
1: आणि आता आपण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डिमांड करत आहोत जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, पण पेपर फुटी आहे ती महाराष्ट्रात पण झाली आहे, तर मग महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
2: हा बिलकुल, नीट जी एक्झाम आहे ती तुम्हाला माहित असेल की आहे ना, एक सेंट्रल लेवलची म्हणजे केंद्राच्या लेवलची आहे, तर अपेक्षा तर आमच्या आहेतच की महाराष्ट्र शिक्षा मंत्री पण राजीनामा द्यावा, त्यासोबत त्यांनी पण जावा.
1: अच्छा, आणि आता अनेक जो अख्खा देश आणि अख्खं जग जे या समर्थनार्थ उतरलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आहे, पण आपण पाहतो की मागील काही दिवसांमध्ये जंतर मंतर मध्ये जे आंदोलन सुरू होतं तिथे देशाविरोधामध्ये काही घोषणाबाजी झाली होती, जसं की भारत तेरे तुकडे होंगे किंवा भारत माता की जय तो इसका बाप कोण है वगैरे असे झाले, तर अशा मानसिकतेला तुम्हाला काय म्हणायचं?
2: समजा पाची बोट सारखे नसतात, जसं आपण पाहतो त्यात एखादा मिसळला असेल तर त्यात एखादा जसं आपण त्याला दोष देतोय CGP वाल्यांना, अभिजित सरांना दोष देतो, तर असं नाही की ते आले त्यांना बोलायला लावलं, तसं काहीच नाहीये. आता जो येतो त्या जसं मी इथं आलोय माझं मत मांडतोय, त्यांनी काही जो बोलला असेल त्याला काही सपोर्ट नाहीये. स्टुडंट्स वेगळे आहेत आणि जे असे जे लोक येऊन नारे वगैरे लावू राहिलेत त्यांचा अजेंडा काय असेल माहित नाही, त्यांना आम्ही म्हणतो ना की स्टुडंटला साईडला ठेवा. आणि
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90.11 01 10 07.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, काल आपल्या नगर शहरामध्ये स्नेहालय या सामाजिक संस्थेच्या वतीनं एक जंतर मंतर आंदोलन झालं होतं. वाडिया पार्क या ठिकाणी गांधी स्मारक आहे, या ठिकाणी हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर अनेक समाजातील महत्त्वाचे घटक आणि त्याचबरोबर अनेक नगरकर सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये प्रत्येक व्यक्ती जी सहभागी झाली होती ती एकच सांगू पाहत होती आणि हेच आमच्या रेडिओ नगरच्या RJ ऋतू हिने कव्हर केलेलं आहे. तिने अनेक तरुणाईशी, अनेक विद्यार्थ्यांशी आणि अनेक नगरकरांशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
1: आता जंतर मंतर मध्ये आंदोलन झालं, अनेक विद्यार्थ्यांनी तिथे प्रोटेस्ट केला, उपोषण झाली आणि त्यांच्यावरती लाठीचार्ज सुद्धा झाला. तर आता त्यांची डिमांड काय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. आता ते शिक्षण मंत्री आहेत आणि केंद्रामध्ये जर आपण त्यांचा राजीनामा मागतो तर महाराष्ट्रातले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा सुद्धा राजीनामा घ्यायला हवाय का?
2: हो, नक्कीच घ्यायला हवा आहे. जसं की आपले एज्युकेशन मिनिस्टर स्टेटचे दादा भुसे आहेत, यांनी सुद्धा आज आपण बघतो 5वी ते 10वीच्या मुलांना शिकवायला किंवा कॉलेजच्या मुलांना शिकवायला आपल्या सेटनेट द्यावं लागते, PET द्यावं लागते. त्यांची पटसंख्या किती असती? 50 ते 80 असती. 50 ते 80 पटसंख्या असलेल्या मुलांना आपल्याला शिकवायचं म्हणलं तर आपल्याला ते एक्झाम द्यावं लागतात, इंटरव्ह्यू द्यावं लागतात आणि आपलं फायनल सिलेक्शन होतं. आणि आपण जेव्हा स्टेटची सिस्टीम बघतो, एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यासाठी त्या जे पद आहे त्याच्यासाठी त्याच योग्यतेचा माणूस हवाय. आणि जेव्हा त्या पद्धती योग्यतेची माणसं नसतात तेव्हा अशा काही गोष्टी होतात. TET फुटली आहे, बाकीचे एक्झाम फुटत चाललेले आहे आपले. हे असं का होतंय की त्या योग्यतेची जी माणसं नाही ह्याच्यासाठी होतंय. आमची नक्कीच एक मागणी आहे की त्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला पाहिजे, इस्तिफा दिला पाहिजे.
1: आणि त्याचसोबत आता विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
3: विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहे, एक तर पेपर फुटींची जिम्मेदार प्रधान आहेत, त्यांचा राजीनामा द्यावा त्यांनी. आणि दुसरी अशी अट आहे की ज्यांनी सुसाईड केलाय, जे 21-22 मुलांनी सुसाईड केलाय नीट एक्झाम फुटीमुळे, तर त्यांच्या फॅमिलीला मोबदला दिला पाहिजे, त्यांना पैशांनी मदत केली पाहिजे. आणि माझी स्वतःची एक अशी मागणी आहे की सरकारने एक असा लॉ काढावा, असा नियम काढावा की जे पेपर फुटीमध्ये धरले जातील त्यांना आजीवन कारावास करावा, त्यांना न बेल ना द्यावी आणि त्यांना ते असे नियम काढल्याने परत पेपर फुटी होणार नाही आणि योग्य तो व्यक्ती निवडून येण्याची शक्यता चांगली असते.
1: नक्कीच. आता आपल्या अहिल्यानगर मध्ये खूप सारे लोक येत आहेत, खूप सारे विद्यार्थी येत आहेत, तर आता विद्यार्थ्यांवरून कसं वातावरण वाटतं, आपल्या नगर मधलं कसं वातावरण चाललंय?
2: नक्कीच, आपल्या जो तालुका असेल किंवा जिल्हा असेल हा ऐतिहासिक जिल्हा आहे आणि तर ज्या काही गोष्टी दिल्लीमध्ये होतात किंवा देशात कुठेही गोष्टी होतात त्याचे पडसाद आपल्या जिल्ह्यात दिसून येतात. जसं की आपल्या जिल्ह्यात मागच्या 10 दिवसापासून एकामागे एक आंदोलन चालू आहेत. आमची संघटना सम्यक विद्यापीत आंदोलन, त्यांनी सुद्धा दिल्ली गेटला आंदोलन केलं, 3 तास चाललेलं आंदोलन आहे. बाकीच्या काही संघटना असतील आजही एक आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. त्या पद्धतीने आपला जिल्हा हा सातत्याने या गोष्टींकडे लक्ष देत आलेला आहे. मुलं जागरूक झालेले आहे, त्यांना समजत आहे गोष्टी काय आहेत काय नाही आहे. शासन देखील आम्हाला असं वाटतं की आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही जी डिमांड मानतोय ते मान्य करतील किंवा आमच्यासोबत बोलतील.
1: नक्कीच नक्कीच, थँक्यू सो मच.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नगरच्या काही व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो. आणि आज सुद्धा अशाच दोन व्यक्ती आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. एक म्हणजे विनीत जाधव सर आणि दुसरं म्हणजे सचिन शिरसाट सर. हे दोघं सुद्धा नगरचेच आहेत. आणि एका कारणानिमित्तानं मी या दोघांना आज स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. बहिरी ॲडव्हेंचर्स असं त्यांच्या ग्रुपचं नाव आहे. आणि ॲडव्हेंचर अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल की तिथे थ्रिल आहे, आउटिंग आहे, छान निसर्गरम्य ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी भेट देणं आहे, वीकेंड एन्जॉय करणं आहे असं मी म्हणेन. आणि खास करून वीकेंडलाच हे सगळे ट्रिक्स असतील किंवा या सगळ्या गोष्टी असतील हे अरेंज करण्याचं काम बहिरी ॲडव्हेंचर्सच्या माध्यमातून हे दोघं जण करतात. तर या दोघांचं सुद्धा स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: विनीत जाधव सर आणि सचिन शिरसाट सर दोघं सुद्धा तुम्ही आज स्टुडिओमध्ये आहात. तुमचं दोघांचं सुद्धा खूप मनापासून स्वागत. आणि सगळ्यात आधी विनीत जाधव सर मी तुमच्याकडे येते. तुम्ही मूळचे नगरचे आहात का?
3: हो, मी मूळचा नगरचा. तसं माझं गाव आहे श्रीरामपूर तालुक्यातलं बेलापूर. नेटिव्ह ते आहे, परंतु माझं शिक्षण झालंय राऊरी कृषी विद्यापीठामध्ये, म्हणजे शालेय शिक्षण.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना जो जडणघडणीचा काळ असतो त्यामध्ये शालेय शिक्षण काळ जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो पुढच्या भविष्यासाठी, करिअरसाठी. तुम्हाला आजही तुमच्या शाळेचे दिवस आठवतात का? शिक्षक आठवतात का?
3: येस, 100% आठवतात. कारण सगळ्यात मेन म्हणजे बालवाडीपासून 12वीपर्यंत एकाच शाळेत असल्यामुळं त्यांच्याशी तेवढा आमचा कनेक्ट अजूनही आहे. सगळे सर लोक अजूनही भेटतात आणि काही काही तर माझे आता कस्टमर्स पण आहेत दुकानामध्ये.
2: नक्कीच. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये तुमचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. विद्यापीठाचं वातावरण कसं होतं?
3: विद्यापीठाचं वातावरण आता तसं तर सगळ्यांना माहितीच आहे, कृषी विद्यापीठ असल्यामुळं ऍग्रिकल्चरचा त्याला पूर्ण टच आहे. लहानपणापासून खेळायचं म्हटलं की आंब्याच्या बागा, जांभळाच्या बागा आणि ज्या ऍक्च्युली म्हणजे आपण गार्डन्स म्हणतो तिथेही आजूबाजूला आमच्याकडे इक्विपमेंट्स कमी आणि झाडं जास्ती असंच सगळं वातावरण होतं.
2: नक्कीच. सचिन सर मी तुमच्याकडे येते. तुम्ही नगरचे आहात का?
4: येस, मी नगरचाच आहे.
2: तुमचं बालपण कसं गेलं नगरमध्ये?
4: मी तसा बुरुडगाव रोड त्या भागात राहणारा. माझं बालपण म्हणजे त्या टायमिंगला, म्हणजे माझं जसं एज आहे त्या एजप्रमाणे माझं मॅक्झिमम आहे ना आउटडोअर गेममध्ये बालपण गेलेलं आहे. म्हणजे लहानपणापासूनच आउटडोअर गेमची खूप आवड, त्यामुळं मग घरी कमी आणि मॅक्झिमम काळ जास्त बाहेरच असायचो. घरचे अक्षरशः सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी बोलवायला यायचे की चल भाऊ घरी, आता बस बस झालं खेळणं आता. म्हणजे जास्त करून आउटडोअर गेम मध्ये खूप इंटरेस्ट होता मला.
2: नक्कीच. शालेय काळ कसा होता तुमचा? शालेय शिक्षण कुठे झालं?
4: शालेय शिक्षण माझं माईवड्यामध्ये महात्मा फुले शाळा म्हणून आहे. पहिली ते 10वी माझं तिथं शिक्षण झालं. ती शाळा जर पाहिली की त्या शाळेला ग्राउंड पण नव्हतं, खेळायची इच्छा खूप, पण जवळच असणारं वाड्या पार्क मैदान आम्ही त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला. शनिवारचं हाफडे असायचं तर हाफडेच्या नंतरचे जे काही आमची ग्रुप ए आणि ग्रुप बी, म्हणजे ए डिव्हिजन आणि बी डिव्हिजन, आम्ही असे टुर्नामेंट घ्यायचो आणि तिथे क्रिकेट खेळायचो. तर ते बालपण बऱ्यापैकी आमचं, जरी माईवड्यात शाळेत जरी झालेलं असेल तर मॅक्झिमम बालपण आमचं याच्यामध्ये वाड्या पार्कच्या ग्राउंडवर जास्त झालेलं आहे.
2: नक्कीच. आजही शाळेतले शिक्षक, त्यांनी शिकवलेलं अध्ययन आठवतं का, स्मरणात आहे?
4: खूप खूप, म्हणजे अगदी पहिलीपासूनचे जे काही टीचर्स आहेत ते आजही माझ्या कनेक्टेड आहेत, पहिलीपासून ते 10वीपर्यंतचे. आणि पूर्ण शिक्षक जे काही आहे, पूर्ण शिक्षक शिक्षिका, ते आजही खूप मानतात. कारण त्या टायमिंगचे आम्ही असं म्हणू शकतो की हुशार विद्यार्थी त्या टायमिंगचे, आणि ते हुशार विद्यार्थी कायम स्मरणात असतात शिक्षकांच्या. आणि आज आमचे जे काही आत्ता ज्या लेवलवर आता काम करतोय त्यामुळे ते आम्हाला, ते स्वतःला खूप प्राऊड फील करतात ते की आज विद्यार्थी खूप चांगले आहेत म्हणून आमचे.
2: तो काळ असा होता की त्या काळामध्ये 10वी नंतर पुढे काय करायचं फारसं घरातून आई वडिलांकडून मार्गदर्शन मिळत नसायचं, किंवा आपण आपलंच ऍडमिशन करणं आत्ताच्या काळासारखं नाही की आत्ताची मुलं सर्चिंग करतात, ऍडमिशन्स करतात, घरी डिस्कस करतात. 10वी झाली आता काय, आर्ट्स, सायन्स का कॉमर्स एवढेच पर्याय, किंवा डॉक्टर आणि इंजिनियर याच दोन फॅकल्टी समोर असायच्या. तुमच्याही बाबतीमध्ये असं झालं का?
3: असं म्हणता येणार नाही, कारण माझ्याकडे मला दोन्ही गोष्टी अवेलेबल होत्या. वडिलांचं ऑलरेडी अॅग्रिकल्चरमध्ये एमटेक झालेलं होतं, आईचं पण बीएससी असल्यामुळं ती पण गव्हर्नमेंट जॉबला होती. तर थोडंसं मार्गदर्शन मिळालं. पण कसं असतं ना की आता जेव्हा आम्ही पालक झालोय ना, तर आम्हाला समजतं की आपल्या वेळेसचा काळ आणि पालकांच्या वेळेसचा ओव्हरऑल म्हणजे ऍडमिशन प्रोसेस किंवा काही सिलेक्शन प्रोसिजर असतात फील्ड सिलेक्ट करताना, तर ते ट्युनिंग कधीच जमत नाही. जसं की आता माझा मुलगा मला म्हणतो बाबा तुला काहीच येत नाही, ते मला माझ्या शिक्षकांनी असं सांगितलंय ते तसं करायचं, तर तसं असतं. तर त्यामुळे गायडन्ससाठी मग परत बाहेरच्या लोकांना अप्रोच होणं, आणि थोडं विद्यापीठात राहत असल्यामुळं तिकडे स्पर्धा परीक्षांचं जास्ती, म्हणजे आम्ही जे मुलं बघत होतो अभ्यास करताना वगैरे, तर त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की ठीक आहे, मग त्यांचा गायडन्स घेतला गेला त्यावेळेस की काय केलं पाहिजे बा पुढे करिअरसाठी. आणि एक तिकडे एक ट्रेंड होता, म्हणजे आमच्या शाळेचे आज मॅक्सिमम मुलं डॉक्टर आणि इंजिनियर्स जास्ती आहेत, आणि त्यानंतर खालोखाल आयपीएसमध्ये वगैरे आहेत मुलं बरेचसे, आयपीएस आयएएसमध्ये झालेले. सो थोडासा गायडन्स एक नशीब म्हणेल मी माझं की तो मला तिकडनं एक टच होता, म्हणजे ते काही खूप हार्ड गेलं नाही की बाबा काय करायचं कसं करायचं डिसिजन घेणं.
5: मग तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन?
3: हा, इंजिनिअरिंग करायचं म्हणजे मला आधीपासूनच लहानपणी गाडी आणल्यानंतर ती खेळण्यापेक्षा ती तोडून त्याचे पार्ट्स वेगळे करण्यात जास्त इंटरेस्ट होता. तर माझं असं एक छोटंसं समहव तुम्ही गॅरेज म्हणाल असं होतं, त्यामुळं तो इंटरेस्ट आधीपासून होता की ते करायचं, नंतर काय करायचं त्या शिक्षणाचं बघू, पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं हे कन्फर्म होतं.
5: प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते किंवा ते प्रत्येक घरामध्ये असतं की आता शिक्षण पूर्ण झालं पुढे नोकरीचं काय, किंवा आता पुढे तू काय करणार आहेस, कसा हातभार, आर्थिक हातभार जो आहे तो कसा लावणार आहेस, यासाठी मग पुढचा प्रवास कसा सुरू झाला?
3: ऍक्च्युली आधी ठरवलं होतं की जॉब नाही करायचा, हे डोक्यात पक्क होतं. कारण की तसं आमच्या घरामध्ये वडिलांनी फक्त नोकरी केली, ती पण एक त्यांचे त्यावेळेसचे काही इश्यूज होते ज्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली. अदरवाईज त्यांनाही नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता, घरचे आधीचे पासून बिझनेसेस होते. तर माझ्या डोक्यात तेच होतं की आपण तेच करायचं, पण असं स्पेसिफिक ठरवलं नव्हतं की ज्या सेक्टरमध्ये शिक्षण घेतलंय त्याच ह्याच्यात काहीतरी करायचं. पण मग थोडंसं असतं ना घरच्यांचं की नाही अनुभव घ्या आधी हे घ्या, मग त्या ह्याच्यामध्ये जॉबकडे वळालो गेलो. पण तरी डोक्यात दोन आठवडे झाले की परत यायचं नाही, हा सोडायचा आहे आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे दुसरं.
5: सचिन सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुमच्याही बाबतीमध्ये असं झालं का की दहावी नंतर आता पुढे काय करायचं, कुठला ऑप्शन चूज करायचा?
4: बेसिकली त्यावेळी असं ट्रेंड होतं ना की मोठा भाऊ मोठी बहीण ज्या फॅकल्टीला ऍडमिशन घेईल मॅक्झिमम कल तिकडे राहायचा लहान भावाचा, आणि मी घरातला सगळ्यात लहान आहे, तर माझा पण कल तसाच. मोठ्या बहिणीने माझं कॉमर्समध्ये ऍडमिशन घेतलेलं तिचं वैयक्तिक, भावानी पण कॉमर्सला फॅकल्टीला घेतलं, तर ऑब्व्हियसली मी पण तोच विचार करणार की कॉमर्सच घ्यायचं आहे. मग घरच्यांची खूप इच्छा होती की सायन्सला वगैरे ऍडमिशन घ्यायला पाहिजे तू, पण नाही त्यांनी घेतलंय मला पण कॉमर्सलाच घ्यायचं आहे. असं करून कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, पण दहावीपर्यंत माझी हाईट पण खूप कमी होती आणि दहावीनंतर हाईट वाढली माझी. जसं 11वी 12वी कॉलेजचा प्रवास जसं निवॉर्ड्स कॉलेजमध्ये झाला, तर सायकलनी प्रवास जसा व्हायला लागला तसं हाईट वाढत वाढत गेली. मग त्या टायमिंगला हाईट असल्यामुळं मग घरच्यांचं एक माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला की हाईट आहे, चांगली तब्येत झाली आहे तुझी, तर एक काम कर तू पोलीस वगैरे पोलीस भरती वगैरे कर किंवा आर्मी भरती कर. म्हणजे त्या टायमिंगचं ते ट्रेंडिंग होतं खूप आणि सगळा कल जास्त तिकडे राहायचा त्या टायमिंगला. तर यांच्या सांगण्यावरून मी सगळ्या गोष्टी केल्या त्या, पोलीस भरती झालं, आर्मी भरती झालं, CGL एक्झाम झालं, तशा सर्व केल्या. काही मध्ये तर सिलेक्शन पण झालं, लास्टला मेडिकलमध्ये मी बाहेर निघलो एक छोटेसे एक किरकोळ पॉईंट म्हणून. तर ठीक आहे, पण माझ्या डोक्यात हे सर्व्हिस वगैरे करणं हे डोक्यातच नव्हतं कधीच. मला पहिल्यापासून बिझनेस टाकायचं आहे फुल फायनली माझ्या डोक्यात फिट करून टाकलेलं होतं. त्याच्यामुळे बिझनेस करायचाच आहे आणि तो सुरू पण केलेला मी सेकंड इयर नंतर बऱ्यापैकी सुरू पण केलेला होता. पण घरच्यांच्या सांगण्यावरून हे फॉर्म भर, तू इथे नको हेच काम कर, तू इकडेच सर्व्हिसला, हा फॉर्म सुटला तो फॉर्म सुटला, हे घरच्यांचं एक पहिल्यापासून अपेक्षित असतं की चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी, आणि मला ते मोडीत काढायचं होतं.
5: तुलनेनं वेगवेगळ्या फॅकल्टीचा विचार केला तर कॉमर्सची जे काही स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, ते सुखी आहेत मी असं म्हणेन. तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत?
4: अगदी बरोबर आहे. म्हणजे कॉमर्सचे विद्यार्थी आर्ट्स आणि सायन्सच्या फॅकल्टीच्या बाबतीत ना खूप सुखी आहेत आणि ते मनाला वाटेल ते काम करतात. म्हणजे तुम्ही आज मॅक्झिमम व्यावसायिक लोक बघा, ते असे कॉमर्स फॅकल्टीमधून तुम्हाला पाहायला मिळतील, ना की ते आर्ट्समधून ना की सायन्समधून. कारण या दोन्ही फॅकल्टी अशी आहेत की आर्ट्सवाला माणूस शक्यतो कुठेतरी सर्व्हिस करतो, सायन्सवाला माणूस पण मॅक्झिमम सर्व्हिसच्याच डोक्यात असतो किंवा कुठेतरी कंपनी जॉईन करतो. कॉमर्सवाल्या माणसाला रिस्ट्रिक्शनच नसतात, त्याला पुढे करिअर काय करायचं हे क्लिअरच नसतं बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ज्याला क्लिअर नसतं तो बिझनेस करतो.
5: नक्कीच. आणि मग तुम्ही बिझनेसचा विचार तर होताच, पण त्याआधी तुम्ही नोकरी सुद्धा केली होती. तो अनुभव कसा होता किंवा ते दिवस कसे होते?
3: नोकरीचे दिवस तर बट ऑबियस चांगले होते. कारण कसं होतं, एक त्याच्यामधला एक काय म्हणतात त्याला एक फॅक्ट अशी सांगू शकतो की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि त्या एक्सपिरियन्स घेण्याचे तुम्हाला पेमेंट पण मिळतात. पण तुमचे डोळे उघडे असले पाहिजे. तुम्ही जर नोकरी करताना असं भरलं की पाट टाकायचे कामं केले तर काही होऊ शकत नाही. ते आपलं काम आहे ठीक आहे, की पैसे किती मिळतात याच्यापेक्षा आपल्याला अनुभव किती मिळतो ह्या अँगलनी जर त्याच्याकडे बघितलं तर बट ऑबियस सुरुवातीच्या काही काळामध्ये म्हणजे ऍटलिस्ट टेक्निकल सेक्टरमध्ये नोकरी करणं चांगलं आहे. पण ठीक आहे, नोकरी करता करता हे विसरून जाता कामं नाही की मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे आणि मला बिझनेस पण करायचा आहे. कारण नोकरीत एकदा एक ठराविक दिवसाला ठराविक सॅलरी अकाउंटला यायला लागली की ती गोड लागायला लागते आणि मग हातपाय हलवणं बंद होतं. तर ते एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या चालू राहिलं पाहिजे की माझं मोटो काय आणि मी काय ठरवून इकडे आलोय.
5: जो काही वडिलोपार्जित बिझनेस होता त्याकडे कधी वळालात?
3: ऍक्च्युली आता हा मी जो आता आहे बिझनेसमध्ये तो वडिलोपार्जित नाहीये, पण ते जे आपण म्हणतो ना रक्तात असतं की बिझनेस करायचा. घरचे जे बिझनेस होते आमचे ते वेगळे होते. आमच्याकडे त्यावेळेस ऑइल एक्स्ट्रॅक्शनच्या मिल्स वगैरे होत्या, कोल्ड प्रेस वगैरे, जे आमचे आजोबा चालवायचे. मग मध्ये मी मगाशी जसं म्हटलं की काही कारणांमुळे नाही, खरं तर आता सांगितलं तर हरकत नाही, आणीबाणीच्या पिरियडमध्ये आजोबांना 2-3 वर्ष कारावास भोगावा लागला. तर त्याच्यामुळे ती लाईन डिस्टर्ब झाली आणि त्याच्यानंतर जी डिस्टर्ब झाली तर ती मग चेंज होत गेलं. मग वडिलांना नोकरी करावी लागली या सगळ्या गोष्टी. तर ते होतं रक्तामध्ये की नाही काहीतरी स्वतःचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामागे जर एक स्टोरी पण आहे, म्हणजे जस्ट मी कुठेतरी ती वाचली होती की दोन मित्र असतात, एक कंपनीमध्ये चांगला जॉबला लागतो आणि ऍट द सेम टाइम त्याच कंपनीच्या गेटवर दुसरा त्याचा मित्र काहीतरी छोटीशी गाडी चालू करतो, वडापाव व्हॉट एव्हर इट मे बी. रोज भेटतात, वर्षामागून वर्ष जातात. त्याची पण कंपनीतली पोस्ट वाढत असते. एका मित्राची ट्रेनी म्हणून जॉईन झालेला असतो, आज ऑलमोस्ट एका डिपार्टमेंटचा हेड झालेला असतो आणि याची पण प्रगती चालू असते. जो बाहेर असतो की आधी सुरुवातीला गाडी असते, मग तो गाळा घेतो, हे करतो. मग एक दिवस जो कंपनीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट झालेला असतो त्याला चेष्टा करायची लहर येते मित्राची की बा काय तू, मी बघ कुठं पोहोचलो, असं पोहोचलो ते पोहोचलो. आणि आता धंद्यात असल्यामुळे याच्याकडे ती नम्रता ऑटोमॅटिक आलेली असते. कस्टमर समोरचा कसं पण असलं तरी आपण सॉफ्ट बोलायचं, तो काही जरी कळतंय की हा आपली चेष्टा करतोय, मग तो त्याच्यामध्ये काय म्हणतो, सहज त्याला विचारतो बघ काय आता तुझं असं तसं हे ते बघ मी कुठं गेलो. तो म्हणतो बघ मला आता काही दिवसांनी मी कंपनीचा हेड होईल, एवढे जण माझ्या अंडर कामाला असतील. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर तो एकच प्रश्न त्याला विचारतो, हे बघ म्हणे आज तू आणि मी तुझ्या जागेवर उद्या तुझा मुलगा बसू शकत नाही, पण माझ्या जागेवर उद्या माझा मुलगा इथून पुढे ते नेऊ शकतो, याच्यावरती तुला काय ठरवायचं ठरव. हे माझ्या बॅक ऑफ द माइंड कायम राहतं काम करताना की आपण काय सेटअप करून ठेवलं पाहिजे.
5: आणि मग तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आलात?
3: हा, मेडिकल फील्डमध्ये येण्याचं कारण ऍक्च्युली मी मगाशी म्हटलं की मिसेस फार्मसी आहे आणि माझ्या डोक्यात होतच, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की शिक्षण आणि तुम्ही पैसा कुठनं कमावता याच्यात तसा काही संबंध ठेवण्याचं कारण नाही आणि त्याच्यात अडकून पण पडू नये. मग त्यावेळेस तिचं लायसन्स होतं, शॉप सुरू केलं. मीन व्हाईल लॉकडाऊनमध्ये थोडं सोपं वाटलं म्हणून मग नंतर मी ती पण एक क्वालिफिकेशन ऍड ऑन करून घेतलं की फार्मसी करून घेऊया आपण पण. मग आता दोघं मिळून आम्ही ते चालवतो.
5: तुम्ही सुद्धा बिझनेस माइंड डोक्यामध्ये ठेवलात आणि त्या दृष्टीने प्रवास सुरू केला, तर मग कशा अर्थानं बिझनेसची सुरुवात तुमची झाली?
4: नोकरी तर करायचीच नव्हती हे पहिल्यापासून स्पष्ट होतं आणि त्या स्पष्ट भावनेमुळं मी बिझनेसमध्ये उतरलो म्हणता येईल त्यावेळी. आणि हेड जी ट्रेनिंग सुरू केली ती ना कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगची, 5 वर्ष पूर्ण ट्रेनिंग घेतल्याच्यानंतर क्लिअर होतं की आणि पहिल्यापासून जसं आता विनीत सर बोलले की जसं मॅकॅनिकल असल्यामुळं मला खोल फिटिंगची आवड, तसं मला पण काही इलेक्ट्रिक पार्ट वगैरे असेल तर ती खोल फिटिंग करा. ते म्हणजे जाणून घेण्यात जास्त असतं इंटरेस्ट की हे उघडल्याच्या नंतर याच्या आतमध्ये काय असतं. तर तशी मला पहिल्यापासून आवड, मग त्याच्यामुळे मग मला फील्ड पण तशीच मिळाली नकळतपणे आणि त्या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि एखादे म्हणतात ना की एखादं जर आपल्याला व्यवसाय म्हणा कोणताही सुरू करायचं ठरलं तर आपल्याला आपण करणाऱ्या व्यवसायाविषयी आवड जर असेल तर कोणताही व्यवसाय सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तर त्या हेतूने मी ते सुरू केलं आणि आज चांगल्यापैकी मार्केटमध्ये नाव करून ठेवलंय आणि माझं पण नाव लौकिक चांगलं झालेलं आहे.
5: आता खऱ्या अर्थानं आपण बहिरी ॲडव्हेंचर्सकडे येऊयात, पण त्याआधी तुमची दोघांची ओळख कशी आणि कुठे झाली?
3: ओळख व्हायचं कारण सुद्धा ट्रेकच होतं. मी मगाशी आय थिंक बोलताना बोललो की मला जी आवड लागली ना पुण्यामध्ये शिकायला असताना, आता पुण्यामध्ये खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे, तर त्यावेळेस मित्र जे मिळाले त्यांनी ही आवड लावली आणि मग नंतर या आवडीचं रूपांतर म्हणजे याच्यात की सातत्यात होत गेलं, की थोडा कंटाळा आला ना की बाकीच्या चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा ही गोष्ट चुकीची नाही हे कन्फर्म होतं. त्यावेळेस आमचं शेड्यूल असायचं की शुक्रवारी कॉलेजचं सगळं आटोपलं, रूमवर सगळेजण आले की ठरायचं आज काय करायचं, आणि त्यावेळेस काही साधनं नव्हती, म्हणजे आता तरी गाड्या अवेलेबल आहेत स्वतःच्या आहेत. त्यावेळेस ठीक आहे स्वारगेटला जायचं, गाडी बघायची, गाडीचं नाव वाचायचं, थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, काही पुस्तकं वगैरे त्यावेळेस अवेलेबल होती, सोशल मीडिया किंवा इंटरनेटचं एवढं नव्हतं जग, तर तिथनं माहिती घ्यायची आणि त्या गाडीत बसायचं. ती बऱ्याचदा तेवढं एक चांगलं होतं की पुण्यामधनं बरेचसे जे किल्ले आहेत ते जवळ पण आहेत आणि प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला जाण्यासाठी ऑलमोस्ट संध्याकाळी एक गाडी मिळायची, बस असायची, तर मग ती कोणती तरी बस जिथं जायचं ती पकडायची, रात्री तिथं झोपायला पोहोचायचं आणि सकाळी ट्रेक करून परत पुण्यामध्ये एक दोन दिवसाचा पिरियड असायचा. आणि कॉलेजला असल्यामुळं एखादा दिवस बंक झाला तर चालायचं, याच्यातनं ती आवड लागली. आणि मग एक दिवस असंच एक दोघांचा आमचा एक कॉमन मित्र आहे तर तो सचिनला घेऊन आला ट्रेकला, मग एक झाले, दोन झाले, तीन झाले, असे सलग व्हायला लागले, आमची ओळख झाली, नंतर आता इथपर्यंतचा प्रवास आहेच आहे सगळ्यांसमोर.
5: बहिरी ॲडव्हेंचर्सची सुरुवात कशी झाली?
4: जसं आता विनीतने सांगितलं, जसे आम्ही दोघं एकमेकांशी कनेक्ट झालो, कनेक्ट झाल्याच्या नंतर खूप सारे ट्रेक ग्रुप सोबत केले आम्ही, त्याचे काही मित्र, काही माझे मित्र, असे सोबतली ग्रुपली
3: क्लोज ग्रुप म्हणता येईल त्याला, त्यावेळेस क्लोज ग्रुप होता, एकमेकांच्या कनेक्टेड असलेले ओळखीतले लोक.
4: आमचं सोबत खूप सारे ट्रेक झाले, खूप सारे गड किल्ले फिरणं झाले, तर फिरणं झाल्यामुळे कसं होतं खूप चांगली बॉन्डिंग झाली आमची, आवडीनिवडी लक्ष द्यायला लागल्या. आणि याच्यामुळं काय झालं, एक विषय असा झाला की मग त्याचं पण शिक्षण कम्प्लीट होऊन तो पुण्यामध्ये आला, सॉरी नगरमध्ये आला, आणि मी तर नगरमध्येच होतो पहिल्यापासून. तर मग एक विषय असा झाला की ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपण एक ट्रेकच इथून ऑर्गनाईज, कारण खूप सारे आम्ही ट्रेकवरून आलो ना, फोटो वगैरे पाहिले मोबाईलमध्ये, फोटो वगैरे पाहिले, तर पाहिल्याच्या नंतर खूप सारे मित्र आम्हाला म्हणायचे की तुम्ही जाता मग आम्हाला का सांगत नाही, तुम्ही जाता आम्हाला का सांगत नाही. तर मग त्या टायमिंगला आम्ही दोघांनी एक डिस्कशन केलं एका विषयावर, ह्याच की आपण तर जातोय पण आपण इथले सभोवतालचे आपलं मित्रपरिवार म्हणा किंवा त्यांचे रिलेटिव्ह म्हणा, तर आपण त्यांना पण घेऊन जाऊ शकतो.
3: आणि बेसिकली डोक्यात असं होतं की सोबतची मुलं तर येतातच, की लहान मुलांना या गोष्टींची आवडलं, म्हणजे मी पुण्यात असताना जे बघितलं ना, अगदी दुसरीतले तिसरीतल्या मुलांना त्यांचे पालक तिकडे थोडस एक कल्चर आहे की कुणासोबत तरी, कुणी जर म्हटलं ना की पाठवतं का त्याला माझ्यासोबत, ते हसत हसत पाठवायचे. म्हणजे सिंहगडवर तर खूप वेळा जायचो, बघायचो की सकाळच्या बसमधनं अरे दुसरीतले पाचवीतले मुलं उतरत आहेत कुणाबरोबर, मोठा माणूस असायचा ऑब्व्हियस सोबत, पण मग ते डोक्यात आलं की हे जर पुण्यात होऊ शकतं तर हे नगरला का नको. तर मग त्यावेळेस थोडा प्रयत्न असा केला की मग कॉलनीतले शेजारचे आजूबाजूचे मुलं ह्यांची मुलं, पण त्याच्यात एक मला असं जाणवलं की मला कन्व्हिन्सिंग मध्ये माझी खूप एनर्जी त्यावेळेस खर्च व्हायची की पालकांना हे सोडा तुम्ही यांना. मग त्यांचे खूप सारे प्रश्न असायचे रिगार्डिंग टू सेफ्टी, रिगार्डिंग टू ट्रॅव्हलिंग, रिगार्डिंग टू फूड, बरेच प्रश्न असायचे, पण ठीक आहे त्यावेळेस ते केलं, पण प्रमाण कमी होतं सुरुवातीला. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात अशी आली, कंपनीचं म्हणा किंवा जॉब मधलं दिवसभराचं शेड्यूल उरकून आम्ही रात्री 11, 11:30, 1:30 ला प्रवासाला चालू करायचो आणि तेवढीच एनर्जी घेऊन सोमवारी आम्ही कामावर असायचो. मग एकदा सहज अनालिसिस करताना असं लक्षात आलं की सगळेजण म्हणायचे अरे काय तुम्ही एवढं फिरून आले आणि दमले असाल, म्हटलं आम्ही दमलो नाही, आम्ही रिचार्ज होऊन आलो, आम्हाला आता पुढचा ट्रेक होस्तोपर्यंतची एनर्जी आमच्याकडे आहे. म्हणजे ते जाणवायला लागलं की घरात बसून रविवार लोळत घालण्यापेक्षा एखाद्या निसर्गाशी जेव्हा कनेक्ट होतो ना आपण, तर तिकडनं जी एनर्जी, तिकडनं जो फ्रेशनेस मिळायचा, त्या याच्यावरती आमचं पुढचे 2 ते 3 आठवडे कामामध्ये मन पण लागायचं आणि इफिशियन्सी पण कामाची वाढलेली जाणवायची.
5: भैरी हे नाव का दिलं?
3: असं सच एस ठरवून वगैरे नाही कधी ते नाव दिलं, पण त्याच्यामध्ये एक मिनिंग आहे. भैरीचा अर्थ होतो की हे भटके लोक, आणि भटके म्हणजे नॉर्मल भटके नाही की कॉलेज समोरनं फिरतायत वगैरे, भटके म्हणजे निसर्गामध्ये टू द एक्स्ट्रीम, जिथपर्यंत आज कोणी पोहोचलं नाहीये अशा ठिकाणी भटकणारे असं. आणि अजून एक मिनिंग सचिन सर सांगतील.
4: भैरी जर म्हटलं ना तर एक आपण आदिवासी भागातले एक देवतेचं नाव येतं भैरी, तर ते त्याला पण कनेक्टेड आहे. जे आपण सपोज फॉरेस्ट वगैरे त्या एरियामध्ये फिरतोय तर ते त्याच्याशी पण कनेक्टेड.
3: आणि म्हणतात ना तुम्ही जे कोणतंही काम करता तर त्याला भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे, तर या सगळ्या याच्यातनं हे नाव आम्हाला सुचलं आणि त्यावेळेस ते कंटिन्यूड झालं.
5: भैरीचा पहिला ट्रेक आठवतो का, किंवा पहिला अरेंज केलेला टूर आठवतो का?
3: हा मोठा ट्रिकी प्रश्न आहे असं आठवणं, म्हणजे कारण आतापर्यंत एवढे ट्रेक झालेत ना हे सगळे आठवणं. तसं जर म्हणताल ना असं सच एज नाव घेऊन नाही, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी कॉलनीतल्या काही मुलांना घेऊन सुरुवातीला आम्ही केलं, तर आम्ही पहिला ट्रेक केला होता रतनगड आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय कळसुबाई, म्हणजे सलग 2 दिवस. तर तो मे बी पहिला असेल आमचा.
4: नाही मला वाटतं विनीत आपण भैरी नाव जेव्हा हे केलतं फॉर्म केलतं ना त्यावेळी आपण हरिश्चंद्रगडला गेलतो.
5: आणि अशा अर्थानं भैरी ऍडव्हेंचरची सुरुवात झाली. कुठल्या वयोगटातील नगरकर या ऍडव्हेंचर टूर मध्ये येतात किंवा या ठिकाणी येतात ट्रेकिंगसाठी?
3: वयोगटाची याला आम्ही कुठं रिस्ट्रिक्शन घातलेलं नाहीये, त्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की ज्यांना आवड आहे आणि ज्यांना स्वतःला निसर्गाशी कनेक्ट करायचंय, मग त्याच्यामध्ये ऑप्शन्स खूप आहेत. मग वयोगट ही कॅटेगरी शेवटी जाते, तुम्ही जर चालू शकत असाल तर त्या पद्धतीने आपण मग अरेंजमेंट करतो की येणारे लोक किती फिजिकली इंथुझियास्टिक आहेत किंवा कसं काय सिच्युएशन आहे तिकडची, त्यानुसार मग त्याच्यामध्ये. वयोगटाचं रिस्ट्रिक्शन नाही टाकलेलं आम्ही, निसर्गाशी कनेक्ट व्हायला वयोगट कशाला पाहिजे.
5: नक्कीच. सचिन सर मी तुमच्याकडे येते की कुठलाही ट्रेक अरेंज करत असताना आधी सगळ्यात आधी ठरवलं जातं ते ठिकाण, त्यानंतर मग प्रवास ट्रॅव्हल, त्यानंतर जेवणाचा खर्च किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या येतात, पण ट्रेकचं ठिकाण जे आहे ते कसं ठरवलं जातं किंवा त्याचा अभ्यास कसा केला जातो?
4: ट्रेकचं ठिकाण आम्ही ना पहिले साधारणतः 5 ते 6 ठिकाण काढून ठेवलेले असतात, आम्ही वाचण्यामधून किंवा कॉमनली आम्ही ते काढून ठेवलेले असतात. तर त्या ठिकाणाला ना आम्हाला पहिले प्रिव्हिजिट द्यावी लागते
3: आम्ही,
4: आणि ती कंपल्सरी देतोच आम्ही प्रिव्हिजिट. का? ठीक आहे, आम्ही वैयक्तिक जर फिरतोय तर त्यावेळी काही जरी प्रॉब्लेम आले तर ते आम्ही आमचे फेस करू शकतो, पण ज्यावेळी आम्ही दुसरे कोणी व्यक्ती घेऊन जातोय किंवा सभोवतालचा मित्रपरिवार कोणी रिलेटिव्ह ग्रुपमध्ये घेऊन जातोय, तर त्यांची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर असते आणि त्या जबाबदारी त्यांना काही तिथे गैरसोय होता कामा नाही किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट होता कामा नाही, तर यासाठी आम्ही ते प्री ट्रेक करतो. आणि प्री ट्रेकमध्ये पूर्ण नियोजन केलेलं असतं की डिस्टन्सपासून तिथे होणारी आपल्या मुक्कामाची सोय काय आहे, तिथे खाण्याचं आपल्याला ठिकाण कुठे पाहायचं आहे, खायला फूड काय असणार आहे, त्याच्यानंतर जाव वर गडावर जायला आपल्याला टाईम किती लागणार आहे, परत रिटर्न यायला टाईम किती लागणार आहे, आणि तिथे जाताना येताना सपोज खूप सारे झाडंझुडपं असेल तर त्या एरियामध्ये कोणते काय म्हणतो ना प्राणी म्हणतो आपण ते, तर प्राणी कोणते दिसेल, त्याचे आपल्याला हानी होणार आहे का, या सगळ्यांचा विचार केला जातो, याचा सगळ्यांचा सर्वे केला जातो आणि त्यानंतर तो ट्रेक फायनल केला जातो.
5: ट्रेकमध्ये जेव्हा ग्रुप आपण घेऊन जात असतो तेव्हा त्यांची सुरक्षा सेफ्टी फार महत्वाची असते आणि प्रत्येक जण पहिला प्रश्न हाच विचारत असेल की सेफ्टीचं काय आहे, तर याची काळजी कशी घेतली जाते?
3: जसं आत्ता सचिन सर म्हटले की प्री ट्रेक हा मस्त आहे, म्हणजे जेव्हा पण आम्ही लोकांना घेऊन जाण्याचा विचार करतो त्याआधी प्री ट्रेक केल्याशिवाय अशी कुठलीच जागा नसते की तिथं पूर्वी आमची टीम जाऊन आलेली नाहीये, तिकडचे सगळे बारकावे. आणि अजून एक त्याच्यामध्ये ते सांगायचं राहिलं, जाताना आम्ही दोघं जात नाही, टीमला पूर्ण घेऊन जातो, कारण कसं असतं की काही गोष्टी ह्या समोरच्याच्या लक्षात येतात टीम मधल्या, त्या आमच्या येत नाहीत, तर मग त्याचं नंतर मीटिंग होते, डिस्कशन होतं की काय काय ऑब्झर्वेशन होते तुमचे, काय काय कमी पडू शकतं, काय काय लागू शकतं, हे सगळं बघितलं जातं. आणि मग नंतर जेव्हा प्रत्यक्ष ट्रेकला जातो तर सेफ्टीच्या दृष्टीने काही इक्विपमेंट्स असतात, जसे की मोठे मोठे नाईफ्स असतात किंवा काही गन्स वगैरे असतात, ते आमच्या बरोबर असतात. ऍक्च्युली मी आज फर्स्ट टाइम डिस्क्लोज करतोय हे आम्ही कोणाला सांगत नाही या गोष्टी, तर ते सोबत असतं सगळं. दुसरी गोष्ट, इंडिव्हिज्युअली सेफ्टीसाठी काय काय ऐनवेळेस परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स जे लोक जॉईन होतात त्यांना त्या क्लोज ग्रुपमध्ये दिल्या जातात की तुमच्या सोबत तुम्हाला काय काय ठेवायचं या सगळ्या गोष्टींसाठी. आणि बाकीच्या दृष्टीने मग आता जे म्हणजे आता इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे त्याच्यातनं ज्या काही पॉसिबिलिटीज होऊ शकतात समोर त्याच दृष्टीने टीममधले जेवढे मेंबर्स आहेत ते आम्ही सगळे वेल इक्विप्ड असतो, प्रिपेअर्ड असतो. आणि दुसरी गोष्ट, आमचं एक त्याच्यामध्ये लॉजिक आहे की किती लोकांमागे आपल्या टीमचा एक मेंबर असला पाहिजे. म्हणजे असं नाहीये की 50 जण गेलेत आणि टीमचा एकच माणूस सोबत आहे असं कधीच नसतं.
5: आजपर्यंत सगळ्यात लक्षात राहिलेला ट्रेक कुठला होता किंवा जो खूप अवघड वाटला, चॅलेंजिंग वाटला होता?
3: लक्षात तर तसे सगळेच आहेत,
4: सगळे लक्षात आहेत. चॅलेंजिंग तसं काही वाटलं नाही कारण खूप पहिल्यापासून फिरायची खूप आवड आणि जास्त जे टफ आहेत ते सगळ्यात पहिले केलेले आहेत आम्ही, त्याच्यामुळे असं खूप
3: म्हणजे सांगावंसं वाटेल मला. एक मध्ये एकदा आम्ही असंच लिस्ट काढली की टॉप हायेस्ट 10 ठिकाणं जे आहेत महाराष्ट्रातली तर ते आपण एकदा बघूयात म्हटलं कधीतरी जाऊन, म्हणून त्याची लिस्ट बनवली. नंतर लिस्ट बनवल्यावर लक्षात आलं की ऑलरेडी 7 आम्ही बघून झालेले आहेत आमचे, म्हणजे उरलेले 3 होते आमच्याकडं. त्यामुळं आहे सह्याद्री टफ आहे, डोंगरांचे काही नियम असतात, काही रूल्स असतात जंगलांचे, ते पाळावे लागतात.
5: आणि येणाऱ्या रविवारी काळू वॉटरफॉल ट्रेक जो आहे तो तुम्ही अरेंज केलेला आहे, याची माहिती कशी घेतली किंवा तिथल्या टुरिस्ट गाईडची माहिती तुम्हाला होते का किंवा त्यांचीही मदत होते का?
3: 100% तिथल्या लोकल गाईड्स आणि लोकल लोकांची मदत ही घेतलीच पाहिजे. म्हणजे कुणीही, म्हणजे मी असं म्हणत नाही, कुणीही इंडिव्हिज्युअल जेव्हा केव्हा फिरायला जाल ना तर ही बेसिक स्टेप आहे की 2 पैसे वाचतायत किंवा 2 पैसे ते लोक मागतायत म्हणून त्यांना सोबत न नेणं एखाद्या अननोन ठिकाणी फिरायला जाताना, तर ते टाळा तुम्ही. सगळ्यात पहिली सेफ्टी जी आहे की ते जे गाईड्स असतात तिथले, ऍक्च्युली ते गाईड नसतात खरं तर, ते लोकल लोक असतात, त्यांना त्या जंगलाची माहिती असते. म्हणजे आता लिटरली सांगेल मी, काही जंगलं अशी आहेत तिथं काही फळं असे मिळतात दिसतात पेरूसारखे, खाल्ले तर तुमचे दात इमिडिएट पडतात असे पण काही सिच्युएशन्स असतात, तर ते त्यांना जास्त माहिती असतं, तर त्यांची मदत घेणं कधी पण चांगलं.
5: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की बातम्यांमध्ये म्हणा किंवा रोज एक तरी बातमी असते किंवा महिन्यातून एक तरी बातमी असते की ट्रेकिंगसाठी गेला आणि मग पाण्यामध्ये बुडाला किंवा अगदी डोंगराच्या कडेला होता, दाट धुकं होतं आणि मग जीवितहानी झाली किंवा ऍक्सिडेंट झाला, अशा दुर्दैवी घटना आपण सातत्यानं ऐकतो. प्रशासन नेहमी सांगतं, आपत्ती व्यवस्थापन विभाग सुद्धा नेहमी सांगतं की तुम्ही कुठेही जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्रेक करत असाल किंवा प्रवास करत असाल तर तुम्ही सतर्कता बाळगायला हवी, काळजी घ्यायला हवी, पण बऱ्याच वेळा हे फॉलो केलं जात नाही असं वाटतं, तर तुमचं यावर काय मत आहे?
4: आम्ही एक याबाबतीत आवर्जून सांगेल, ट्रेकला जाणं म्हणजे एन्जॉय करणं हे बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं, पण एन्जॉय हा लिमिटेड केला पाहिजे. जसं की ट्रेकला जाऊन तिथे जातात त्या निसर्गरम्य वातावरणात बरेच नवीन आता यंग जनरेशन ड्रिंक वगैरे घेतात आणि ते ड्रिंक ॲक्च्युअली टाळलं पाहिजे, कारण त्या वातावरणात ड्रिंक घेतल्याच्या नंतर म्हणजे त्याला कोणतंच भान त्या व्यक्तीला राहत नाही. निसर्गाच्या ज्यावेळेस आपण काय म्हणतो ना, चेष्टेत ज्यावेळेस निसर्ग घेतो ना त्यावेळेस निसर्ग आपल्याला आहे ना त्याला संपवलं, त्या व्यक्तीला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि हे खूप वेळा त्या प्रकारातच जास्त घडतं, कारण ज्यावेळी आपण जातो ना एन्जॉय करायला तर तुम्ही एन्जॉय करायला जा, एन्जॉय करा, पण ज्यावेळी पाणी वगैरे ज्यावेळेस असतं, सपोज आता काळू वॉटरफॉल गेलाय तिथे जर वरच्या साईडला पाऊस झाला ना माळशेज साईडला, तर माळशेज साईडचं पावसाचं जेवढं पाणी आहे ना तो त्या फ्लोला येतं आणि तो फ्लो अचानक वाढलेला असतो, तर तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की तिकडे पाऊस होतोय, इथे फ्लो वाढतोय, ते पाण्याची पातळी वाढते का नाही, कारण कंटिन्यू तिथे थांबून लक्षात पण येत नाही कधी कधी, तर त्याचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे. तर एक कोणाला गाईड, जसं विनीत म्हटलं आता, स्थानिक लोकांना एक गाईड एक सोबत घेऊन चला, त्यांना याचं नॉलेज असतं किंवा सपोज आम्ही असे ट्रेक ऑर्गनाईज करतो या गोष्टीमध्ये.
3: हा म्हणजे जे एक्सपिरियन्स लोक आहेत, म्हणजे बहिरी ऍडव्हेंचर तर आहेच आहे त्याच्यामध्ये, एक्सपिरियन्स आम्ही करतोच आहे, तर तुम्ही असं कोणाला तरी चूज करा की जे त्यांच्या सोबत जाणं प्रेफर करा. की मी मगाशी जसं म्हटलं की काहींचं बजेट कमी असतं, 200-500 रुपयाकडं बघून कुठंतरी अडकवणं, म्हणजे आमच्याबरोबर असे किस्से झालेत आणि आम्हाला असे फीडबॅक पण आहेत, काजवा महोत्सवचे वगैरे फीडबॅक आहेत की आमचे फी त्यांना 150-200 रुपयांनी जास्त वाटत होती त्यावेळेस, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाही आणि दुसऱ्या ट्रीपला आमच्याबरोबर परत दिसले. मग त्यांना जेव्हा विचारलं की अरे तुम्ही तर मागच्या रविवारी गेला होतात, नाही म्हणे आम्ही गेलो पैसे वाचवायला पण आमची गाडीच खराब झाली, आम्हाला बॅकअपच नाही मिळाला, रात्रभर गाडीत झोपावं लागलं, असे बरेचसे किस्से आणि एवढं करून काजवे आम्हाला दिसले नाहीत असं. तर त्यामुळे पण होतं, म्हणजे सगळ्यांना सजेशन राहील तुम्ही कोणत्याही ग्रुप बरोबर जा पण कोणातरी सोबत जा, एकटे फिरू नका.
5: पर्यावरण निसर्ग याच्या खूप जवळ जातो जेव्हा आपण ट्रेकिंगला जात असतो, तेव्हा पर्यावरणाची हानी होऊ नये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये किंवा आपल्याकडून चुकीचं कृत्य पर्यावरणासाठी होऊ नये, तर संवर्धनासाठी काय प्रयत्न करायला हवेत किंवा काय काळजी घ्यायला हवी. बऱ्याच वेळा असं होतं की खूप सुंदर निसर्ग आहे, जसं तुम्ही एका फळाचं उदाहरण दिलं की आपण हात लावायला जातो, कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे किडे असू शकतात, काही कीटक असू शकतात ज्याने तुम्हाला हानी होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा काही चुकीचं कृत्य करायला नाही पाहिजे की ते पर्यावरणाचं नुकसान होईल, त्या तिथल्या गडकिल्ल्यांचं नुकसान होईल. तर याबाबत काय सांगाल?
3: याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो प्लास्टिक. आपण बऱ्याच जणांना सांगत असतो की तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी फूड कॅरी करा आणि पाऊस वगैरे असेल तर ते बट ऑबियस सोपं माध्यम आहे कॅरी करायला. पण सगळ्यांना मी तुमच्या माध्यमातूनही सांगेल, रेडिओ नगरच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही प्लॅस्टिकमध्ये जे घेऊन जाल ना ते खा, परंतु ते प्लॅस्टिक तिथे फेकू नका, ते तुमच्या सोबत परत आणा. आणि अजून एक त्याच्यात सजेशन आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जेव्हा फिरायला जातात तर सीड बॉल म्हणून एक कन्सेप्ट आहे की छोटे छोटे उगवलेले झाडं किंवा तुमच्या घरात तुम्ही जे फळं खातात त्याच्या ज्या बिया असतात, आंब्याच्या कोई असतील, फणसाच्या बिया असतील, त्या हे साधारण ह्या सीझनला येणारे फळं आहेत, तर ह्या वाळवा आणि ह्या जस्ट फेका तुम्ही तिकडे जाऊन, काही फरक नाही पडत. त्या रुजतात, 10 फेकले त्याच्यातले 2 तरी रुजतील, त्याच्यातले झाडं उगवतात. तर ह्या सीड बॉलचा वापर करा, सीड बॉल म्हणून कन्सेप्ट आहे, गुगलवर याची माहिती मिळून जाईल सगळ्यांना.
4: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळी ट्रेक ऑर्गनाइज करतो ना कुठला, आणि ट्रेकचा एक त्या दिवसाकरता एक ग्रुप क्रिएट करतो, तर त्या ग्रुपच्या चेकलिस्टमध्ये आम्ही आवर्जून एक कॅरीबॅग घ्यायला सांगतो, जेणेकरून तिथे जे काही कचरा असेल तो टाकाच, पण तुमच्याकडचा पण कचरा त्या कॅरीबॅगमध्ये टाकन, तो इथे नगरला येऊन त्याची विल्हेवाट लावा, तो तिथे कुठेही फेकू नका. ही चेकलिस्टमध्ये आमची पहिली एक आवर्जून सूचना.
3: आपल्या माध्यमातून मी सगळ्या ग्रुपवाल्यांना सांगेल की हा जो छोटासा इनिशिएटिव्ह आहे ना तो तुम्ही सगळ्यांनी घ्या. आपल्या बरोबर 40 जण असतात, 40 जणांची एक एक पिशवी जरी आपण परत आणू शकलो ना तरी भरपूर झालं. ऍटलिस्ट तिकडची घाण नाही गोळा करता येणार, पण आपण घाण करू नये एवढं जरी भान ठेवलं तरी भरपूर.
5: नक्कीच, या भैरी ऍडव्हेंचर्सच्या माध्यमातून अनेक तुम्ही वेगवेगळे ट्रेक अरेंज केले आहेत, खूप चांगला अनुभव सुद्धा तुमच्या सोबत आहे. एखादा इमोशनल करणारा आठवणीत राहिलेला क्षण कुठला आहे?
3: तसं म्हणता येईल, एकदा सांदन व्हॅलीमध्ये झालेलं, ऍक्च्युली इमोशनल पण होता आणि थोडंसं आम्हाला त्यावेळेस रेस्क्यू पण करावं लागलं, पण सुदैवानं ज्याच्यासाठी केलं तो आम्हाला व्यवस्थित सुस्थितीत परत मिळाला. तर झालेलं असं त्यावेळेस की सांदन व्हॅलीमध्ये ऍक्च्युली आम्ही जूनच्या 1 किंवा 2 तारखेला असू, पावसाचं कुठंच मागमूस नव्हता आणि सगळे सांदन व्हॅली उतरून गेल्यानंतर ऑल ऑफ सडन पाऊस सुरू झाला. आणि त्या सगळ्या गडबडीत आमच्याकडनं एक जण रात्री आम्हाला वरती काउंटमध्ये मिसिंग सापडला. तर मग आता ऍक्च्युली मी तुम्हाला म्हटलं आमची टीम बरोबर असते, आम्ही आणि त्यावेळेस कम्युनिकेशन नव्हतं, आता तिकडे रेंज वगैरे अवेलेबल आहे, त्यावेळेस बिलकुल फोन लागायचे नाही. मग आमच्यातले जे लोक होते जे असतात दरवेळेस रिझर्व फोर्समध्ये, तर ते सगळे आम्ही खाली उतरलो. त्याला ऑलमोस्ट 4-4:30 पर्यंत आम्ही शोधत होतो, 1-2 ठिकाणी आम्हाला अंधारात रॅपलिंग करावं लागलं आणि पाऊस चालू होता वरनं. मग ती सगळ्यात क्रिटिकल सिच्युएशन होती, बट त्याला कोणीतरी गावकरी भेटलेले, त्यांनी त्याला रस्ता दाखवला, तो दुसऱ्या रस्त्याने वरती पोहोचला. पण तो वर पोहोचला हे आम्हाला खाली कम्युनिकेट होत नव्हतं, त्यामुळे त्याला ऑलमोस्ट आम्ही सकाळी दुसरा दिवस उजेड असतोपर्यंत शोधत होतो. बट ठीक आहे, देवाच्या कृपेने तो आम्हाला व्यवस्थित मिळाला.
5: नक्कीच, आज तुम्ही
3: स्नेहाला आठवणीत राहिलेला आहे आमच्या.
5: नक्कीच, आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि रेडिओ हे असं प्रभावी माध्यम आहे की या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत तुम्ही पोहोचताय. कसं वाटतंय?
4: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली आता तुम्ही ही जी मुलाखत घ्यायला इथे बोलवलं याच्यावरून आम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुमच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवता आल्या, ज्या विनीतांनी आम्ही गोष्टी शेअर केलेल्या, आणि ह्या तुम्ही पोहोचवतालच. आणि या माध्यमातून परत एक आणखी एक संदेश देईल की जर कुणी ट्रेकला वगैरे जायचं स्वतःहून डिसाईड केलंय तर तिथली पूर्ण निसर्गाची माहिती घ्या आणि माहिती घेऊनच ट्रेकला जा. नाहीतर मग कोणता तरी ग्रुप ग्रुपशी कनेक्टेड राहा आणि त्या ग्रुपशी कनेक्टेड राहून जा. कारण काय होतं, जसं आता विनीतने जो किस्सा सांगितला ना, याच्यामध्ये खूप आता ठीक आहे आमच्या ग्रुपमधला होता त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्ही त्याला कुठेतरी कव्हर करू शकलो, किंवा नकळत त्यांनी पण ते एखादा गावकरी पाहून रोड शोधला.
3: म्हणजे थोडा तो ट्रेंड होता, त्याला त्याच्यातली थोडी कल्पना होती म्हणून तो करू शकला. एखाद्याचा जर डिमॉरलाइज झाला ना तो अशा सिच्युएशन मध्ये, तो घाबरून जास्त हे होत.
4: तर यामध्ये काय होतं, बऱ्याचदा काय होतं, आता अंधार पण पडलेला असतो आणि करायचं काय, दिशाहीन झालेलं असतं सगळं तिथे गेल्याच्या नंतर, आणि दिशा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कळत नाही आपल्याला जायचं कुठे.
3: मी जसं मागाशी एक मुद्दा बोललो की डोंगराचे काही नियम आहेत, त्या नियमांमध्ये हा एक येतो, तुम्हाला दिशेचं नॉलेज असणं, तुम्ही ऍटलिस्ट आलात कुठनं, निदान तुम्ही ज्या रूटनी आलात त्या रूटनी परत जाणं. कारण बरेच जण मजा करताना, आम्ही चालताना आमची सवय सगळ्यांची नवीन जागी जाताना किंवा दरवेळेस, की आम्ही काही रस्त्याच्या खुणा, झाडांच्या खुणा एक तर त्या लक्षात ठेवतो, किंवा तुमच्याकडे काहीतरी इक्विपमेंट पाहिजे की जे तुम्ही आलेल्या
4: रस्त्यात
3: मार्किंग करत चाललं पाहिजे. हा डोंगरातला सगळ्यात बेसिक नियम आहे. ऍटलिस्ट तुम्ही जिथून आलात तुम्हाला त्या रूटनी परत तरी जाता येईल.
5: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात, या माध्यमातून काय आवाहन कराल?
3: आव्हान मी सगळ्यांना असं करेल की आयुष्य छान आहे, चुकीच्या गोष्टींमध्ये वाया घालवण्यापेक्षा भरपूर फिरा, निसर्गाशी जोडले जा, आपला इतिहास जाणून घ्या. कारण भविष्यात तुम्हाला काय करायचं याची प्रेरणा 100% तुम्हाला तुमची हिस्ट्री इतिहास सांगत असतो, की तुमचे पूर्वज कोण होते, त्यांनी काय केलं आणि त्याच्यातून आज काय झालंय. तर ते आपल्याला कायम जागं ठेवत असतं की मला कुठल्याही चुकीच्या मार्गाला न जाता माझ्या पूर्वीच्या लोकांनी हे केलंय आणि मला तो वारसा आहे, तो वसा आहे, तो मला तसाच्या तसा किंवा इव्हन रॅदर त्याच्यात भर घालून तो कॅरी करायचा आहे.
5: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आणि तुमच्या भैरी ऍडव्हेंचर्सला स्नेहालयाच्या रेडिओ नगर कडून खूप खूप शुभेच्छा.
3: धन्यवाद. स्नेहालय आमच्याकडूनही धन्यवाद.
5: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते भैरी ऍडव्हेंचर्सचे विनीत जाधव आणि सचिन शिरसाट सर. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण उद्या आपण भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता.

हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ॲडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

भक्तीचा गजर, हरिनामाचा निनाद आणि संत विचारांचा अमृत वर्षाव। आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेडिओ नगर घेऊन येत आहे एक विशेष कीर्तनमय कार्यक्रम, संतवाणी भक्तीचा सोहळा। महाराष्ट्राच्या संत परंपरेतील निवडक कीर्तने, अभंग, भारुड आणि भक्तीचा संदेश घेऊन दररोज भेटूयात सकाळी 6 ते 7 या वेळेत। संतांच्या वाणीतील जीवनमूल्य, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल ठेवा ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 13. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र. श्यामची आई, साने गुरुजी. या पुस्तकातील रात्र 13. स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दी, श्यामने आरंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होतं. शेवंती वाङ्निश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधू घरचा एक उपाध्याय व वरा घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी 4-4 आणे दिले तर वधू पक्षही 4-4 आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत, फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंताची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शिंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले, मी माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते 2 आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते. भटजी 12-12 वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वाङ्निश्चयाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळी, तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून किव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू त्या डोंगऱ्याकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची किव आली. जगात दुसऱ्याने आपली किव करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनावर तशी शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोलले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही हो आणले. मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसती, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावी. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीवाती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुले शिकाव्यास ठेवीत. त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकाव्यास राहत असत. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस, रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो, आपण दिनवाणे होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दिनवाणे जगणे हे पापच आहे, ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हुवर साहेबास वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कुणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो, आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशी पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंदा दिनवाना असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे. लाकडे फुडून घ्या, कपडे धुऊन घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोसण्यास देवाचा अपमान आहे, देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहण्यास तो गेला. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे, दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात अलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा, या दुर्गुणांना एतकिंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढीही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा! श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात व ते देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे ऐते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते, बाकीची भिकेस लागतात. माझ्या आईने ना मला स्वाभिमान शिकवला, मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्यांचे घेऊ नकोस व दुसऱ्यास दे हे शिकवले. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील 13वी रात्र संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल पत्ती भागातले व मुलोपडपट्टीकांसाठी हक्काचे संकुल स्नेहालय पुनर्वसन संकुल आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे.

देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी लोकशाहीचा चौथा स्तंभ या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत मोहनीराज लहाडे यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी।
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समोर आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत मोहनीराज लहाडे यांनी गेले 32 वर्ष लोकसत्ता दैनिकात काम करीत आहेत। ते सध्या स्पेशल प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबरही त्यांनी समाचार दैनिकातही 2 वर्ष काम केलेलं आहे। राजकारण, समाजकारण, ऐतिहासिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, गुन्हेगारी विषयक त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यांनी लावलौकिक मिळवलेलं आहे, असे मोहनीराज लहाडे आपल्या समवेत आहेत। सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
3: धन्यवाद अजय।
2: सर, तुमचं पहिल्यांदा बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा श्रोत्यांना।
3: नमस्कार श्रोते हो, मी मोहनीराज लहाडे आपल्याशी संवाद साधतोय। माझं वडिलांच्या नोकरीमुळं माझं बालपण तसं जिल्हाभर गेलं, म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही होतो, म्हणजे माझा जन्मनगरचा, पण शिक्षणानिमित्त मी श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी अशा बऱ्याच ठिकाणी फिरलो, त्यामुळं मला ह्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा, तिथल्या संस्कृतीचा, समाजाचा चांगल्या प्रकारे माहिती झालं। त्याचा उपयोग मला पुढं माझ्या क्षेत्रासाठी निश्चितच झालाय। नंतर BSc केलं न्यू आर्ट्स कॉलेजमध्येच। BSc केल्यानंतर मी 2 वर्ष MIDC मध्ये 2 कंपन्यांमध्ये 1-1 वर्ष शिफ्ट सुपरवायझर म्हणून जॉब केला, पण तिथे ते कंपन्यांमधलं काम म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीचं असतं, 8 तास ड्युटी, तर ते रुटीन, इतकं रुटीन वर्क होतं, ते रुटीन वर्क माझ्या काही पसंतीच नव्हतं।
2: बरोबर,
3: त्याच्यामुळे मी काही वेगळं काय करावं असा विचारत होतो। लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती, म्हणजे आम्ही आमच्याकडे लायब्ररी, मी सत शाळेत कॉलेजमध्ये असताना बरीच वर्ष आम्ही लायब्ररीतून पुस्तकातून वाचायचो, आणि काही वेळेला घरमध्ये SRD मध्ये जर्नलिझम पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू झाला होता। तर आमच्या शेजारी,
2: किती सालची गोष्ट, घटना
3: ही साधारण 91 घटना, कॉलेजचेच इंग्रज नेते सर अभ्यासलाय पत्रकारितेचं, तो घे ऍडमिटला, तुझ्या स्वभावाला असं वेगळ्या देणार आहे, म्हणून मी तिथे प्रवेश घेतला। अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच आम्हाला कॉलेजकडनंच एक प्रोजेक्ट वर्क म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज साठी प्रत्येक विद्यार्थ्यांना 2-2, 3-3, 4-4 ग्रुप करून प्रत्येक वृत्तपत्रामध्ये अनुभव घेण्यासाठी पाठवलं होतं। तर मी आणि आणखीन 2 जण समाचारमध्ये अनुभव घेण्यासाठी आलो। तिथं साधारण 3 महिने आम्ही अनुभव घेतला, म्हणजे कॉलेजचाच प्रोजेक्ट।

0: एक रिपोर्ट म्हणून, तर ते 3 महिन्यानंतर त्यावेळेस समाचारचे संपादक जनुभाऊ काणे होते आणि सतीश काणे सुद्धा होते. सतीश काणेंना आम्ही बॉस म्हणत असो.
1: बरोबर.
0: जनुभाऊ काणेंच्या हाताखाली त्या 3 महिन्यात खूप शिकायला मिळालं, म्हणजे प्रॅक्टिकल वर्क आणि अभ्यासक्रमाचं भाग याच्यामध्ये किती तफावत असते. बातमीची शैली कशी पाहिजे, बातमीचा आशय काय पाहिजे, शब्दरचना कशी केली पाहिजे, शब्द प्रयोग कसे केले पाहिजे, शब्दांचा वापर कसा करावा, कोणता शब्द कुठे कसा वापरावा, याचा अनुभव मला त्यांच्याकडनं मिळाला, माहिती मिळाली. 3 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याकडे,
1: किती 1 वर्षाचा होता का JCPR?
0: JCPR 1 वर्षाचा होता. अनुभवाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी जनुभाऊ काणेंकडे गेलो. तर ते म्हणले, मग काय आता तुझं काय विचार, पुढे काय करणार आहेस तू? तर मी म्हणलं, काही नाही, आता शोध काम कुठेतरी. ते म्हणले, तू कुठे काही शोधू नकोस, तू आमच्याचकडे जॉईन हो, येतोय का आमच्याकडे? मी म्हणलं, येतो. कारण त्यांचं कामाची पद्धत मला तोपर्यंत माहिती झालेली होती आणि जनुभाऊ काणे हे इतकं ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं. म्हणजे मी त्यावेळेस ते किमान 70 वगैरे असतील, तर त्या काळात आणि त्या वयातही ते इतक्या धडपडीने स्वतः बातमीदारी करायचे, म्हणजे ते कधी त्यांनी टेबल न्यूज केली असं कधी झालं नाही. ते स्वतः खूप असे धडपडून फिरून हिंडून फिरून प्रत्यक्ष व्यक्तींच्या भेटी घेऊन माहिती घ्यायची. तर त्यांचं मी त्यांनी विचारल्यावर मग मी हो म्हणालो त्यांना. समाचारमध्ये मी जॉईन झालो. तिथं साधारण मी 2 वर्ष काम केलं. जनुभाऊ काणेंचं म्हणजे आदरणीयच व्यक्तिमत्व होतं ज्याच्या माझ्यासाठी ते, कारण मला त्यांच्या हाताखाली खूप शिकायला मिळालं. बातमी कशी लिहावी, ते काय करायचे, त्यांचं एक रुटीन असं ठरलेलं होतं. घरून निघायचे, चौपाटी कारंजाला उतरायचे, चौपाटी कारंजावरून पायी पायी निघायचे, नवी पेठ, कापड बाजार, आडते बाजार असं फिरून ते परत ऑफिसला यायचे.
1: मारुती जुनी
0: नाही, ती जुनी ते त्यांना ऑफिसला ड्रॉप, म्हणजे त्यांच्या मिसेसला ड्रॉप करायची आणि ते पायी पायी फिरायचे गावात.
1: चितळे रोड,
0: चितळे रोड, नवी पेठ, कापड बाजार, आडते बाजार, असा नगर आपल्या अर्बन बँकेचं रोड असा राऊंड मारत ते ऑफिसला यायचे. म्हणजे ते जेव्हा परत यायचे तेव्हा त्यांच्याकडे 4-5-6 बातम्या जमा झालेल्या असायच्या. मला ते अशी समोर बसवायचे, बैस म्हणायचे आणि डिक्टेट करायचे, एक एक बातमी एक एक बातमी, मग ती ही बातमी कशी आपल्याला मिळाली असं ते वर्णन करायचे, माहिती द्यायची. की मग मला त्याच्यातनं अनुभव मिळायचा की बातमी कशी मिळावी, बातमीदारी कशी करावी, याचा मला तो अनुभव मिळायला लागला.
1: ते कागद असेल त्यांना मिळेल त्याच्यावर लिहायचे ते.
0: हो, त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, आले त्यांचं एक म्हणजे खूप असे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होतं ते. पूर्वी काय व्हायचं, वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये लोक पत्रकं घेऊन यायचे, बातम्या घेऊन यायचे, ते एका साईडनी लिहिलेले असायची बातमी, दुसरी बाजू कोरी असायची. तो आलेला कागद ते वाया जाऊ द्यायची नाही, त्या दुसरी बाजू जी कोरी आहे ती फोल्ड करायची आणि त्या दुसऱ्या बाजूनी हस्ताक्षरांनी त्याच्यावर बातम्या लिहायच्या. आणखीन एक त्यांचं असं वैशिष्ट्य होतं, म्हणजे पत्रकं घेऊन आलेला माणूस तसाच परत पाठवायचा नाही, त्याच्याकडनं दुसरी गप्पा मारून त्याच्याकडनं दुसरी माहिती काढायची, अजून एक काहीतरी. म्हणजे आलेला माणूस परत तसा पाठवायचाच नाही, हे त्यांचं बेसिक. त्याच्यामुळं एखाद्याकडनं गप्पा मारत माहिती कशी मिळवावी हे मला त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं मिळालं.
1: महत्त्वाचं
0: म्हणजे जे बेसिक ज्ञान असतं
1: ते आपल्याला अभ्यासक्रमाशी शिकता येणार नाही.
0: एकदम बरोबर बोललात की अभ्यासक्रम, मी मगाशी म्हटलं की प्रत्यक्ष अभ्यास, अभ्यासक्रम, पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल वर्क, व्यावहारिक ज्ञान, याच्यात जे जमीन आसमानचा फरक तफावत पडत चालली ना, तर ते त्याचे मला ते तिथं कळालं. ही काय म्हणजे प्रत्यक्ष बातमीदारी कशी करावी, म्हणजे माहिती कशी मिळवावी, कसे प्रश्न विचारावेत, कोणते प्रश्न विचारावेत, ही माहिती मला त्यांच्याकडनं मिळाली. असं खूप सांगण्यासारखं आहे त्यांचं.
1: ते आग्रहलेख आहे रेग्युलर लिहायचे.
0: हो, एकदम. म्हणजे नगरमध्ये असं क्वचितच जे सायन दैनिक आहे की जे नियमित रोजच्या रोज आग्रहलेख लिहिणार, जनुभाऊ काणे रोज आग्रहलेख लिहायचे, असं अपवादात्मकच कुठे इतर ठिकाणी सायन दैनिकात असेल. हा त्यांच्याकडनं पण वक्तशीरपणा जे आहे ना, की तेवढ्या वेळात त्यांचा राऊंड पूर्ण झालाच पाहिजे, त्यावेळेत ते तिथं ऑफिसमध्ये आले केलेच पाहिजेत. तेवढ्या वेळात त्या त्यांच्याकडनं ज्या गोळा केलेल्या बातम्या त्या कागदावर उतरवल्या गेल्या पाहिजेत, त्या प्रूफ रिडिंगला दिल्या पाहिजेत. त्यावेळेस प्रूफ रिडिंग म्हणजे हे होतं ना, खेळांचं जुळणी होती ना, तर ते सगळं असं मग आणि ब्लॉक केले का फोटोचे, ते करून घेतले का आणले का, असं सगळं ते त्यांचं लक्ष असायचं.
1: आणि अग्रलेखालाही बसला असाल ना तुम्ही?
0: हो, मला ते माझा तो म्हणजे खूप असं त्यांचं नॉलेज कसं आणि किती आहे सखोल आणि अभ्यासपूर्ण मांडणी कशी आहे हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. मला अनेकदा त्यांनी असं मला सांगितलेलं अग्रलेख लिहायचं बरं का आपल्याला, ते वरच्या मजल्यावर अग्रलेख लिहायला बसायचे,
1: दीडची वेळ असायची.
0: आणि मला म्हणायचे बस समोर आणि मला डिक्टेक करायचे. मग अग्रलेख त्यांचं इतकं असं एक तारी असायचं, एक मुखी म्हणजे कुठे अडखळलेत कुठं काय झालंय किंवा असं व्हायचं नाही, एक संघपणे ते सांगत राहायचे. मलाच म्हणावं लागायचं थांबा भाऊ काका, आम्ही भाऊ काका म्हणायचं त्यांना, भाऊ काका थांबा थोडं हळू मी लिहितोय असं मला सांगावं लागायचं. तेवढ्या पुरते ते थांबायचे नाही, तर ते एकदा ओघ सुरू झाला त्यांचा सांगण्याचा की ते असे एक आपण ज्याला लिहिणं एक टाकी म्हणतो तसं त्यांचं बोलणं एक टाकी, कुठं दुरुस्ती नाही काही नाही असं.
1: आणि त्यांचे ते पानं ठरलेले असायचे, तीन चार पानं ते बरोबर सांगणार, बरोबर तेवढंच अग्रलेख बसला पाहिजे,
0: बरोबर बरोबर एकदम तेवढ्या मापात. मग ते ज्या पानाचे मी मगाशी उल्लेख केला ना की पाठीमागच्या बाजूनी ती लिहायची, तर ती पट्टी किती झाली पाहिजे आणि किती लिहायचं आपल्याला बरोबर तिथं त्यांचा शेवट व्हायचा.
1: बरोबर. सतीश डेरेकर होते ना?
0: हो, सतीश डेरेकर होता त्यावेळेस. आम्ही नंतर एक दोघ जण आले, पण सतीश डेरेकर आणि मी म्हणजे बरीच एकत्र काम केलं. सतीश डेरेकरांकडनंही मला शिकायला मिळालं चांगल्या पद्धतीनं.
1: लोकसत्ता तुम्ही लागला?
0: हा, मग काय झालं की लोकसत्ताची नगर आवृत्ती सुरू झाली. आता माझही इच्छा होती की आणखीन मोठ्या क्षेत्रात काम करावं म्हणून, त्या उद्देशाने लोकसत्ता सुरू झाल्यानंतर 6 महिन्यात मी तिथे जॉईन झालो. 1994 लोकसत्ता सुरू झाला 1 मे 1994 आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी 1995 मी तिथे जॉईन झालो. म्हणजे रीत सर अर्ज केला, माझा त्यावेळेचे संपादक होते अरुण टिकेकर, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा. नाही, पुण्यात झाला, इथं लेखी परीक्षा झाली ती नगरमध्ये. नंतर त्याच्यातनं क्वालिफाय ठरल्यावर मी मला पुण्याला मुलाखतीसाठी बोलवलं. मग तिथे संपादक होते म्हणजे मुंबई सर्व आवृत्त्यांचे जे संपादक होते अरुण टिकेकर, त्यांनी माझी मुलाखत घेऊन माझी निवड झाली आणि मी जॉईन झालो. त्यावेळेस इथे प्रमुख होते महादेव कुलकर्णी म्हणून, नगर आवृत्तीचं काम पाहत होते. त्यांच्याकडनंही मला की तुमचे वेगवेगळे दृष्टिकोन कसे असू शकतात, वेगवेगळ्या शैलीमध्ये कसं लिहिता येत, ते मार्सायचा की कुठली घटी माहिती घेणे. मला असं टेलिफोनिक जर्नलिझम किंवा टेबलवर बसून माहिती घेत, मला असं जाऊन तिकडे जायचं की तो स्वभावही नव्हता आणि मला ती आवडही नव्हती, त्यामुळे मी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊनच माहिती घ्यायचो, त्यामुळे ती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळायची ना. त्यामुळं हे असं अनुभव खूप कसं हे क्षेत्र पत्रकारितेचं क्षेत्र असं आहे की तुम्हाला इतकं प्रचंड वेगवेगळ्या फील्डचं वेगवेगळ्या क्षेत्राचे इतके प्रचंड अनुभव मिळतात त्याच्यात, वेगवेगळी माणसं पाहायला मिळतात, माणसं वाचायला मिळतात, त्यांच्याकडनं माहिती घेता येते. एक काम करण्यासाठी खूप असं विस्तृत क्षेत्र आहे.
1: बरोबर.
0: तुमची जितकी म्हणजे असं कोणतं क्वचितच कुठलं विभाग असेल क्षेत्र असेल की ज्याला इतकी व्यापक क्षेत्राशी संपर्क असू शकतो, म्हणजे क्राईम पासून मिलिटरी पासून कृषी पासून समाजकारण राजकारण सहकार हे असे कारखानदारी MIDC कामगार हे असे इतके प्रचंड विषय हाताळायला मिळतात तुम्हाला. त्यामुळे हे असं खूप असं मन लावून काम करण्यासारखं क्षेत्र आहे
1: आणि मला आवडीचं क्षेत्र मिळालं
0: त्याच्यामुळे त्याच्यात माणूस रमून जातो की बरोबर आहे, स्वाभाविक आहे नाही हे. त्यावेळेस मला म्हणजे लोकसत्तामध्ये आणि समाचारमध्ये सुद्धा म्हणजे असं जिल्ह्यात फिरायला खूप मिळालं कामानिमित्त, दौरे खूप झाले. असं एकदा आम्ही असंच युती सरकारच्या काळात भंडारदरा धरण भरलं होतं, तेव्हा जलपूजनाचा कार्यक्रम होता. त्यावेळेचे मला वाटतं पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवनकर होते, ते तिथे जलपूजनाच्या कार्यक्रमाला येणार होते. मला वाटतं आम्ही नुकताच समाचारला जॉईन झालतो, तर महादेवराव म्हटले जातो.

0: तू, मी म्हटलं जातो, मला हौसच होती फिरायची, वेगवेगळ्या ठिकाणी जायची, त्यामुळे मी उत्साहानं गेलो. तर तिथं जलपूजनचा वगैरे कार्यक्रम झाला. नंतर त्या भंडारदाराच्या जलाशयाच्या पलीकडं रतनगडाच्या पायथ्याशी एक छोट प्राथमिक शाळा भरायची, तर ती पावसाच्या काळात पाण्यातच असायची. तर तिथले काही ग्रामस्थ तिथं त्या मंत्र्यांना भेटायला आले. तर त्यांच्या आग्रहानुसार मंत्री त्या रतनगडाच्या पायथ्याशी पाहणी करायला गेले. मी पण त्यांच्या बरोबर होतो. तर तिथं आम्ही जे पाहिलं ना की ते शाळामध्ये जे 15-20-25 मुलं असतील, पण ते सतत पाण्यात राहून असे कुपोषित झालेले होते, त्यांच्या खरूच झाली होती सर्वांगाला. म्हणजे खरंच एकदम अशी दुर्दैवी परिस्थिती होती. आणि ती शाळा सुद्धा त्या मंदिरात भरायची. तर ते सगळं चित्र मी मांडलं नगरला जेव्हा परत आलो. मी मूळ बातमी दिली जलपूजनाच्या कार्यक्रमाची, पण नंतर ही तिथल्या प्राथमिक शाळेची अवस्था मी तिथं मांडली, वास्तव मांडलं. काय परिस्थिती आहे ती, कशा परिस्थितीत मुलं शिकतात, तिथं तो शिक्षक सुद्धा कशा परिस्थितीत शिकवतो वगैरे, हे सगळं चित्र मांडलं. आणि मग त्यानंतर त्यावेळेचे सीओ शिक्षणाधिकारी यांनी तिथं भेटी घेतल्या आणि मग तिथली परिस्थिती बदलली. त्या बदललेल्या परिस्थितीची सुद्धा मी बातमी दिली.
1: अरे बापरे, वा वा वा, म्हणजे एक छान तुमच्या हातून काम झालं. म्हणजे पहिल्यांदाच असा लोकसत्तेत असताना अनुभव आला. आणि म्हणजे जिथं जाऊन नुसतंच कार्यक्रमाला न जाता तिथल्या आजूबाजूचं काय घडतंय त्याचं पण तुम्ही पाहणी केली.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यातून ते बातमी तयार झाली.
0: चांगलं, त्या प्रश्न मार्गी लागला याचं मला समाधान.
1: आणि त्या मुलांचं एक म्हणजे ते मुलं किती दारुण अवस्थेत होते, तिची वास्तव चित्र मांडलं तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं काय?
0: हे काय, मला लोकसत्तामध्ये महादेव कुलकर्णी यांच्यामुळं लिहिण्याची खूप संधी मिळाली. माझ्याकडे सुरुवातीला क्राईम बीट होत. ते मला म्हणायचे तुझा स्वभाव आहे, तू स्पॉटवर जाऊन माहिती आणतो, त्याच्यामुळे ते क्राईम साठी आवश्यक आहे, त्याच्यामुळे तू क्राईम बीट पहा म्हणून असं. मग त्यांनी माझ्याकडे ती गुन्हेगारी बातमीदारीची जबाबदारी सोपवली. त्याचे खूप असे
1: विलक्षण
0: चॅलेंजिंग गुन्हेगारी. म्हणजे त्यावेळेस काय व्हायचं की घरातनं बाहेर पडलो, त्यावेळेस एकच कोतवाली पोलीस स्टेशन होतं, नंतर डिवायडेशन होऊन तोफखाना झालं. मग आम्ही कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका, असं मी सायकल होती माझ्याकडे त्यावेळेस.
1: सायकल
0: म्हणजे सुरुवातीचे समाजाला नुकतंच जॉईन झालो त्यावेळेस काही काळ मी सायकल वापरली. नंतर माझ्याकडे ती जुनी TFR लुना होती, सिंगल सीटची, त्याच्यावर फिरायचो मी. आणि मग असं सगळा पोलीस स्टेशनचा राऊंड करत SP ऑफिसला जायचो. SP ऑफिसहून कंट्रोलहून माहिती घ्यायचो. नंतर तिथं अशा वेगवेगळ्या सगळ्या काल रात्री काय घडामोडी घडल्या, आदल्या दिवशी कुठले गुन्हे दाखल झालेले जिल्ह्याभरात, त्याचे प्रेस नोट ठेवलेले असायचे, ते प्रेस नोट घ्यायचो, त्याचे प्रेस नोट वाचायचो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणाला भेटून आणखीन माहिती घ्यायची का सविस्तर, परत त्या प्रेस नोटमध्ये कुठली बातमी आली नाही पण आपल्याला बातमी वेगळी कुठली कळाली, मग त्याची माहिती घेणं, हे असं सगळं राऊंड मारत मग मी ऑफिसला जायचो.
1: म्हणजे अशा सर्वांची गुन्हेगारीची म्हणजे तसे कठीण असतं.
0: कठीण म्हणजे
1: आणि प्रत्यक्ष
0: काय, त्याच्यासाठी तुम्हाला नेटवर्क खूप आवश्यक असतं. एखादी घटना घडली तर तुम्हाला ती तातडीनं तेवढंच कळणं आवश्यक असतं, त्याशिवाय तुम्ही स्पॉटला जाऊ शकत नाही. स्पॉटला गेल्याशिवाय तुम्हाला अचूक माहिती पण मिळत नाही.
1: मोबाईलचं एवढं प्रस्त
0: नव्हतं. मोबाईल नव्हतेच
1: नव्हतेच
0: लँडलाईनच फक्त. एकदा असंच मी समाचारचा अनुभव सांगतो की समाचार मध्ये असताना एका कार्यक्रमानिमित्त मी वाड्या पार्क मधला कुठला तरी खेळाचा कार्यक्रम होता आणि तिथं कार्यक्रमात बोलत असतानाच तिथं त्यावेळेसचे ते एक मुख्याधिकारी होतं, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी तिथं आम्ही करवाढ लागू करत आहोत असं त्यांनी तिथं उल्लेख केला फक्त भाषणामध्ये.
1: नगरपालिकेच्या
0: मुख्याधिकारी होते. मला माझ्या अंदाज सुभाष धाराशिवकर होते का त्यावेळेस, त्यावेळेस मुख्याधिकारी असतील. तर त्यांनी असं नुसतं उल्लेख केला होता की आम्ही करवाढ करणार आहोत त्यावेळेस. माझ्या डोक्यात क्लिक झालं ते, अरे यंदा बजेट करवाढीचं असणार आहे. मी तिथं ते इतरही पदाधिकारी नगरपालिकेचे उपस्थित होते, मी त्यांना भेटलो पण कुणी काही माहिती द्यायला तयार नव्हतं. मी त्या सीओंना भेटलो पण ते सुद्धा काही बोलायचं धाडस करत नव्हते त्यावेळेस. मी ते पुढं ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातल्या कार्यक्रमाला गेलो, मी त्यांच्या पाठीमाग सायकलवर त्यांच्या पाठीमाग गेलो, मी त्यांचा पिच्छा पुरवला की करवाड करणार म्हणजे काय करणार आहे, किती करणार आहे. ते मला तिथं काही ते सभागृहाच्या बाहेर डिक्लेअर करणं तसं योग्य नसतं ना, हा बजेटच्या अगोदर, पण ते योग्य नसतं म्हणून ते मला माहिती देत नव्हते. पर तिथून ते ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातून पुढे ते आणखीन एका ठिकाणी गेले, तिथेही मी त्यांच्या पाठीमाग सायकलवर गेलो आणि चिकाटीनं त्यांची माझी चिकाटी पाहून त्यांनी शेवटी मला म्हणले, माझं नावाचा उल्लेख करू नको पण अशा अशा पद्धतीने आम्ही करवाड करणार आहे. आणि मग आता मर ही एकदम त्यावेळेस वेळ होत आली होती,
1: दोन
0: पर्यंत चालायचं ते आणि त्याच्यात बातमी देणं आवश्यक असायचं तर ते दुसऱ्या दिवशी येईल,
1: प्रसिद्ध
0: होईल. मग आता मी सायकलवर परत ऑफिसला जाऊन कार्यालयात जाऊन लिहून बातमी देणं म्हणजे ही वेळ घालवलं होतं. मग मी तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात आलो, ते जुन्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात होत. तिथं आमच्या कॉलनीमध्ये एक डेप्युटी कलेक्टर राहत होते, तर त्यांच्या कार्यालयात गेलो, मी त्यांना भेटलो की मला एक फोन करायचा आहे, मी करू शकतो का फोन, माझी विनंती आहे तुम्हाला की. मग मी तिथून समाचार मध्ये फोन केला, सतीश डेरेकर होते त्यावेळेस, त्यांना फोनवर माहिती दिली ही की अशाशी माहिती समजली आणि अशाशी मला यांनी ही माहिती दिलेली. फक्त त्यांनी सांगितलं की माझं नाव टाकू नकोस. ठीक आहे म्हणजे चांगली बातमी. मग त्या दिवशी हेडलाईनच होती की यंदाचं अंदाजपत्रक नगरपालिकेचं अंदाजपत्रक करवाढीचं असणार आहे आणि कोणती कोणती किती किती करवाढ होणार हे ते समाचारने बजेट प्रसिद्ध व्हायच्या आधीच डिक्लेअर केलं. अशा गमती जमती खूप असतात, गमती जमती आणि असं एखाद्या बातमीचा मागोवा घेण्यात खूप असं एक जिद्द असती, पाठपुरावा करण्यात एक जिद्द असती.
1: चांगला अनुभव असा नाही का,
0: असंच एक म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आहे की लोकसत्ता मधला आहे तो. सुरुवातीच्या काळात म्हणजे पहा अजित पवार ऊर्जा मंत्री होते आणि ते पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते. तिथं ते जो खडकवाडी वगैरे आदिवासी भाग आहे पारनेर तालुक्यातला, तिथं ते त्यांच्या हस्ते त्या बंदिस्त पाईप योजनेचं पाणी पुरवठा योजनेचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होतं. तर ते त्या दौऱ्यातही मी तिथं गेलो होतो. तर त्या मंत्री येण्यास बराच वेळ लागला म्हणून आम्ही तिथंच फिरत बसलो. तेवढ्यात मला एक तिथनं लांबून एका म्हशीवर एक जण बसून येताना दिसला. तर मी म्हणलं काय उत्सुकतेने पाहायला गेलो, तो बऱ्याच अंतरावर होता. मी जवळजवळ 1.5 किलोमीटर चालत गेलो कारण मंत्री येण्याला वेळ होता तोपर्यंत. तर पाहिलं तर तो रेडा होता आणि त्याला दोन्ही बाजूनी पखाली जोडलेल्या होत्या. पखालीनी त्या भागात टँकर पोहोचत नव्हते, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते पण त्या भागात टँकर गेलेले नव्हते. लोक तिथून त्या पखालीचं पाणी विकत घ्यायचे, म्हणजे पखाल मला हे आता शहरी लोकांना कदाचित माहिती नसणार की पखाल काय असते आणि तिचा उपयोग काय करतात, तिचे वापर कसा करतात. त्या रेड्याच्या दोन्ही बाजूला पखाली जोडलेल्या असतात. पखाली म्हणजे एक चांबड्याच्या पिशव्या असतात भल्या मोठ्या, प्रचंड मोठ्या आकाराच्या, की 250 लिटर पाणी बसेल एवढ्या क्षमतेच्या त्या असतात आणि त्याच्या मार्फत तो गावगाव पाणी विकायचा, वाटप करायचा. तर ही काय भानगड आहे म्हणून मी ती माहिती घेतली, तिथल्या 1-2 जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही खूप मागणी केली, पाठपुरावा केला पण आम्हाला टँकर काही येत नाही, त्यामुळे आम्हाला ह्या पखाली मार्फत पाणी घ्यावं लागतं, त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि फार थोडं पाणी मिळतं ते. मग तो मी तिथं ते माझ्या बरोबर एक फोटोग्राफर होता, त्याला फोटो घ्यायला सांगितला मी तो पखालीचा पाणी वाटप करतानाचा. आणि मग मी ते टँकर न मिळाल्यामुळं पखालीच्या माध्यमातून कसं पाणी मिळवावं लागतं, पाणी कसं विकत घ्यावं लागतं आणि तो सगळा एरिया कसा आदिवासी क्षेत्र आहे आणि लांब लांब वस्त्या आहेत, लोकांना कशी पायपीट करावी लागते वगैरे असं चित्र मांडलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की लगेच तो टँकर मंजूर झाला.
1: अरे वा, म्हणजे एक फार मोठं काम तुमच्या हातून झालं.
0: फार मोठं नाही असं, पण आपल्याला की लोकांचा प्रश्न असतो तो
1: त्यांच्याचं ना,
0: बरोबर आहे ना,
1: प्रॉपर लोक.
0: पण हे असं मूळ बातमीदाराचं हे काम आहे की हे असे प्रश्न शोधणं आणि ते मांडणं आणि त्याला वाचा फोडणं, लोकांना मदत मिळून देणं हे पत्रकारितेचं काम
1: तुम्ही ते जबाबदारी ते करत
0: आहात. म्हणजे कसं हे टिपता आलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात नुसतं रिकाम्या, आपण जसं म्हणतो रिकाम्या हाताने जाणं.

0: रिकाम्या हाताने जाणं नाही तर रिकाम्या डोक्याने न जाणं, की तिथं गेल्यावर आपल्याला काहीतरी बातमी मिळालीच पाहिजे. हे जर तुम्ही उद्दिष्ट ठेवलं ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बातमीदारी पत्रकारिता करता येते. असे बरेच अनुभव आहेत, म्हणजे याचा आहे, लष्कराच्या कार्यक्रमांचे आहेत, लष्कराच्या इव्हेंटचे आहेत. ते लष्करानं इथे नवीन हे सुरू केले, ते उपक्रम, ह्या नवीन उपक्रमाची सुद्धा मी खूप वेळोवेळी नवीन पहिल्यांदा प्रथम माहिती दिली. म्हणजे पॅराग्लायडिंग सेंटर सुरू केलं होतं लष्करानं, MIRC नं, ECC&S नी जेव्हा पहिल्यांदा जनरल वैद्य यांचं म्युझियम सुरू केलं, त्यांचं गणवेश वगैरे जे दैनंदिन वापराच्या गोष्टी आहेत त्याचं म्युझियम सुरू केलं, तर त्याची बातम्या दिल्या आम्ही. खूप असे असं खूप अनुभव मिळाले आम्हाला,
1: म्हणजे वेगवेगळे विषय
0: खूप हाताळता आले. ह्याच संपर्कातनं मिलिटरी इंटेलिजन्सच्या एका 4-5 अधिकाऱ्यांची माझी चांगली ओळख झाली. त्यांनी मला ते काही जण इथं काश्मीर मधले युवक शस्त्र घेऊन, म्हणजे ते रखवालदार म्हणून तिथं बेरोजगारी आहे म्हणून ते इथं आलते, पण इथं येताना त्यांनी शस्त्र बंदूक परवाना असेल तर तुम्हाला जास्त पगार मिळतो रखवालदारांना. शस्त्रधारी आणि विना शस्त्रधारी असे दोन प्रकार असतात. जे शस्त्रधारी असतात त्यांना जास्त पगार मिळतो, जास्त पगार मिळावं म्हणून ते बनावट शस्त्र परवाने सादर करतात. त्यांच्याकडे बंदुका असतात, म्हणजे 12 बोर वगैरे ज्या रखवालीसाठी लागतात अशा बंदुका असतात. तर ते अशा बंदुका, तर त्या मिलिटरी इंटेलिजन्सनी ती बातमी माहिती पोलिसांना देऊन ती कारवाई करून घेतली. पण त्या मिलिटरी जेव्हा ती गोष्ट घडली तेव्हा त्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या माणसाचा पहिल्यांदा मला फोन आला, अशी अशी कारवाई केली मला आम्ही, तर तुम्हाला बातमी द्यायची हो म्हणे, द्या म्हणलं, या भेटा म्हणे. मी भेटलो त्यांना, त्यांनी इतकी माहिती दिली मला ते कशा पद्धतीनं चालतं, हे काय होतं, हे रोजगारीचा प्रश्न कसा आहे त्यातला, त्यातनं ते शस्त्र परवाना कसा घेतात, पण प्रत्यक्षात तो बनावट असतो, असे बरेच त्यातले धागे दोरे त्यांनी सांगितले मला.
1: म्हणजे स्वतःहून तुमचा अप्रोच एवढा राहायचा की ते स्वतःहूनही ते बातमी मागची बातमी द्यायची.
0: हो, ह्याच्यासाठी लोकांबद्दल तुमचा संपर्क असेल ना, तर म्हणजे तुमचा जर लोकांशी अप्रोच व्यवस्थित असेल तर लोक तुम्हाला स्वतःहून माहिती द्यायला
1: असल्याबद्दल
0: तरच तुम्हाला काम करणं शक्य होतं. असाच एक अनुभव होता, आता मी ते कलेक्टर ऑफिसला एक सिनियर अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांच्या मिसेस इनकमला होत्या, तर त्यांच्याशी माझा चांगला परिचय होता. माझं म्हणजे खूप माहिती द्यायची ते, मी पण खूप उत्साहानं त्यांच्याकडनं माहिती घ्यायचो. तर त्यांच्याकडे एकदम एक पुण्याला कॉन्टॅक्ट, आमच्या PRO ऑफिसला माहिती मिळत नाही. ते म्हणले तुला जेवढी माहिती मिळते तेवढी तू मिळव, बाकीची नाही मिळाली तर तू मला सांग, माझ्याकडे ये, मी तुला काही मदत करेल. तर ते मी काही माझे सोर्स वापरून लोकांना भेटून मी माहिती मिळवायचा प्रयत्न केला, पण मला काही पुरेशी माहिती मिळाली नाहीती. आणि मग मी त्यांच्याकडे गेलो दुपारी 4-4:30 सुमाराला, आणि मग मला त्यांनी सांगितलं की इथं इथं ह्या या ठिकाणी 3 ठिकाणी ह्या या व्यक्तींवर ह्या रेड पडलेले आहेत, त्यांच्याकडनं एवढं गबाड मिळालेलं आहे आणि त्यांच्यावर अशी अशी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, अशी सगळी त्यांनी माहिती दिली मला. ती मला ती म्हणजे इतकं मी फिरलो, पण त्यांनी शेवटच्या क्षणी मला सगळी विस्तृत माहिती दिली त्याची. त्यांच्या मिसेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला होत्या, त्यामुळे त्यांना ते कळलं होतं, त्यांना माहिती होती त्याची. नावं देता दिली नव्हती नावं, पण ते कोण आहेत व्यक्ती हे साधारण अंदाजाने लोक ओळखतात त्या वर्णनावर, एरियावरून, त्या व्यक्तीच्या वर्णनावरून, असं आणि लोकांना अंदाज येतोच. ते अशा पद्धतीनं ती बातमी दिलेली होती, त्याच्यामुळे त्यांना लोकांना अंदाज आला की ही व्यक्ती कोण असू शकते.
1: क्या बात आहे, म्हणजे एक फार मोठी वेगळी बातमी त्यावेळेस झाली ती.
0: तसंच असं कोठेवाडीचाही असा विलक्षण अनुभव होता, म्हणजे कोठेवाडीची घटना, ज्यावेळेस दरोड्याची घटना घडली तेव्हानंतर नगरहून रोज महिना 1.5 महिना रोज कोठेवाडीला जात होतो मी.
1: अरे बापरे,
0: म्हणजे रोज सकाळी जायचं, तिथं काय इन्व्हेस्टिगेशन चाललंय, तिथे काय वातावरण आहे, कारण इतके दौरे घडत होते त्यावेळेस, इतके व्हिजिटर येत होते, वेगवेगळे VIP व्यक्ती येत होत्या, मंत्री येत होते खूप, त्यामुळे रोज जावं लागायचं तिथं, रोज काही घडामोडी घडायच्या त्या घडा, म्हणजे रोज सकाळी जायचो आणि संध्याकाळी बातमी घेऊन परत यायचो मी. असं रोज जात होतो, जवळजवळ 1.5 महिना जात होतो मी तिथं.
1: आणि वेगवेगळ्या दौऱ्यांचे त्याचं पत्रकारिता केली.

0: कोर्टात बीट असं आपलं इथे गावात होत, गावामध्ये सकाळी 4:30-5 तिथं व्हिजिट व्हायची, दिवसभर काय निकाल, कोणी पोलीस आरोपींना घेऊन आलेले असतील, पोलीस पीसी एमसी पीसीआर साठी एमसीआर साठी घेऊन आलेले, माहिती कलेक्ट संध्याकाळी आम्हाला मिळायची, भेटीगाठी व्हायच्या खूप तिथं. म्हणजे कसं होतं ती, म्हणजे दोन आयडेंटिफिकेशन होते तिथे, दोन चिंचेचे झाड होते, त्या चिंचेचे झाडाखाली उभं राहिलं की सगळ्यांच्या गाठी भेटी व्हायच्या आणि दिवसभर काय घडामोडी घडल्या कोर्टात त्या सगळ्याची माहिती मिळायची.
1: बरोबर, पोलीस आणि वकील
0: सगळे
1: आरोपी पण माहिती व्हायचे सगळे.
0: मला म्हणजे तिथं पहिल्यांदा कळालं, म्हणजे मी जेव्हा पत्रकारितेत येऊन धडपडत होतो माहिती कशी मिळवावी वगैरे याचे अनुभव घेत होतो, तर ते क्राईमच्या माहिती मिळवायला थोडं अवघड जायचं, की अनेकदा एखादं जर मोठी कारवाई असेल, गोपनीय कारवाई असेल, तर पोलीस अधिकारी पटकन माहिती द्यायची नाही, ती इतर मार्गाने मिळवावी लागायची, वेगवेगळ्या कृत्या करून मिळवावी लागायची. मग तेव्हा मला कोर्टात जाण्याचं महत्व कळालं की पोलिसांनी काही जरी कारवाई केली तरी त्याचा पहिला रिपोर्ट कोर्टापुढे येतो, की 24 तासात त्याचा FIR कोर्टापुढे सादर करावा लागतो. म्हणजे जरी यांनी पोलिसांनी माहिती दिली नाही तरी आपल्याला पहिलं माहिती मिळण्याचं ठिकाण जरी टाळाटाळ केली पोलिसांनी तरी कोर्टातून आपल्याला माहिती मिळू शकते. त्यांच्याकडे एक FIR ची प्रत असते, ही पहिली माहिती मला कोर्टाच्या तिथं जाण्यातून कळाली, ती वाचायची आणि त्याच्यावरून बातमी द्यायची, असं ते मला एक तो नवीन मार्ग त्यावेळेस गवसला सापडला.
1: म्हणजे एक वेगळा म्हणजे क्लिअरिटी येते,
0: आणखीन क्लिअरिटी, फर्स्ट हँड रिपोर्ट तिथं वाचायला मिळायचा ना.
1: अजून कुठलं
0: असंही असंच कोठेवाडीचंही आम्ही दैनंदिन हे वार्तांकन केलेलं, रोज कोर्टात जायचो. उज्ज्वल निकम सरकारी वकील होते त्यावेळेस, तर ते आणि आता त्यांचाही त्या निमित्तानं चांगला परिचय झाला. रोज कोर्टात जायचं, तारखे लक्षात ठेवायची, तारीख आता पुढची सुनावणी केव्हा आहे, मग ते तिथं जायचं, दिवसभर कोर्टात बसायचं, मुद्दे घ्यायचे, काय प्रश्न विचारले जातात, काय उत्तर दिले जातात, त्याचं रोजच्या रोज बातमी करायचो आम्ही. अशा आणि असंच येत्यात, म्हणजे विहारडीचं हेरगिरीचं प्रकरण घडलं होतं, त्यावेळेसही मला पोलीस हे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार झालेली होती कारवाई, ती पोलीस जास्त काही माहिती द्यायची नाही, फार मोजकीच माहिती, थोडक्यात माहिती द्यायची. मग आणखीन माहिती मिळवण्यासाठी काय करायचं, तर मग हे मला ते तिथं पहिल्यांदा समजलं, वकिलांकडनं कशी माहिती मिळू शकते, की आरोपींच्या वकिलांना भेटायचं, फिर्यादीच्या वकिलांना भेटायचं, सरकारी वकिलांना भेटायचं, त्या पोलिसांनी जरी माहिती दिली नाही तरी हे सुद्धा अधिकृत मार्गच आहेत मिळवण्याचे, त्यांच्याकडनं मिळवलेली माहिती सुद्धा अधिकृतच असते, त्यामुळे त्यांच्याकडनं मी माहिती घ्यायला लागलो, पोलिसांनी जरी नाही दिली तरी.
1: आणि वकील मंडळी
0: देतात ते माहिती, कारण त्यांना एकदा जर विश्वास वाटला ना की हा व्यवस्थित बातमीदारी करतोय, तर ते सुद्धा उत्साहानं माहिती देतात.
1: क्या बात आहे, म्हणजे एक वेगळं हे झालं
0: अशी वेगवेगळी बातमी टॅक्टिस म्हणण्यापेक्षा माहिती मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात, ते मार्ग असे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात, त्याचा वापर करावा लागतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर माहिती दिली नाही तर ठीक आहे, पण माहिती मिळवणं हे माझं काम आहे आणि मिळालेली माहितीवरून बातमी तयार करणं हे माझं काम आहे, त्यामुळे वेगळे मार्ग शोधून बातमीदारी करणं
1: द्यायला तयार होत, म्हणजे असं एक गोष्ट
0: हो आहेच आहे ना. म्हणजे
1: बरोबर आहे. अजून कुठला अनुभव, आता तुमचं लोकसत्तेचं गणेश लेखावे स्पर्धा वेगवेगळे इव्हेंट नगरमध्ये राबवले,
0: लोकसत्तानी सुरुवातीच्या काळात खूप म्हणजे असे सामाजिक उपक्रम खूप राबवले. नगरमध्ये प्रथमच एखाद्या वृत्तपत्रावर गणेश देखावे स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम लोकसत्ताने पहिल्यांदा सुरू केला. बरीच वर्ष चालला तो, की त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांचं समिती नेमायचो, त्या समिती मार्फत आम्ही पाहणी करायचो सगळ्या गणेश देखाव्यातल्या. आणि त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे लोकसत्ताची एक त्या स्पर्धेला आठ होती की ते गणेश मंडळ ट्रस्ट असावं, नोंदणीकृत असावी. तर त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेस म्हणजे सर्वसाधारणपणे गणेश मंडळ कधी नोंदणीकृत नसायचीच त्यावेळेस, म्हणजे ही साधारण 95 नंतरची गोष्ट आहे ही. तर त्या पण त्या लोकसत्तेच्या अटीमुळे नोंदणीकृत हे ट्रस्ट जे तरुण मंडळ आहे हे नोंदणीकृत झाली, त्याशिवाय त्या स्पर्धेत भागच घेता येत नव्हता, बेसिक आटती होती, त्याच्यामुळे ट्रस्ट द्वारे त्यांची नोंदणी झाली आणि मग ते स्पर्धेत उतरायला लागले. ते अशी ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची समिती स्थापन

0: करायचो मान्यवरांची, तज्ञांची, जे जाणकार आहेत, चित्रकला क्षेत्र असेल किंवा सामाजिक उपक्रम राबवणार असेल, एखादा अधिकारी असेल, एखादा देखावे करणारा असेल, ह्या बऱ्याच जणांची, सात आठ जणांची समिती नेमायचो आम्ही. त्या समिती पाहणी करायची, गुणांकन करायची आणि त्याद्वारे निकाल जाहीर करायचो. आणि एक वैशिष्ट्य असं होतं की म्हणजे गणेश विसर्जन होण्यापूर्वी त्याचा निकाल जाहीर करायचो, नाहीतर ते काय होते, नगरची एक परंपरा होती, शेवटचे दोन तीन दिवसच देखावे दाखवायचे ते. पण लोकसत्ता हे विसर्जनापूर्वी निकाल जाहीर करतो हे लक्षात घेऊन मग देखावे आधी चार चार पाच पाच सहा सहा दिवस आधीच तयार करायला लागले, नाही तर शेवटचे दोन दिवसच नगरचे देखावे सादर व्हायचे.
1: बरोबर,
0: प्रोत्साहन मिळालं आणि लोकांना आधी देखावे जास्त दिवस पाहण्यासाठी उपलब्ध झाले, त्यामुळं आणि लोक असे हे करायचे, अरे लोकसत्तानी लोकसत्ताच्या स्पर्धेमध्ये कोणाचा पहिला क्रमांक आला हे आवर्जून पाहिलं, त्यानुसार पाहायला जायचे आणि ते मंडळ सुद्धा तिथं असं जाहिरात करून लावायचं, फलक लावायचं की यंदाच्या स्पर्धेत आमचा पहिला क्रमांक आलेला आहे असं ते जाहीर करायचे तिथे. आणि बक्षीस वितरण घ्यायला सुद्धा सगळं तरुण मंडळ उत्साहानं यायचे, ढोल ताशी वाजवत यायचे, सेलिब्रिटी बोलवायचो असे. आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार नगरला आलेले की खूप म्हणजे, आणि ते बक्षीस वितरण इतक्या उत्साही वातावरण व्हायचं ना की असे मिरवणूक, तरुण मंडळ मिरवणुका काढून ते बक्षीस घ्यायला यायचे आणि घेऊन जायचे, जातानाही मिरवणूक काढून घेऊन जायचे.
1: आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणजे तुमच्या बातमीचे सोर्स तयार झाले
0: असं होतोच, असा उपयोग कसा संपर्क वाढतो, त्यांनी तुमचे ओळखी होतात, त्यातनं काही घनिष्ठ मित्र होतात, मग काय एखाद्या ठिकाणी गेलं तर लोक भेटतात, बोलतात, अरे आला हाडे आपण भेटलो होतो वगैरे हे असं बोलतात, माहिती देतात उत्साहानं.
1: बातमीचा एक अंग तयार,
0: अंग तयार आपोआप, हे कसं की नैसर्गिकरित्या घडणारी ही प्रक्रिया आहे, म्हणजे त्याच्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात असं नाही. फक्त तुम्ही समाजात व्यवस्थित वावरलात, तुमची विश्वासार्हता जपली तर तुम्हाला लोकांकडनं व्यवस्थित प्रतिसाद मिळतो.
1: आणि विश्वासार्हता हीच महत्वाचं एक अंग आहे.
0: बरोबर, एकदम
1: बरं. आता अजून काय सांगू इच्छिता, कुठला अजून राजकीय काय तुमचं आता घडामोडी ज्या आहेत राजकारणातल्या, तुम्ही ज्या,
0: आणखीन एक मला म्हणजे सांगावं असं वाटतं की लोकसत्तामध्ये म्हणजे असताना पूर्वी मला, मी एकाच वेळेला आठवड्यातून तीन कॉलम चालवायचो.
1: अरे बरं,

0: काही काही घडामोडी चालू आहेत ते मांडायचो, असे एका आठवड्यात तीन कॉलम चालवायचो.
1: किती वर्ष चाललंय
0: हे? जवळजवळ पाच सहा वर्ष हे चालवलं.
1: त्यामुळे
0: असं दुर्मिळच उदाहरण असेल की एका वेळेला तीन तीन कॉलम चालू आहेत
1: आणि लक्षपूर्वक काम करावं लागेल, कारण लिहायचं म्हणल्यावर तुम्हाला वेगवेगळी माहिती उपलब्ध होणे
0: म्हणजे कॉलम सदर चालवणं हे तसं वैशिष्ट्यपूर्णच काम आहे, कारण त्या क्षेत्राची बारीक सारीक माहिती मिळवणं, तो विषय फुलवणं, त्याच्यासाठी वेगवेगळे उदाहरण देणं, हे सगळं त्याच्यासाठी करावं लागायचं. त्यामुळे त्या क्षेत्रातली खूप माहिती मिळवावी लागायची, बारीक सारीक अपडेट राहावं लागायचं, हे सगळ्यात महत्वाचं.
1: त्याच वेगळा अनुभव तुम्हाला त्याच्या
0: खूप म्हणजे सतत कार्यरत राहावं लागायचं की म्हणजे नवीन विषय काय शोधायचे न, आणि प्रत्येक वेळेस नवीन विषय देणं हे महत्वाचं असतं, तरच ते लोकांना भावतं, वाचलं जातं. आणि जर तुम्ही हे केलं तरच लोक तुम्हाला प्रतिसाद देतात, तुमचं वाचतात, तुम्ही काय लिहिलंय ते. हे जे तीन कॉलम एक ह्याच्यातला अनुभव असं सांगतो, म्हणजे जे गुन्हेगारी क्राईम डायरी म्हणून सदर चालवायचो तर त्याचा एक अनुभव होतो. विश्वास नांगरे इथे SP होते, तर इथे गुलमोर रोड रस्त्यावर चेन स्नॅचिंगचा प्रकार झाला. तर ते काही लोकांनी धडपडत म्हणजे ते घटना घडल्यानंतर दोघं तरुणांनी पाठलाग करून त्या चोरट्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर पोलिसांनी कसं आहे, स्वाभाविक आहे ना की एखाद्या घटना घडते गुन्ह्याची आणि ते दोन तरुण सतर्कता दाखवून पाठलाग करून ते चेन स्नॅचिंगचं म्हणजे जे मंगळसूत्र हिसकावलं गेलं होतं त्या महिलेला परत देतात, ही खरं तर गौरवाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. पण पोलिसांनी काय केलं, ठीक आहे, ते त्या महिलेला ती मंगळसूत्र परत मिळालं आणि त्या मुलांना तसंच जाऊ दिलं परत. मी तो क्राईम डायरीमध्ये विषय मांडला की याच्या बाबत त्या मुलांचं कौतुक होणं कसं अपेक्षित आहे, पोलिसांनी कौतुक करणं अपेक्षित आहे ना की त्यांनी पाठलाग करून पकडलं, मदत केली, त्या महिलेचं मंगळसूत्र परत मिळवून दिलं. तर हे मी हा विषय मांडला की हे साधं म्हणजे तुम्ही गुलाब पुष्प देऊ नका, आपण कौतुकाचे दोन शब्द त्या मुलांच्या पाठीवर थाप मारा ना. जेव्हा हा प्रश्न मांडला मी त्यावेळेस ते विश्वास नांगरे पाटील SP होते, त्यांनी दखल घेऊन त्या मुलांना त्या दोन तरुणांना आपल्या कार्यालयात बोलवलं, त्यांचा सत्कार केला.
1: म्हणजे ज्यांनी खरं काम केलं होतं त्यांचा सन्मान होणं,
0: सन्मान होणं आवश्यकच आहे ना, की त्यांनी धाडस दाखवलं, पाठलाग केला, त्या चोरट्यांना पकडलं, त्या महिलेचं मंगळसूत्र परत मिळवून दिलं.
1: म्हणजे एक असा एक वेगळा विषय तुम्ही हे केला.
0: हे असे नाही खूप अनुभव आहेत असा की असे खूप म्हणजे हे असे थोडे जरी सांगितले तरी दैनंदिन काम करताना इतके अनुभव येतात हे असे की म्हणजे आपण काही ते आपल्या कौतुकासाठी सांगणं बरोबर नाही, हे तुमच्या बातमीदारीचं कामच आहे. ते तुम्ही करत राहा, तुम्हाला हे म्हणजे करत राहणं आवश्यक आहे.
1: बरं, आताची पत्रकारिता आणि त्यावेळेसची पत्रकारिता याच्यामध्ये बदल आहे ना मोठ्या प्रमाणात?
0: बदल खूप मोठ्या प्रमाणावर.
1: काय त्याच्याबद्दल काय?
0: पूर्वी कसं होतं की पूर्वी आजची बातमी उद्या दिली तरी चालत होतं. म्हणजे आम्ही काय समजा एखाद्या, पूर्वी मी मगाशी उल्लेख केला ना की दौरे करायला खूप मिळायचे, साखर कारखान्यांच्या सभा असतील, वार्षिक सभा असतील, गाळप हंगामाची सुरुवात असेल, आम्ही जायचो तिथे. तिथली बातमी ती सभा कुणी तिथे प्रमुख पाहुणा मंत्री कुणी आलेला असेल मान्यवर, तर ते सभा बातमीदारी, वार्षिक सभेतल्या घडामोडी, ते बऱ्याचदा गोंधळात सभा व्हायच्या, अनेकदा मारामाऱ्या व्हायच्या, तर ते सगळं कव्हर करायचो आणि त्यांची दुसऱ्या दिवशी बातमी द्यायचो. म्हणजे ती त्याच दिवशी द्यायचो असं नाही, आम्ही नगरला आल्यावर दुसऱ्या दिवशी बातमी द्यायचो त्याची. नंतर नंतर बदल होत गेला, मग फोनवरनं तिथनं बातमी द्यायला लागलो, फोनवरनं माहिती कळवायचो, किंवा मोडियम होतं, त्या मोडियमवरनं किंवा काय ते टेली फॅक्स पाठवायचं. तर असं म्हणजे सुरुवातीला दुसऱ्या दिवशी म्हणजे नगरला येऊन आम्ही ऑफिसला येऊन बातमी द्यायचो, मग फोनवरनं बातमी करायला लागलो, फोनवरनं बातम्या पाठवायला लागलो, नंतर फॅक्सवरनं बातम्या पाठवायला लागलो, आता नंतर मग मोबाईलवरनं बोलून बातम्या पाठवायला लागलो, आता तुम्हाला व्हॉट्सअपवरनं दुसऱ्या क्षणाला बातमी. आणि म्हणजे पूर्वीचे ज्येष्ठ लोक सांगतात की बातमी खिशात ठेवून फिरणं हे धोकादायक असतं, ती कधी कुठे कधी येऊन जाईल तुम्हाला कळणार नाही, तुमची बातमी तशीच राहील, तुमच्याकडची माहिती तशीच राहील. मग आता बातमीविषयी खूप अलर्ट राहावं लागतं तुम्हाला. आता काय ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे,

0: ब्रेकिंग न्यूज करणं, पण वृत्तपत्राचं काम आहे आता ब्रेकिंग न्यूजच्या पाठीमागं न पळता न्यूज विथ ह्यूज दिलं पाहिजे, म्हणजे विश्लेषणात्मक बातमीदारी केली पाहिजे, बातमी मागची बातमी. कारण काय आता स्पर्धा आहे की तुमचं म्हणजे युट्यूब असेल, चॅनल्स असतील, मोबाईल असेल, तुम्हाला इतके माध्यम लोकांना माहिती मिळण्याचे इतके माध्यम सोर्सेस उपलब्ध झालेत ना की तुम लोक बातमी कळण्यासाठी केवळ वृत्तपत्र, केवळ टीव्ही चॅनल किंवा केवळ व्हॉट्सअप किंवा केवळ युट्यूब असे कोणा एकावर अवलंबून नाहीये, त्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले. त्यामुळं वृत्तपत्रांचं काम आता थोडं वेगळ्या पद्धतीनं होणं म्हणजे चाललं आहे किंवा आमच्या पुरतं आम्ही करतो आहोत की वेगळ्या पद्धतीनं की ब्रेकिंग न्यूजच्या पाठीमागं लागता बातमी मागची बातमी शोधणे, विश्लेषणात्मक बातमी देणं आणि लोकांचे दृष्टिकोन तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते आम्ही करतो, त्याच्यामुळं प्रतिसादही चांगला मिळतो. काही की लोकांना ऑलरेडी ब्रेकिंग न्यूज कळालेले असतात, पण एखादी घटना घडली ती का घडली आहे याच्या पाठीमागची कारण मीमांसा लोकांना वाचायला आवडत असते, तर ती देणं महत्वाचं असतं. कारण ही माध्यमं ती देऊ शकत नाही, त्यांना वेळेच्या मर्यादा असतात, त्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज पाहिजे असते. ही एखादी घटना का घडली, कशामुळे घडली, केव्हा घडली, त्याची कारणं काय आहेत, त्याच्या पाठीमाग इतर घटक कशा कारण आहेत, हे सगळं तुम्ही द्यायला हवं. आणि ते देऊ शकत नाही ते वृत्तपत्रांनी दिलं की वृत्तपत्राचे वाचक समाधानी होतात.
1: तरी वाचकांची संख्या कशी वाढली आहे का काय नेमकं?
0: नाही ना, ह्याच्यामुळं तर वाचकांची नाही नाही, कसं आहे कोरोनाच्या काळात थोडा वृत्तपत्रांना फटका बसलेला होता. पण आता मी सांगितलं ना की वृत्तपत्रांनी वेगळ्या पद्धतीनं जर पर्याय शोधले तर आता काही त्या अडचणी नाहीयेत की म्हणजे वाचकांना सरळ काय माझं मी असं सांगेल की विश्वासार्ह माध्यम म्हणून आजही वृत्तपत्राकडे पाहिलं जातं की इतर कुठल्याही माध्यमांपेक्षा प्रिंट मीडियाकडे अधिक विश्वासार्ह म्हणून पाहिलं जातं. लोकांचा अजूनही विश्वास आहे, तो जपणं हे आमच्यासारख्यांचं काम आहे. हे आमच्या कामातून ती विश्वासार्हता जपायची, वाढवायची आहे. ते करत राहणं हे आपलं काम आहे.
1: म्हणजे ब्रेकिंग न्यूज जरी तुम्हाला एखाद्या मोबाईलवर वगैरे दिसली, पण ते जर पेपरला वाचलं तर ते विश्वासार्हता आहे.
0: अजूनही व्हॉट्सअपवर येणारी बातमी ही खरीच असते हे नाही, पण वृत्तपत्रात येणारी ही बातमी खरीच असते हा लोकांचा ठाम विश्वास आहे.
1: त्याच्यामुळे अजूनही वृत्तपत्र चांगल्या प्रकारे वाचले जातात.
0: कारण म्हणजे असं अनेक जण म्हणतात की लोक कमी वाचतात, तरुण वर्ग कमी वाचतो, पण मला तसं वाटत नाही. तो जास्त तरुण वर्ग जास्त जागरूक आहे वृत्तपत्राबद्दल. कारण मी काम करताना म्हणजे काही चुका घडत असतात की लोक फोन करून सांगतात की अशी चूक घडली आहे, पण हे सांगणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण खूप आहे की हे सांगतात लोक. मी विचारतो त्यांना तू काय करतो, काय कशामुळे तू काय, तेव्हा ते अनेकदा मला सांगतात की मी कॉलेजला जातोय, मी आता नोकरीला लागलोय, एमपीएससी करतोय, युपीएससी करतोय, हे लोक सांगतात. त्याच्यावरून कळतं की कोण वाचतंय ती बातमी आणि त्याच्यावरून माहिती होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे लोकांच्या कदाचित कल्पना असतील की तरुण वर्ग वाचत नाही, पण तरुण वर्गही वाचतो, वाचणाऱ्यांची संख्या खूप आहे.
1: राजकारणाचा विषय आता पूर्वीचं आणि आत्ताचं
0: राजकारण इतकं आता प्रवाही झालंय ना, म्हणजे की राजकारणात म्हणजे बातमीदारी करताना खरंच गंमत येतं. म्हणजे आज ज्याच्या कुठल्या पक्षात कळत नाही तसं नाही, आज कुठे होता ना उद्या कुठे आणि काल कुठे होता हे लक्षात ठेवून बातमीदारी करावी लागते. कारण त्याचे संदर्भ बदललेले असतात. आज कुठल्या गटात होता, उद्या कुठल्या गटात आहे, कुठल्या गटाच्या मार्गावर आहे, हे सगळे असे प्रवाह लक्षात ठेवावे लागतात. आणि एक साधारण असं उदाहरण, आत्ताच उदाहरण माझ्या लक्षात तो होता. त्यावेळेस पोट निवडणूक झाली होती आणि लाईट गेली होती, त्यामुळं कसा गोंधळ झाला, कसे आरोप प्रत्यारोप झाले, कसे कोणातून पाहिलं जात होतं, हे सगळे लोक चर्चा होत होती. आणि ती घटना ती इतकी आवडली, त्याच्याबद्दल इतके फोन आले मला. अरे पत्रकारितेतल्या क्षेत्रातले अनेक जण, इव्हन राहुरीतले काही जण मला म्हणाले की आम्हाला ही घटनाच माहीत नव्हती.
1: प्रसाद तनपुरेने खासदार झाले होते म्हणून
0: राजीनामा दिला होता.
1: बरोबर, 12 मतांची निवडणूक झाली होती ती.
0: तेव्हाच म्हणजे असे काही असे प्रसंग असतात की जे संदर्भात की नाही, हे नुसते संदर्भ नाहीत, हे लोकांना म्हणजे लोकांना ह्या अशा

0: गोष्टी भावतात, बातमीदारी भावते, वाचायला आवडतं, हे तुम्ही ती मांडण्याची स्टाईल असली, तुमच्याकडे शैली पाहिजे, लोकांना वाचायला लावणारी शैली पाहिजे, तर लोक वाचतात.
1: अजून काय अनुभव आहे एखादा राजकारणाच्या याच्यातला?
0: असे बरेच अनुभव आहेत, असं म्हणजे खूप असे गमतीशीर अनुभव आहेत की जे म्हणजे आता सांगणं कितपत उचित होतंय हे काय, खूप म्हणजे असे वेगवेगळे अनुभव असतात की अरे काल तुम्ही मी म्हणजे एखाद्या नेत्याला भेटलो, अहो परवा तुम्ही इकडे होता, आज इकडे आहात, काय कसं काय आश्चर्य, त्याला ते आश्चर्य वाटत नाही, तो म्हणतो चालतंय आज तिकडे होतो आज इकडे आहे.
1: बरोबर. नवीन पत्रकारांना काय आव्हानं आहेत आता सध्या?
0: आव्हानं म्हणजे कसं आहे की नवीन पत्रकारांना शब्द प्रयोग, तुम्ही अनेक चॅनलवर जर शब्द प्रयोग पाहिले तर ते इतके चुकीचे शब्द प्रयोग होत असतात. म्हणजे काय, मी फार ज्ञानी आहे मोठा आहे म्हणून सांगत नाही, पण जे कानाला ऐकायलाच जा विचित्र वाटतं तो शब्द, हे असे शब्द प्रयोग योग्य करणं किंवा तुमचा संपर्क वाढवणं, एखादा क्षेत्राची एखाद्या विषयाची माहिती घेऊन बातमीदारी करणं हे खूप महत्वाचं आहे, हे खूप आवश्यक आहे. म्हणजे नुसतं तुम्ही जर्नलिझमचे कोर्स केले म्हणून तुम्ही पत्रकार होता असं नाही, बातमीदारी ही अंगात भिनली पाहिजे तर तुम्हाला ती व्यवस्थित करता येते, तर त्याचा उपयोग होतो आणि लोकांच्या उपयोगातही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या बातमीमुळं कुठला तरी प्रश्न मार्गी लागला याचं जे समाधान असतं ना, हे आत्मिक समाधान खूप मोठं असतं, प्रचंड असतं, आणि ती तुमची ओळख निर्माण करतं, हे त्यातलं महत्वाचं आहे.
1: बर, काय नवीन काही अजून काही सांगू इच्छिता का? काही अनुभव असा तुम्ही अपयश आलो हो, एकदम खचून गेले असं कधी झालं, त्याच्यातून तुम्ही मात केली, असा काय प्रसंग आहे का कुठला जीवनात?
0: असे अनेक प्रसंग असतात की येतात, त्याला सामोरं जाणं महत्वाचं असतं, तो तू परिस्थिती कशी हाताळता हे एखाद्या म्हणजे अनेकदा म्हणजे असे अनुभव रोज रोज काम करताना येतात की म्हणजे काही उत्साह निर्माण करणारे असतात, काही एखाद्या घटनेबद्दल आपल्या मनात निर्माण करणारे असतात की, पण असं अनेकदा घडतं की आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला जातो आहे आणि त्या व्यक्तीबद्दल फारशी माहिती नसते तुम्हाला, आणि अशा वेळेस तुमची जेव्हा फजिती उठते, म्हणून त्या अशा मी असे प्रसंग लक्षात ठेवून त्याचा पूर्वा अभ्यास केला की एखाद्याकडे मुलाखतीकडसाठी जायचंय तर त्या विषयाची आधी माहिती घेणं, त्या व्यक्तीची आधी माहिती शोधणं हे खूप आवश्यक महत्वाचं असतं, आणि मला हे धडे वारंवार मिळाले की मग त्यातनं मी शिकत गेलो की हे त्याचं प्री प्लॅनिंग कसं करावं, की एकदम उठून मला त्यावेळेस सुरुवातीच्या काळात काही वेळेस म्हणजे मी लोकसत्तामध्ये नुकताच लागलेलो होतो, तेव्हा महादेव कुलकर्णी मला काही असे कोणाकडे मुलाखतीसाठी जायला जायचं असलं, अधिकारी असेल नेता असेल, तर ते अनेकदा त्यांनी मला संधी दिली की ते मला बरोबर घेऊन जायचे, मग ते कशा पद्धतीने डायलॉग करायचे, काय प्रश्न विचारायचे, त्याच्याशी कशा पद्धतीने बोलायचे, हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं, आणि मग ह्या अशा अनुभवातूनच मी शिकत गेलो.
1: म्हणजे कुठल्याही बॅकग्राऊंड जर माहिती करून घेणं आणि मग त्याच्याशी प्रत्यक्ष डायलॉग करणं हे महत्त्वाचं,
0: हे असं कोऱ्या चेहऱ्याने गेलं तर तुम्ही ते व्यवस्थित मुलाखत घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी हा अभ्यास करा, हा एक अभ्यासच आहे की जो करणं आवश्यक आहे.
1: बरोबर. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच आहे हा, म्हणजे
0: हे सगळ्या क्षेत्राचं मूलभूत आहे की तुम्ही अभ्यासून प्रकटावे, हाच त्याचा अर्थ आहे.
1: आज आपल्या समोर मोहनीराज लाडे होते, त्यांनी आपल्या समाचार लोकसत्ता येथील अनुभव कथन केले आणि नवीन पत्रकारांना त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचे.
0: धन्यवाद अजय.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकली लोकशाहीचा चौथा स्तंभ या कार्यक्रमातील मोहनीराज लहाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 57। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात मागच्या भागापासून आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल गीतं। श्रोते हो, मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर फडके हे नाव अजरामर आहे। गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणाऱ्या विविध गीतांतून रसिकांच्या मनामनावर बाबूजींनी राज्य केलं। मराठी हिंदी गीतांचे गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे। सलग 5 दशकाहून अधिक काळ त्यांच्या गीतांनी आणि संगीतांनी रसिक कानसेनांना तृप्त केलं आहे। मंडळी, लहान वयातच सुधीर फडके उर्फ रामचे संगीत शिक्षण पंडित वामनराव पाध्येबुवा यांच्याकडे सुरू झाले। रामने अल्पावधीतच शास्त्रीय संगीतात चांगलं प्रावीण्य मिळवलं, इतकं की गायकाने गायल्या गायल्या लगेचच त्याचे नोटेशन राम गाऊन दाखवी। घरातील परिस्थितीमुळे रामने गाण्याचे क्लास सुरू केले, गणेशोत्सवी मेळा काढला। याच दरम्यान कोल्हापुरातील त्यांचे मित्र ना देशपांडे यांनी या राम फडकेचे मूळ नाव बदलून ते सुधीर फडके असे ठेवले। कालांतराने सुधीर फडके हे बाबूजी या नावाने देखील ओळखले जाऊ लागले। पुढं नशीब काढायला बाबूजी कोल्हापूरपासून मुंबईला आले। तिथंही शिकवण्या घेणं, मेळ्यातल्या गाण्यांना चाली लावून देणं वगैरे करून चरितार्थ चालवला। त्यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम 1931 या वर्षी मिरजेत झाला। मुंबई आकाशवाणीवरील त्यांचा पहिला कार्यक्रम 1937 झाला होता। त्याशिवाय त्यांनी 1939 ते 1941 दरम्यान खानदेश, विदर्भ, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल अशी भ्रमंती केली। विविध प्रांतातील संगीत ऐकून त्यांचं ज्ञान समृद्ध झालं। बाबूजींनी कलकत्त्याच्या एका ध्वनिमुद्रण कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली। तेथील मुक्कामी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्सचे बाबूजींनी अक्षरशः पारायण केलं। कुंदनलाल सैगल, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्या गायनाची बाबूजींनी एकलव्यासारखी आराधना केली। बाबूजींची चित्रपट संगीतावरची पकड इतकी जबरदस्त होती की त्यांना गीतातलं नाट्य उत्तम समजायचं। फक्त गोड सुरावट म्हणजे गाणं नाही हे सत्य त्यांना पुरेपूर उमगलं होतं। गाणं हा एक संपूर्ण अनुभव म्हणून बाबूजी रसिकांसमोर सादर करायचे। दिनांक 29 जुलै 2002 रोजी संगीत विश्वातील सुधीर फडके नावाचा एक तेजस्वी प्रकाश झोत वयाच्या 83व्या वर्षी कायमचा मावळला। सुधीर फडके यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून त्यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या
आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. रसिक हो, आपल्या जीवनात प्रत्येक दिवसाचा प्रारंभ कोणत्या वृत्तीनं आणि भावनेनं होतो याचा त्याच्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम घडत असतो. भारतासारख्या अध्यात्मप्रधान देशात सकाळच्या किंवा पहाटेच्या वेळी देवाचं नामस्मरण करणं ही एक अत्यंत पूज्य आणि पुरातन परंपरा आहे. पहाटेच्या वेळेस जेव्हा सूर्य उगमास येतो, सृष्टी एक नवजीवन घेत असते. पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वाऱ्याचा स्पर्श, गारवा आणि निसर्गातील निर्मळ शांतता या सगळ्या वातावरणात मानवी मन देखील स्वच्छ, निर्मळ आणि ग्रहणशील अवस्थेत असतं. या प्रसन्न वेळी देवाचं नाव घेतल्यास त्या पवित्र लहरींनी मनात सकारात्मकता, समाधान, शांतता आणि श्रद्धा निर्माण होते. पहाटे मन अत्यंत शांत कोऱ्या कागदासारखं असतं. अशा वेळी उच्च विचार, नामस्मरण, मंत्रोच्चार किंवा अभंगाचे पठण केल्यास त्याचा खोलवर परिणाम होतो. देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचा विषय नसून ते मानसिक आरोग्याचं एक साधन देखील आहे. काही क्षण जरी सकाळी हरिपाठ, रामरक्षा, ज्ञानेश्वरी, अभंग असं काहीतरी वाचण्यात घालवला तरी मन दिवसभर प्रसन्न राहतं. सकाळी लवकर उठून नामस्मरण केल्यास शरीरसुद्धा सक्रिय होतं. मेंदूतील हॅपी हार्मोन्स सक्रिय होतात, त्यामुळे चिंता, तणाव कमी होतो. असं म्हणतात, सकाळच्या ध्यान, प्रार्थना, नामस्मरणामुळे हृदयगती नियमित राहते, झोपेची गुणवत्ता वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील बळकट होते. नामस्मरणाने दिवसाची सुरुवात केल्यास मन एकाग्र राहतं, निर्णय क्षमता वाढते आणि कामात अडथळे आले तरीही सहनशक्ती वाढते. सकाळी मोबाईल, बातम्या किंवा सोशल मीडियापेक्षा काही क्षण नामस्मरणात घालवणे हे अधिक फलदायी ठरतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळचे काही क्षण देवाच्या नामस्मरणात घालवणे म्हणजे आत्मिक शांतता, मानसिक स्थैर्य आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी एक उत्तम सुरुवात आहे. देवाचं नाव हे सकारात्मक ऊर्जेचं स्रोत आहे. त्यामुळे मंडळी, आपणही दररोज पहाटे काही क्षण स्वतःला देऊया. ध्यान, प्रार्थना, नामजपातून जीवन अधिक सुंदर, अर्थपूर्ण बनवूया. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया पहाटेच्या जात्यावरची ओवी आणि देवाजीच्या नावानं. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं कुंकू माझं भाग्याचं या चित्रपटातील संगीतकार राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं हे भक्तिगीत सुधीर फडके यांच्यासह गायलं आहे बकुळ पंडित यांनी. या भक्तिगीताच्या सुरुवातीची जात्यावरची ओवी म्हटली आहे गुलाब सोलापूरकर यांनी.

मित्रांनो, निद्राकालात होणारं मनाचं संचलन म्हणजेच स्वप्न. प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याच्याही पलीकडे चौथी अवस्था आहे. या अवस्थेला तुर्यावस्था असं म्हणतात. ही जीवाची मूळ आणि शाश्वत अवस्था आहे. या स्वप्नावस्थेत इंद्रिये मनात विलीन झालेली असतात. ती बाहेरील संवेदना मनापर्यंत पोहोचवीत नसतात. मनाचा बाह्य जगाशी संबंध तुटलेला असतो, परंतु मन मात्र शांत नसतं. पंचेंद्रियाद्वारे पूर्वी अनुभवलेल्या अनेक गोष्टी मनात संग्रहित केलेल्या असतात. स्वप्नात डोळे जरी बंद असले तरी आतील सूक्ष्म इंद्रिय जागे असते आणि त्यामुळे आपण स्वप्न पाहू शकतो. यानंतर ऐकूया नयनात समूर्त होणाऱ्या एका भाववेड्या स्वप्नाचं सुंदर भावगीत. कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं हे अतिशय गोड भावगीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी आणि त्यांच्यासह गायलं आहे डॉक्टर उषा अत्रे वाघ यांनी. ते स्वप्न भाववेडे नयनी समूर्त होते, फुलते मनात माझ्या आपुले अबोल नाते.

डॉक्टर उषा आत्रे वाघ या सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा आत्रे यांच्या कनिष्ठ भगिनी. सुगम संगीतासाठी आवश्यक उत्तम शब्दोच्चार, कवितेतील भावनांची जाण आणि ती सुरांमधून उतरवण्याची कला हे तिन्ही गुण त्यांच्यात उपजतच होते. शाळेत असताना या शाळकरी मुलीच्या गळ्यातली जादू संगीतकार सुधीर फडके यांनी बरोबर हेरली आणि 1949 साली संत जनाबाई या चित्रपटात 12 वर्षांच्या उषाताईंना ललिता फडके यांच्यासह गाण्याची संधी दिली. डॉक्टर उषा आत्रे वाघ या भूलतज्ञ डॉक्टर होत्या. मूळ गीत रामायणामधलं राम जन्म लाग सखी राम जन्मला हे गाणं त्यांनी गायिका सुमन माटे यांच्याबरोबर गायलं आहे. काही नाटकात त्यांनी अभिनय देखील केला आहे. त्या नृत्य देखील शिकल्या होत्या. डॉक्टर उषा आत्रे वाघ यांनी बहुतांश गाणी संगीतकार सुधीर फडके यांच्याकडेच गायली आहेत. यानंतर ऐकूया उषा आत्रे आणि सुधीर फडके, वंदना विटणकर, सुधीर फडके याच चमूचे अजून एक सुरेख भावगीत. भावविकल ओठांवर शब्द मुके जाहले आर्त धुंद गीतातील सूर सूर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल गीतं. मित्रांनो, जेव्हा गरज असेल तेव्हाच गोड बोलणं, आपला स्वार्थ साधण्यासाठी नातं तयार करणं, गोडी गुलाबी लावणं अशी मानसिकता असलेली बरीच माणसं आपल्या आयुष्यात येत असतात, संपर्कात येत असतात. अशा लोकांना एरवी आपल्या आयुष्यात काय चालू आहे, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याच्याशी काही देणं घेणं नसतं. गरज सरो आणि वैद्य मरो अशी यांची मनोभूमिका असते. जेव्हा अशी एखादी व्यक्ती फक्त तिच्या स्वार्थासाठी तुमच्याशी गोड बोलून संबंध ठेवते, तेव्हा कामापुरता मामा ताकापुरती आजी ही म्हण वापरली जाते. याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती फक्त तिचं काम पूर्ण होईपर्यंतच तुमच्याशी चांगलं वागते आणि काम संपल्यावर मात्र तुम्हाला विसरून जाते. ऐकूया मंडळी याच विचारांचे प्रतिनिधित्व करणारं 1965 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कामापुरता मामा या चित्रपटातलं यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक युगुल गीत. गायलं आहे सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी.

रसिक हो, सुधीर फडके यांनी गायलेल्या द्वंद्वगीतांच्या आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया उषा अत्रे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं 1960 या वर्षीच्या उमज पडेल तर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं पुसटसं पण द्वंद्व नसलेलं हे द्वंद्वगीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक रमेश देव आणि नायिका चित्रा या जोडीवर. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी. यामिनी आणि चंद्रमा या शब्दयुगुलाचा कोजागिरी पौर्णिमा हा सगळ्यात खास दिवस, आणि हा खास दिवस मराठी मनात एक खास जागा बाळगून आहे मधुर गाण्यांच्या रूपात. ही आठवण आहे पहिल्या भेटीची, पहिल्या प्रीतीच्या नाविन्याची, उत्कंठेची आणि गोडव्याची, अगदी कोजागिरी निमित्त केलेल्या आटीव दुधासारखी. त्यातून डोकवणारी चंद्रमा यामिनीची अलवारता मन भरून उरते, कोजागिरी खास होऊन जाते. गाण्याला सहज वाहून नेणारी साधी सुंदर आणि प्रभावी चाल आहे संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्याची. गाण्यातलं सगळं सौंदर्य लक्षात घेऊन गाणं ऐकलं तर गाणं हृदयात कायमचं कोरलं जातं. या गाण्यातलं सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करूया मंडळी. दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी, हा पहिला अंतरा नायिकेचा आहे. या अंतऱ्यात अननुभूत माधुरी इथं जो षडज लागला आहे ना, तो त्या माधुर्यात मिसळून गेलेला असा तो षडज वाटतो बघा. तसेच त्या आधीचं बोलण्या कुणासवे इथं एक बारीकशी अवरोही तान येते आणि सुंदर रीतीने त्याचं सौंदर्य वाढवून जाते. अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी, हा दुसरा अंतरा नायकाचा आहे. यातले स्वर पहिल्या अंतऱ्यातलेच आहेत, पण तरीही बाबूजींचा भावनात चिंब भिजलेला आवाज आणि त्यातले शब्द अत्यंत स्पष्ट असून ते गाण्यातला अर्थ प्रकट करणारे आहेत. या अंतऱ्यातील मदीय या शब्दाचा बाबूजींचा उच्चार इतका सुंदर आहे की तो केवळ ऐकण्यासारखा आहे. कोण बाई बोलले वाणी ही प्रियम वदा, हा तिसरा अंतरा दोघांचा मिळून आहे. म्हणजे हा अंतरा खऱ्या अर्थानं युगुल आहे. प्रश्नार्थक असल्याने या अंतऱ्याची सुरुवात वरच्या षडजापासून होते आहे. नंतरचा तो कशाच वेगळेपणा हा प्रश्न प्रगट होण्यासाठी तारसप्तकातले 2-3 स्वर वापरले आहेत. ही स्वररचना या शब्दातले भाव प्रगट करणारे आहेत. कशास वेगळेपणा या प्रश्नातला बाबूजींचा माधुर्य आणि मार्दव राखत अतिशय नियंत्रित प्रणयी आवाज अगदी मनात साठवून ठेवावा असा आहे मित्रांनो. शेवटी परत एकदा दोघांच्या एकत्र आवाजात असताही आहे. हे दोघेही एकरूप झाल्याचा एक फील त्यामुळे आपल्याला येतो. इंटरल्यूडचे संगीत पण बघा किती सुंदरतेनं केलं आहे बाबूजी सुधीर फडके यांनी. ऐकूया ग दि मा, उषा अत्रे आणि सुधीर फडके यांची एकत्रित जादू असलेलं आपल्या सगळ्यांचं आवडतं हे सर्वांग सुंदर गाणं.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण गायक सुधीर फडके यांनी कृष्णा कल्ले, बकुळ पंडित आणि डॉक्टर उषा अत्रे वाघ यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: मंडळी, चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग, सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यांनो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान ऐका संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा, संतवाणी भक्तीचा सोहळा, कीर्तन विशेष कार्यक्रम. यामध्ये ऐका संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला मिळणारी नवी दिशा. ऐकायला विसरू नका सकाळी 6 ते 7 या वेळेत संतवाणी भक्तीचा सोहळा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. yeah.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बडे अच्छे लगते हैं
2: क्या?

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.